0: शिक्षण, माहिती, ज्ञान, मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका. रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. रामकृष्ण हरी, ज्या गोष्टींचा उदय आहे त्याचा अंतही निश्चित आहे. मग निराशा असो, दुःख असो वा पराभव, फक्त आपण कर्माचे मार्गक्रमण सोडू नये. तुमची प्रतिष्ठा तुम्हाला महत्वाची वाटत असेल तर चारित्र्यवान माणसाच्या सहवासात राहा. वाईट माणसांच्या संगतीत राहण्यापेक्षा एकटं राहणं नेहमी श्रेयस्कर हो. मनुष्य फक्त भ्रमात जीवन जगतो. हा माझा, तो माझा, हे माझ्या जवळची तर पाहिलं तर फक्त वेळच तुमची आहे. ती जर चांगली असेल तर सर्व तुमचे, नाहीतर सर्व जवळचे असून सुद्धा दूरचेच समजावे, हेच जीवनाचं सत्य आहे.
1: आपण ट्यून केलं आहे रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपलं खानदेश, आपली माणसं.
2: श्रोते हो नमस्कार. आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. शुभ दिन आयोरे आर्ज शुभांगी सोबत. आज 21 जुलै 2026, एक सुंदर मंगळवार, आणि नेहमीप्रमाणे तुमच्या या पॉझिटिव्ह दिवसामध्ये आनंदाचा रंग भरायला मी आली आहे आरजे शुभांगी शुभदिन आयोरे हा विशेष शो घेऊन. आजचा दिवस आपल्या सगळ्यांसाठी, खानदेशसाठी अभिमानाचा आहे. कारण काय? आजचा दिवस भारताच्या लोकशाहीच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला गेलाय. 21 जुलै 2007 रोजी प्रतिभाताई पाटील यांची भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून ऐतिहासिक निवड झाली होती. आपल्या जळगाव जिल्ह्याशी आणि खानदेशच्या मातीशी त्यांचा असलेला जवळचा संबंध आपल्या सर्वांनाच माहीत आहे. देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पदावर पोहोचून त्यांनी संपूर्ण स्त्री शक्तीचा आणि आपल्या मातीचा मान जगात वाढवला. जळगावच्या या लेकीने आणि सुनेनं रचलेला हा इतिहास आपल्याला नेहमीच प्रेरणा देत राहील. गाडी बुला रही है, सिटी बजा रही है, चलना ही जिंदगी है, चलती ही जा रही है. श्रोते हो, आज चित्रपटसृष्टीच्या सुवर्ण काळातील एक अत्यंत लोकप्रिय आणि दिग्गज गीतकार आनंद बक्षी साहेबांची जयंती आहे. त्यांनी 40 वर्षांहून अधिक काळ आपल्या साध्या पण थेट मनाला भिडणाऱ्या शब्दांनी बॉलिवूड गाजवलं. आराधना, शोले, अमर प्रेमपासून ते थेट दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे पर्यंत तब्बल 4000 पेक्षा जास्त गाणी त्यांच्या लेखणीतून उतरवली. त्यांच्या गाण्यांची खासियत हीच होती की ते अतिशय सोप्या शब्दात जगण्याचं खूप मोठं तत्वज्ञान सांगून जायचे. आज आनंद बक्षी साहेबांच्या गाण्यातून घेतलेला आपल्या मनाला नवी उमेद देणारा एक विचार. कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना, छोड़ो बेकार की बातों में, कहीं बीत न जाए रहना. श्रोते हो, लोक काय म्हणतील या विचारात स्वतःचा मौल्यवान वेळ आणि आजचा सुंदर दिवस वाया घालवू नका. स्वतःवर विश्वास ठेवा आणि आत्मविश्वासाने पुढे चला. आजची बोधकथा. आनंद बक्षी साहेबांचं जीवन आपल्या सर्वांसाठी खूप मोठी प्रेरणा आहे. गीतकार बनण्यापूर्वी ते भारतीय सैन्यात होते. त्यांनी लष्कराची नोकरी केली पण त्यांच्या अंतरात्म्यात शब्दांचे आणि कवितांचे एक वेगळेच वादळ शांत बसू देत नव्हते. शेवटी आपल्या स्वप्नांचा पाठलाग करण्यासाठी त्यांनी लष्कराची सुरक्षित नोकरी सोडली आणि ते मुंबईत मायानगरीत आले. मुंबईत आल्यावर सुरुवातीचा काळ अत्यंत कठीण होता. त्यांच्याकडे राहायला घर नव्हतं, खाण्यासाठी पैसे नसायचे. ते अनेकदा रेल्वे स्टेशनवर झोपायचे आणि गाण्याच्या वह्या घेऊन दिग्दर्शकांकडे चक्रा मारायचे. अनेकांनी त्यांना सांगितलं की तुझी भाषा खूप साधी आहे, अशी गाणी चित्रपटात चालत नाहीत. पण बक्षी साहेबांचा स्वतःच्या लेखणीवर इतका अढळ विश्वास होता की शेवटी 1958 त्यांना पहिली संधी मिळाली आणि त्यांचं ते साधे शब्द त्यांची सर्वात मोठी ताकद बनले. कारण ते थेट सर्वसामान्य लोकांच्या मनाला भिडायचे. पुढे जाऊन ते बॉलिवूडचे सर्वात यशस्वी गीतकार बनले. तात्पर्य हेच, तुमची परिस्थिती कितीही कठीण असली किंवा सुरुवातीला कितीही नकार मिळाले तरी जर तुमच्यात स्वतःच्या कौशल्याविषयी प्रामाणिकपणा आणि कठोर परिश्रम करण्याची तयारी असेल तर तुम्ही शून्यातून सुद्धा स्वतःचं साम्राज्य उभं करू शकता. श्रोते हो, अनेकदा आपण विचार करतो की आजचा वार कसा असेल, आजचा दिवस माझ्यासाठी अनुकूल आहे का. पण लक्षात ठेवा, निसर्गाच्या नियमानुसार ईश्वरानं दिलेली प्रत्येक नवीन सकाळ ही आपल्यासाठी आशेचा किरण घेऊन येत असते. तेव्हा आजच्या शुभदिन आयोरेमध्ये आज इथंच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत मी आरजे शुभांगी आपली रजा घेते. हसत रहा, गाणी गात रहा आणि ऐकत रहा तुमचं आणि आमचं लाडकं रेडिओ स्टेशन रेडिओ मनभावन 90.8 FM. ऑलवेज हार्ट टचिंग.

21 जुलै श्रीराम समर्थ। वेदाप्रमाणे नामही अनादि अनंत अपौरुषेय आहे। शास्त्रामध्ये असे सांगून ठेवले आहे की कृतयुगामध्ये ध्यानाने, त्रेतायुगामध्ये हवनाने आणि द्वापार युगामध्ये देवतार्चनाने भगवंताची प्राप्ती होते, परंतु कलियुगामध्ये त्यापैकी काहीच साध्य होणे शक्य नसल्याने भगवंताचे केवळ

0: महाराज, एकनाथ महाराज, तुकाराम महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्यासारखे संत कधी वेदबाह्य बोलतील हे शक्यच नाही. वेदांना जे परमात्मा स्वरूप अगोचर आहे ते स्वरूप संत तद्रुपत्वाने जाणतात. सध्याच्या परिस्थितीमध्ये संयमाची बंधने सुटत चालली आहेत म्हणून संतांनी कळवळून नाम घ्या असे सांगितले. वेद भगवंताचे वर्णन करतात, नाम देखील भगवंताचेच अस्तित्व प्रकट करते. प्रत्येक वेदमंत्राच्या आरंभी हरी ही ओम असते, ते नामच आहे. जसा वेद हा अनादी तसे नाम हे अनादी, जसा वेद हा अपौरुषेय तसे नाम हे अपौरुषेय, जसा वेद हा अनंत तसे नाम हे अनंत आहे. प्रत्यक्ष शिवाने नाम घेतले म्हणून ते अनादी साधन आहे. इतर साधनांना आणि वैदिक कर्मांना आहाराविहाराची बंधने आहेत, भगवंताच्या नामाला ती नाहीत. नाम हे आगंतुक नाही. आदिनारायणाने वेद सांगण्याच्या वेळी जो ओमचा ध्वनी केला तेच नाम होय. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे की आपण नाम घेत जावे. किंबहुना आपण नाम घेतले तरच वेदांचा खरा अर्थ आपल्याला कळेल अशी माझी खात्री आहे. वेद म्हणजे भगवंताची स्तुती होय. ती करीत असताना म्हणजे वेद म्हणत असताना आपले लक्ष शब्दांकडे नसावे, त्यांच्या अर्थाकडे असावे. अर्थ न समजला तरी लक्ष भगवंताकडे असावे. आपण नेमके तेवढेच विसरतो. नाम घेणाऱ्या लोकांनी शास्त्राच्या विरुद्ध वर्तन करू नये. आपल्याला शक्य आहे तितके वैदिक कर्म करावे, परंतु चित्तशुद्धी होण्यासाठी त्यावर पूर्णपणे विसंबंध न राहता त्या कर्माच्या जोडीला भगवंताचे नाम घ्यावे. भगवंताला लबाडी खपत नाही. आपले मन स्वच्छ नसेल तर भगवंत हात आखडता घेतो, पण खरी अनन्यता असेल तर पोटभर पुरवतो. इतक्या तन्मयतेने नाम घ्या की मी नाम घेतो आहे हे सुद्धा विसरून जा. इतर साधनांनी लवकर साधल्यासारखे वाटेल, पण ते तात्पुरते असते. नामाने थोडा उशीर लागेल, पण जे साधेल ते कायमचे साधेल, कारण नामाने मुळापासून सुधारणा होते. जानकी जीवन स्मरण, जय जय राम.
1: श्रोतेहो, शेवटी श्री महाराजांच्या निरूपणाचे सार असे, वाटेल ते झाले तरी भगवंताचे नाम सोडू नका. नाम घेणाऱ्याचे राम कल्याण करतो हे माझे सांगणे शेवटपर्यंत विसरू नका.
2: कृषी संदेश.

नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, म्हशीचं शास्त्रोक्त संगोपन याबाबत आज आपण उहापोह करणार आहोत. आपल्या एकूण दूध उत्पादनात म्हशीच्या दुधाचा मोठा वाटा आहे. निकृष्ट प्रतीच्या चाऱ्याचं उत्तम प्रतीच्या दुधात रूपांतर करण्याची क्षमता म्हशीमध्ये असते. म्हणून म्हशीचं संगोपन चांगल्या रीतीनं करण्याची गरज आहे. दूध उत्पादनाशिवाय मांस उत्पादन आणि ओढ कामासाठी सुद्धा म्हशीचे जे रेडे आहेत त्यांचा वापर केला जातो. पण दुग्ध व्यवसायाकरता आपल्याला म्हशीच्या कोणत्या जाती वापरता येतील त्याविषयी सर्वप्रथम जाणून घेऊया. मुरा ही उत्तर भारतातील उगमस्थान असलेली जात महाराष्ट्रातही आढळते. शरीरबांडा मोठा असतो. भारदस्त व कणखर अशी ही जात आहे. एका वेतातील दुधाचं प्रमाण 1800 ते 2000 लिटर असतं. दुसरी महत्त्वाची जात म्हणजे मेहसाणा. ही जात सुरती व मुरा जातीच्या संकरापासून निर्माण झालेली असून शरीर वैशिष्ट्य मुरा जातीशी मिळतीजुळती आहेत. या म्हशी एका वेतात सरासरी 2000 लिटर दूध देतात. पंढरपुरी ही एक जात जी सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, बेळगाव या ठिकाणी प्रामुख्याने आढळते. ह्या म्हशी आकाराने मध्यम पण अतिशय काटक असतात. लांब निमुळता चेहरा, खांद्यापर्यंत पोचणारी लांब व पिळवटलेली शिंगे हे त्यांचं वैशिष्ट्य. म्हशीचं वजन साधारणतः 400 किलो व रेड्याचं वजन 500 किलो असतं. पाळड्या वयाच्या 25 ते 30 महिन्यात गाभण राहणाऱ्या ह्या म्हशी आहेत. 35 ते 40 महिन्यात पहिल्यांदा ह्या वितात येतात आणि उत्तम प्रजोत्पादन व दूध उत्पादन क्षमता यांच्यामध्ये असते. आणि सर्व गुण एकत्रितपणे केले तर इतर जाती या जातीचे जे गुण आहेत ते आढळत नाही. या म्हशी एका वेतात 1500 ते 1800 लिटर दूध

0: देऊ शकतात. सुरती ही आणखी एक जात. तर ही जात जी आहे, शरीरबांधा मध्यम असणारी, कान लांबट रुंद व शिंगाने झाकलेली असलेली, भुयाची केस पांढरी असलेली, डोळे मोठे असलेली व शिंगे मध्यम विळ्याच्या आकाराची असलेली जात आहे. एका वेतातील दुधाचं उत्पादन हिचं 1800 लिटर असतं. म्हशीचे प्रजोत्पादन करण्यासाठी शुद्ध जातीचा व उत्तम प्रतीचा रेडा निवडावा लागतो. लवकर गाभण राहणाऱ्या व जास्त दूध देणाऱ्या म्हशीपासून पैदा झालेला वळू निवडावा व त्याची चांगली जोपासना करावी. त्याचा उपयोग करून त्याच जातीची शुद्धता वैशिष्ट्ये जतन करावी. निवड पद्धतीने म्हशीमध्ये सुधारणा करणं शक्य आहे. त्यापासून मिळणाऱ्या पिढ्याची वाढ करणंही फायदेशीर ठरतं. जनावर व्याल्यावर 2.5 ते 3 महिन्यांनी वळू दाखवावा व विण्यापूर्वी 1.5 ते 2 महिना जनावर भाकड करावं. माजाची लक्षणं जी असतात तीसुद्धा आपण समजून घेणं गरजेचं असतं. बहुतांश म्हशी या सूर्योदयापूर्वी किंवा सूर्यास्तानंतर माजावर येतात. म्हैस वारंवार लघवी करते. माजावरील म्हशीचे निरण सुजण्यासारखे दिसते. निरणाचा रंग जास्त काळसर व तेलकट दिसतो. माजावरील म्हशीच्या पाठीवर थाप मारल्यास ती आपली शेपटी उंचावते. आहार व निगेच्या बाबतीत जर विचार केला तर क्षमतेएवढे दूध मिळण्यासाठी सर्वसाधारणपणे 400 किलो वजन असलेल्या म्हशीस दररोज 25 किलो हिरवा चारा व 7 ते 8 किलो कोरडा चारा तिची भूक भागवण्यासाठी व शरीर पोषणासाठी द्यावा लागतो. दुग्धनिर्मितीसाठी दररोजच्या एकूण दूध उत्पादनाच्या 50% खुराक द्यावा, म्हणजे दूध उत्पादनाची सातत्य टिकून राहील. प्रत्येक म्हशीला पिण्यासाठी 60 ते 75 लिटर पाणी रोज द्यावं. ही झाली म्हशीच्या शास्त्रोक्त संगोपनाविषयी पायाभूत माहिती. आपल्याला विस्तृत तांत्रिक मार्गदर्शन जर पाहिजे असेल तर कृषी विज्ञान केंद्र कडा येथील पशुविज्ञान शाखेच्या कार्यक्रम सहायकाशी संपर्क करा आणि माहिती घ्या आणि त्या आधारावर म्हशींचं व्यवस्थापन करा. नमस्कार.
1: कृषी संदेश.

0: सर्वानुभूती भगवत दर्शन.
1: मानव मात्राचा जीवितादर्श आहे, मानव मात्राचा जीवनोद्देश आहे सर्वानुभूती भगवत दर्शन. पण तुम्ही जर त्याला सर्व वस्तूंमध्ये पाहू शकणार नाही, तर निदान जी व्यक्ती तुम्हाला अत्यंत आवडते तिच्यात प्रथम त्याला बघा, त्यानंतर मग आणखी एका व्यक्तीत त्याला बघण्याचा प्रयत्न करा. अशा पद्धतीने पुढे चला. आत्म्यासमोर अनंत जीवन पडलेलं आहे, वाटेल तितका काळ लागू द्या, अपरंपार चिकाटी धरून प्रयत्न करा, तुमचं उद्दिष्ट सिद्ध होईलच. ईश उपनिषदात म्हटल्याप्रमाणे तो स्वरूपापासून कदापिही च्युत न होणारा एक आणि मनापेक्षाही अधिक वेगवान आहे. विषयांना प्रकाशित करणारी इंद्रिय त्याच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत, त्याला प्रकाशित करू शकत नाहीत, कारण तो त्यांच्या आधीच विद्यमान आहे, आधीचाच प्रकाशमान आहे. त्याच्या सत्तेनंच हिरण्यगर्भ सर्व जीवांना त्यांची त्यांची कर्मफळ देत असतो. तो गतिमान आहे, तो स्थिरही आहे, तो दूर आहे, तो जवळही आहे, तो सर्वांच्या आत आहे आणि तो सर्वांच्या बाहेरही आहे. तो सर्वात सर्वत्र ओतप्रोत भरून आहे, सर्व काही त्यातच अधिष्ठित आहे. जो समस्त भूतांना आत्म्यामध्ये बघतो आणि आत्म्याला समस्त भूतांमध्ये बघतो, तो त्या सर्वात्म दर्शनाकारणे कुणाचीही घृणा करत नाही, कुणापासूनही स्वतःला वेगळं करू इच्छित नाही. त्याचं आत्मदर्शन कधीही खंड पावत नाही. जेव्हा समस्त जीवन आणि समस्त विश्व ह्या आत्म्यामध्येच दिसू लागतं, तेव्हाच जीवनाचं आणि विश्वाचं रहस्य कळलं असं म्हणता येईल. ज्याच्या दिव्य चक्षूंना सर्वच भूत आत्माच दिसतात, त्याला कसला मोह पडणं शक्य आहे? सर्व विश्वभर एकच एक आनंदमय आत्मा ज्याच्या प्रत्ययाला येतो, त्याला शोक कसला? हे सर्व जीवांचं, सर्व पदार्थांचं एकत्व हा वेदांताचा आणखी एक महत्वाचा विषय आहे. आपण पुढे बघूच की आपल्या समस्त दुःखांचं एकमेव कारण अज्ञानच होय असं वेदांत सप्रमाण सिद्ध करून दाखवतो. आणि अज्ञान म्हणजेच ही बहुत्वाची जाणीव, ही नानात्वाची जाणीव. माणसा माणसात भेद आहे, जाती जातीत भेद आहे, चंद्रात आणि पृथ्वीत भेद आहे, अणुअणूत भेद आहे अशी जाणीव. ह्या असल्या जाणीवेतून, या भेदबोधातूनच सगळी दुःख जन्मतात. वेदांत म्हणतो की हा भेद वस्तुत अस्तित्वातच नाही, तो खरा नाही, तो केवळ आपल्याला भासतो इतकंच. तो वरवरचा आहे, वस्तूंच्या अंतस्थली, वस्तूंच्या गाभ्यात अभेदच विद्यमान आहे. हे वरवर भासणारं नानात्व भेदून तुम्ही जर आत शिराल, तर तुम्हाला आढळून येईल की माणसा माणसात, जाती जातीत, उच्च आणि नीच यांच्यात, गरीब आणि श्रीमंत यांच्यात, देवात आणि मानवात, मानवात आणि पशुत एकत्व विद्यमान आहे, सर्वात अभेद आहे. तुम्ही जर पुरेसे आत शिरू शकाल, तर सर्व काही त्या एकाचीच भिन्न भिन्न रूपं असल्याचं तुम्हाला दिसून येईल. आणि जो हे एकत्व बघू शकतो, त्याला कशानंही भुरळ पडायची नाही. मोह मग त्याला कधीच झपाटू शकत नाही. आणि खरोखर त्याला मग काय बरं मोहू शकेल? त्याने सर्व वस्तूंचं खरं स्वरूप जाणलं असतं, सर्व वस्तूंचं रहस्य जाणलेलं असतं, त्याला मग आणखी दुःख कसलं? त्याला कशाविषयी वासना असणं शक्य आहे? वस्तुमात्रातील सत्याचा मागोवा घेत घेत तो भगवंतांपर्यंत पोचलेला असतो. आणि तो भगवंत कसा? तो ह्या सर्व वस्तूंचं केंद्र आहे, सर्व वस्तूंमागील एकत्व आहे, नित्य सत, नित्य चित आणि नित्य आनंद आहे. तिथे जन्म मृत्यू, आधी व्याधी, दुःख दैन्य, शोक अशांती या कशाचाच रिघाव नाही. तिथे आहे पूर्ण अद्वैत, पूर्ण आनंद. कारण त्यानं मग कोणासाठी शोक करावा? त्या सत्याचा, त्या अखंड सच्चिदानंदाचा लाभ झाल्यानंतर मग मृत्यू नाही, कष्ट नाहीत, कुणासाठी शोक करणं नाही, कुणाबद्दल दुःख होणं नाही. तो प्रभू सर्वत्र ओतप्रोत भरून आहे. तो शुद्ध आहे, तो निराकार आहे, विदेही आहे, निष्कलंक आहे, तो पवित्र आहे, निष्पाप आहे, तोच ज्ञाता आहे, तो मनाचा नियंता आहे, सर्वात श्रेष्ठ आहे, तो महान कवी आहे, तो स्वयंभू आहे, तोच सर्वांच्या मनःकामना पुरवणारा आहे. अज्ञानातून निर्माण झालेल्या या अविद्यामय जगाला परमार्थ सत्य समजून, ब्रह्मासारखं सत्य समजून जे त्याची आराधना करतात, तेच अंधारात चास पडतात, आणि जे उभा जन्म या जगालाच खिळून बसतात, या जगापेक्षा उच्च किंवा श्रेष्ठ ज्यांना कधीच काही दिसत नाही ते तर आणखीच घन अंधकारात पिचतात. पण ज्याला या प्रकृतीचं रहस्य, तिचं खरं दैवी स्वरूप अवगत झालं आहे, या प्रकृतीच्या सहाय्यानं जो या प्रकृती पलीकडील त्या दैवी प्रकृतीचं चिंतन करतो तो मृत्यूच्याही पलीकडे जातो, आणि त्या दैवी प्रकृतीच्या सहाय्यानं तो अमृत उपभोगतो. हिरण्मयेन पात्रेण सत्यस्यापिहितं मुखं तत्वं पूषन्न पावृणु सत्यधर्माय दृष्टये तेजो यत्ते रूपं कल्याणतमं तत्ते पश्यामि योऽसावसौ पुरुषः सोऽहमस्मि. हे सूर्यदेवा, तू आपल्या सोनेरी बिंबानं सत्य झाकून टाकलं आहेस, ते आवरण तू दूर कर की जेणेकरून सत्याकांक्षी अशा मला ते सत्य दिसू शकेल. तुझ्या मागे दडलेलं सत्य मी जाणलंय, तुझ्या किरणांचा खरा अर्थ, त्यांचं खरं स्वरूप मी जाणलंय, तुझा महिमा मी जाणलाय, तुझं मंगलमय परमरमणीय रूप मी पाहिलंय. तुझ्यामध्ये जो पुरुष आहे तोच माझ्यामध्ये आहे, मीच तो आहे.

तसे कामरूप महा अग्नी नव्हे तृप्त करीची जो जाण त्याचा सदा वैरी त्याने हे ज्ञान झांकिले घेऊनी आसऱ्यासाठी

0: येति जिंकुनी टाळी पाप्यास जोडनाशी ज्ञान विज्ञान सर्व ही इंद्रिये बोलिली थोर मन त्याहुनी थोर ते बुद्धि थोर मनाहुनी थोर तीहुनी तो प्रभु असा जो असा तो प्रभु जानोनी आवरी आप आपणा संहारी काम हा वैरी तू गाठोनी परोपरी। अध्याय तिसरा समाप्त।
1: आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग। आपलं खानदेश आपली माणसं।
2: ग्रामगीता चिंतन भाग 48। या भागाचे चिंतन करताना सहज लक्षात येते की माणूस तिन्ही जगाचा स्वामी असेल तरी आई विना तो भिकारी आहे। कारण स्त्री ही मुलगी सून पत्नी व आईच्या भूमिकेतून आपलं कर्तव्य निभावते। मुलगी असताना आई वडिलांचं नाव सांभाळते, सून असताना घर सावरते व आई असताना मुलाबाळांना संस्कार देते, म्हणून तिला दक्ष कारुणी म्हटलंय। तिचं लेकरू जेव्हा शाळेत जाते तेव्हा आपल्या ताटातला घास काढून ठेवते, त्याला स्वतः भरवते। कवी यशवंतांनी सुंदर वर्णन केलेलं आहे, आई म्हणून कोणी आई सहा कमारी ती हाक येई कानी मज हो यशोक कारी नोहेच हाक माते मारी कुणी कुठारी स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी। शाळेतून घराला येता धरील पोटी काढून ठेविलेला घालील घास ओठी उष्ट्या तशा मुखाच्या धावेल चुंबनाती काह्या तुझ्या विनागे करील कोण गुण चारा मुखी पिलांच्या चिमणी हळूच देई गोठ्यात वासरांना ह्या चाटतात गाई वात्सल्य हे पशुचे मी रोज रोज पाही पाहुनी अंतरात्मा व्याकुळ मात्र होई। या कवितेत लहान वयात आईच्या ममतेला दुरावलेल्या मुलाची वेदना त्यांनी चितारली आहे, ही वास्तवतावादी आहे। म्हणून स्वामी विवेकानंद म्हणतात, एक ईश्वर जर सोडला तर आई सारखं प्रेम देणारी गोष्ट जगात दुसरी कोणतीही नाही। सून असते तेव्हा घरातील सासू सासऱ्यांना स्वतःचे आई वडिलाप्रमाणे ती सावरते, पत्नी असते तेव्हा पतीला सावरते। म्हणून म्हणतात, नारी निंदा मत करो नारी रतन की खान जिस नारी से पैदा हुए राम कृष्ण हनुमान यत्र नार्यस्तु पूजन्ते रमन्ते तत्र दैवतः। याप्रमाणे ज्या घरात स्त्रियांचा सन्मान केला जातो आणि त्या घरात सर्व देवी देवता वास करतात। समर्थ रामदास स्वामी लिहितात, ज्याची लक्ष्मी उदासली त्याची धूळधानी झाली। लेकराला विसावा मिळतो तो आईच्या कुशीत। म्हणून वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी त्यांची जन्मदात्री जगज्जननी पूज्यश्री माय मंजुळेच्या रूपाने भारतीय स्त्री संस्कृतीला ग्रामगीता ग्रंथाचे मध्यभागी स्थान दिलंय। हा अध्याय आहे विसावा आणि नाव आहे महिलोन्नती। वंदनीय महाराजांचं जन्मस्थान लहानस यावली नावाचं गाव, मागासलेला ब्रह्मभाट समाज, घरात दारिद्र्याचे वरदान, रोजी रोटीही मिळायची ती उपवासाचीच। वंदनीय महाराजांनी एका भजनात आपल्या घराचं वर्णन केलेलं आहे, त्याला महाल त्यांनी म्हटलेलं आहे। ते म्हणतात, महाल चंद्रमौळी सर्प विंचू वरी विसावती घारी झाडी तेथे सूर्याचे दर्शन होय घरातून रात्री तारांगण स्पष्ट दिसे पडल्याचे भिंती थंड हवेसाठी कमचियाची ताटी घरा लागे पाणी येता स्नान होई घरा माझी उन्न येता राजी अंग तरटाचे आसन मडके रांजन ताटे दोन तीन फुटकी सारी वारुडाचा वास घरा पाठी मागे खंडारे खुशरंगे कैचनाचे तुकड्या दास म्हणे ऐसा मी गरीब अन घरातील खाम मुजरे देत। अशाही परिस्थितीत सहनशील कष्टाळू धर्मप्रिय व पतीपरायण अशी आदर्श गृहिणी होती वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांची भक्तिमती माता। वंदनीय महाराजांचे जन्मनाव माणिक, त्यांचे वडिलांचे नाव बंडोजी पंत। त्यांचे लहानपणी अर्थात वंदनीय महाराजांचे लहानपणी मदालसेप्रमाणे भजने गाऊन पाळण्यात झुलविले। राष्ट्रमाता जिजाबाईची तेजस्वी शिकवण शिवाजी रूपाने फळास आली व जनाबाई श्रम करीत राहूनच देवप्रिय संत झाली। याप्रमाणे माय मंजुळेचं सतत चिंतन असायचं। नावाप्रमाणे स्वतःची सुखदुःखाची पर्वा न करता भावभक्तीने मन जुळवणाऱ्या आईबद्दल वंदनीय राष्ट्रसंत भजनात लिहितात, भाव तित देव ही संताची वाणी आचारा वाचूनी पाहिला का कोणी कसा होता माय मंजुळीचा देव भक्तीचा भाव। शेतातून सायंकाळच्या वेळी कष्ट करून येत असताना यावली गावात एक नदी होती, ती वाहत असे। नदी ओलांडत असताना तिला जर दगड दिसला तर ती मोठ्या श्रद्धेने ती दगड उचलायची, स्वच्छ पुसायची आणि त्याला देव समजून आपल्या देवपाटात ठेवायची. वंदने महाराजांचं वय त्यावेळेला शाळेत जाण्याचं होत, पण त्याही वयात संत जनाबाई, सखुबाई, मीराबाई, तुकोबाराय यांची अभंग भजने ते म्हणायचे. आवाज सुंदर, लोकांना ते आवडायचं आणि म्हणून माणिक बाबाला भजन गाण्यासाठी लोक मोठ्या श्रद्धेने निमंत्रण द्यायचे. महाराज जायचे. एक दिवस सकाळचा वेळ आहे आणि ते जाण्यासाठी निघाले. मंजुळा मायचं लक्ष गेलं आणि ती विचारते की बाबा माणिक तू कुठे चाललाय. तेव्हा सांगितलं की माय अमुक गावाला भजन म्हणायला बोलावलं, मी तिथं जातो आहे. मंजुळा माय म्हणते की बाबा माझ्या समोर तू दोन घास घेतली की मला बरं वाटतं. शेतात काम करत असताना मी निश्चिंत काम करते रे, थोडस काहीतरी खाऊन जा माझ्या समोर. जा स्वयंपाक खोलीत पहा काही असेल. वंदने राष्ट्रसंत त्या लहानपणात स्वयंपाक खोलीत गेलेत, पाहतात काहीही नाही, कारण परिस्थितीच ती. परत आले आणि बोलायला लागले, माय काही नाही आपल्या इथं. मग तू व्यवस्था लावून शेतात घेऊन जाजो, शिदोरी मी येईल तिथं. मंजुळाबाई म्हणते आहे की नाही रे बाबा, मी कुठून तरी तुझी व्यवस्था लावते. माणिक माझं एक काम करशील. म्हणे कोणतं माय. माझे देवनहान. या बाबांनी आईचे देवच पाहिले नव्हते. विचारलं, माय देव कुठं आहे तुझे. ती एवढी भोळी होती की तिने सांगितलं की बाबा देवपाटात देव असतात, माणिक तुला माहित नाही. म्हणे नाही, तुझे देव मला माहीतच नाही. हाताने नेला आणि दाखवलं. माणिक बाबांनी सांगितलं की चला आज देव पाहायला मिळतात. आई कामात गुंतली आणि लहान वय आहे, हुडपणा असतो लहान वयात. शरीरधारी कोणी असतो त्याला ते सुटत नसते हुडपणाची अवस्था. एवढंच की संत असतात ते लीला म्हणून करतात, देव असतात ते लीला म्हणून समाजासमोर आणतात, आणि सामान्य जीवाचा जीव असेल तर तो खेळ खंडोबा म्हणून करत असतो. पण आयुष्यामध्ये हुडपणाचं एक वय असते. आई कामात गुंतली आणि महाराजांनी कमरेवर हात दिले आणि त्या देवपाटाला देवाकडे पाहून म्हणायला लागले की देव हो, माझ्या गरीबाच्या घरी एवढ्या संख्येनं कशाले आले. शेतातून काम करून आल्यानंतरच तर अंग स्वच्छ झालं पाहिजे म्हणून साबू पाहिजे. आम्ही तर गरीब आहो, खायची व्यवस्था लागत नाही, तर तुम्हाला साबू कुठली मिळणार. आणि त्यात माझ्या आईच्या मागं घरचे दारचे काम आहेत. ती लहानशा गंजात पाणी घेत असेल आणि तुम्हाला थोड्याशा पाण्यात धुईधाय करून ठेवून देत असेल, म्हणूनच तुमच्या अंगावर हा सगळा आणि धुरडा झालेला आहे. आज असं करा देवांनो, मोकळ्या पाण्यात आंघोळ करायला चला. लहानशा पाण्यात सर्वसामान्य जीवाची आंघोळ होत नाही, गंगाळभर पाणी लागते आणि तुम्ही देव साऱ्या जगाचं काम करता आणि एवढ्याशा पाण्यात तुमचं स्नान होते. माझी आई तर साधी बुढी आहे, पण तुम्हाला हे कळू नये. म्हणून दारीच विहीर होती, बकेटमध्ये देव घातले, विहिरीवर गेले, विहिरीत सोडले, त्यांना बुडवत होते, वर उचलत होते आणि बोलतही होते. देवांनो सामुदायिक आंघोळ आहे हे, आता साबू वगैरे नाही, पाठाले पाठा घासा म्हणजे धुरडा सगळा निघून जाईल वगैरे वगैरे. आणि असं होता होता एका झटक्याने देव वर आले पाहिजे म्हणून एका झटक्यातच वर काढले आणि आईला न दाखवता न दिसता देवपाटात नेऊन ठेवले. त्या पद्धतीने पूजा केली आणि परत आले. आई तुझ्या देवानी स्नान केला, सामुदायिक स्नान केलं. वंदने राष्ट्रसंत वर्णन करतात, भोडी भाडी माता माझी समजे ना काही. तिला अध्यात्म भजन कीर्तन हे तर कळतच नव्हतं, पण एक रुपयाचा चिल्लर पैसे जर टाकले तिला ते मोजताही येत नव्हते, एवढा तिचा भोळा भाव होता. तेव्हा तिला सामुदायिकता काय करणार सामुदायिक. तेव्हा ती म्हणायला लागली की बाबा सामुदायिक म्हणजे काय होते रे. ते सर्व मिळून त्यांनी स्नान केलं. तिने श्रद्धेने जेवायला दिलं आणि देवपाटाजवळ गेली आणि आपले देव मोजले. ते 100 पैकी 99 भरले, एक देव कमी होता. परत आले आणि लहानस तोंड केलं. तिच्या डोळ्यातून गरकन अश्रू आले. बोलायला लागली, माणिक देव खोपत असतात बाबा, माझा एक देव नाही रे. पुन्हा वंदने राष्ट्रसंत त्या लहान वयात विनोदानं बोलायला लागले, माय तो एकच देव तुझा पाजी होता, त्यानं विहिरीतून वर येताना अर्ध्यातून उडी टाकली. तिच्या लक्षात येऊन गेलं. माणिक बाबा निघून गेले. निघून जात असताना पुन्हा बोलले, माय चिंता नको करू, अशीच परिस्थिती आपली राहणार नाही, दुरुस्त होईल पुढे, आणि मग चांदीचा सोन्याचा तुला आवडेल त्याचा देव करू. तेव्हा गंभीरतेने माय मंजुळा देवी बोलायला लागली की बाबा माणिक देव तो देव, सोन्याचा नाही चांदीचा नाही, माझा भाव जिथं आहे तोच माझ्याकरता देव आहे. भाव तिथं देव ही संताची वाणी, आचारा वाचोनी पाहिला का कोणी, शब्दाच्या बोलानं शांती नाही म्हणी, देव बाजारचा भाजीपाला नाही हो. अशा पद्धतीने वंदनीय राष्ट्रसंतान भाव आईचा या पद्धतीने सिद्ध करून दिला. म्हणून हा भाग याच ठिकाणी आपण समाप्त करतो.
3: नमस्कार, मी शर्मिला राजाराम शिंदे आणि आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

0: श्रोते हो नमस्कार. आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग आर जे शुभांगी सोबत. श्रोते हो, आपल्या प्रत्येकासाठी केस म्हणजे फक्त सौंदर्य नाही तर आत्मविश्वासाचं सुद्धा प्रतीक आहे. पण बदलत्या लाईफस्टाईलमध्ये प्रदूषणामुळे, चुकीच्या सवयींमुळे केसांच्या अनेक समस्या आपल्याला भेडसावत असतात. मग या सगळ्यांवर उपाय काय, तर योग्य केअर कशी करायची, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आज आपल्या सोबत आहे विविध ब्युटी सॅलॉनच्या सुनीता धामणे मॅम. आज त्यांच्याशी आपण गप्पा करणार आहोत आणि हेअर केअर रुटीनबद्दल जाणून घेणार आहोत. मॅडम नमस्कार.
1: थँक्यू. नमस्कार.
0: स्वागत आहे तुमचं रेडिओ मनभवांच्या स्टुडिओमध्ये.
1: थँक्यू शुभांगी मॅम अँड थँक्यू रेडिओ FM मला इथे बोलवल्याबद्दल. थँक्यू,
0: वेलकम. आपण एका बेसिक प्रश्नानं सुरुवात करूया. खरं तर केसांच्या निगेसाठी रोजच्या जीवनात कुठल्या सवयी आपण लावून घेतल्या पाहिजेत?
1: केसांच्या निगेसाठी याच्यात सगळ्यात महत्वाचा रोल येतो की कोमिंग, म्हणजे केस विंचरणं. हल्ली इतकं धावपळीचं झालेलं आहे सगळ्यांचं की वेळच मिळत नाही. आधी पूर्वीच्या काळी जर तुम्ही बघत असाल, आपली आजी आई इतक्या व्यवस्थित सकाळ संध्याकाळ ते एकदम वेळ घेऊन केस विंचरायचे. त्याच्या मागे ही सायंटिफिक रिझन आहे की केस विंचरल्यामुळे काय होतं, आपल्या स्कॅल्पचं जे ब्लड सर्क्युलेशन आहे ते इम्प्रूव्ह होतं, ते फास्ट होतं. त्याच्यामुळे आपले हेअर फॉलिकल्स आहेत आणि आपली जी स्कॅल्प आहे ती स्ट्रॉंग होते. फर्स्ट ऑफ ऑल फर्स्ट जर केअर आहे तर ते कोमिंग जर प्रॉपर केलं तुम्ही तर तुमचे केसांचं आरोग्य चांगलं राहू शकतं.
0: अच्छा.
1: आणि अजूनही आपल्या आजी किंवा आई जे केस इतके लांब सडक आहेत आणि कुठे हेअर फॉल नाही, थिनिंग नाही, अजूनही ते छान आहे या एज मध्ये सुद्धा. सो ते एक रिझन आहे. सेकंड रिझन की आपण शॅम्पू जो करतोय तो शॅम्पू आपल्या प्रॉपर आपल्या कन्सर्न म्हणजे हेअर कन्सर्न अकॉर्डिंगली आहे का,
0: बरोबर,
1: हे महत्वाचं आहे त्यामध्ये.
0: म्हणजे आपल्या केसांना तो सूट होतोय का?
1: यस. ठीक आहे. जर तुम्हाला डँडरचा प्रॉब्लेम आहे तर तुम्ही त्या अकॉर्डिंगली शॅम्पू युज करताय का? जर तुम्हाला हेअरफॉलचा प्रॉब्लेम आहे तुम्ही त्या अकॉर्डिंगली युज करताय का?
0: एक्झॅक्टली.
1: हे जे रिझन आहेत त्या रिझनला ओळखून जर तुम्ही शॅम्पू युज करताय तर तुम्हाला त्याचे रिझल्ट प्रॉपरली मिळतील. आणि सेकंड रिझन शॅम्पू बद्दलचं की शॅम्पू एकदा करतात काही काही जण आणि आठवडाभर नाही
0: करत.
1: सो ते नकोय. शॅम्पू ऍटलीस्ट दोनदा झाला पाहिजे कमीत कमी.
0: बरोबर.
1: जास्तीत जास्त तीनदा करू शकता तुम्ही. ठीक आहे. आपण 2 days आफ्टर ऑल्टरनेटिव्ह डेज जर केलं तर स्कॅल्प चांगली राहते, फंगल इन्फेक्शनचे चान्सेस कमी होतात, डँड्रफ नाही होत. या 2-3 गोष्टी आपण त्याच्याने प्रिव्हेंट करू शकतो. आणि थर्ड रिझन जे आहे की ज्याला कुणाला आता ड्रायनेस येतो शॅम्पू युज केल्यानंतर, ऍक्च्युली शॅम्पू म्हणजेच आपण म्हणू शकतो एक डिटर्जंट आहे, एक प्रकारचं काय फेस होतो त्यामध्ये
0: स्वच्छ करण्याचं काम.
1: यस, ते क्लिन्झर आहे. क्लिन्झिंग केल्यानंतर ड्रायनेस येणार.
0: हो,
1: ऑब्विस आहे. ड्रायनेस आलेला ड्रायनेस तुम्ही एक तर कंडिशनरने तो हे प्रिव्हेंट करू शकता किंवा मग मास्क युज करू शकता.
0: अच्छा.
1: या 2 गोष्टी म्हणजेच काय, जर तुम्ही केस वॉश केलेले आहेत ते केस ड्राय झाले त्याला कंडिशनिंग म्हणजे ते पुन्हा पूर्वरत येण्यासाठी किंवा पुन्हा मऊसूत होण्यासाठी कंडिशनिंग किंवा हेअर मास्क त्याला हेल्प करतात.
0: वा. सध्या केसांची गळती म्हणजेच हेअर फॉल ही सगळ्यात मोठी समस्या झाली, तर नेमकं मुख्य कारण काय असू शकतात या सगळ्या मागे?
1: याच्या मागे 3-4 रिझन आपण म्हणू शकतो. आणि फर्स्ट रिझन जे आहे, हल्ली मी माझ्या सलॉनमध्ये पण पाहते की माझ्याकडे बरेचसे क्लायंट असे येत आहेत की त्यांचा हेअरफॉलचं मागचं रिझन जे आहे ते फर्स्ट जे आहे ते आहे की डँड्रफ.
0: बर.
1: त्यांना म्हणजे मागच्या 2-3 वर्षात इतकी डँड्रफची समस्या भेडसावली आहे की त्याच्यामुळे डँड्रफ फक्त आपण एक छोटासा कॉज नाही म्हणू शकत त्याला. डँड्रफमुळे खूप सारे असे रिझन यायला लागलेत की हेअर फॉल होतोय, त्यानंतर थिनिंग होते, त्याच्यानंतर स्कॅल्पचं जे फंगल इन्फेक्शन ते वाढत जातंय, त्यामुळे टक्कल पडण्याची समस्या वाढते. डँड्रफकडे खूप असं निग्लेक्ट केलं जातं की नाही डँड्रफ तर आहे, चालला जाईल काही दिवसांनी, तसे नाही होते हल्ली. म्हणजे आम्ही जरी डँड्रफ ट्रीटमेंट करतोय तरी ते 3 सिटिंगमध्ये आधी डँड्रफ ट्रीटमेंट होऊन जायची, म्हणजे क्लिअर व्हायची, 100% स्कॅल्प पूर्ण निरोगी व्हायची. बट आता तीच आम्हाला ट्रीटमेंट 6 सेटिंग ते 7 सेटिंग त्याचे द्यावे लागतात.
0: अरे बापरे. अच्छा अच्छा,
1: तेव्हा ते कुठे जाऊन नीट होतंय.
0: बऱ्याचदा आपण बघतो की डॅन्ड्रफ मुळे चेहऱ्यावर पुरळ पिंपल्स सुद्धा येण्याची दाट शक्यता असते, ते एक रिझन असतं.
1: हो,
0: म्हणजे साईड इफेक्ट डॅन्ड्रफचे खूप आहेत,
1: खूप साईड इफेक्ट आहेत,
0: त्याची वेळेवर काळजी घेणं खूप गरजेचं आहे.
1: वेळेवर त्याला जर रिमूव्ह नाही केला तर तुम्हाला पिंपल्स येणार. आणि पिंपल्स कधी येतात, जेव्हा तुमची स्कॅल्प खूप ड्राय होते, तो डॅन्ड्रफ असं भुरभुरलेल्या याच्यात तुमच्या फेसवर येतोय आणि त्याचे पिंपल्स बांधले जातात. मग त्याच वेळेस तुम्ही जर दर 2 दिवसांनी हेअर वॉश करताय तर कुठेतरी तो प्रिव्हेंट होतोय, तो कमी व्हायला हेल्प होते. क्लीन होते स्कॅल्प शॅम्पू थ्रू, तर ते क्लीन झाल्यामुळे फेसवर पण जास्त येणार नाही.
0: बरोबर बरोबर.
1: याला मग तुम्ही एक दोन वे आहेत की तुम्ही डॉक्टर वगैरे कडे किंवा मग सलॉन मध्ये येऊन तुम्ही याला ट्रीट करू शकतात. अदरवाइज होम केअर पण आहेत.
0: बरोबर.
1: या दोन रिझन.
0: बरोबर.
1: आणि एक म्हणजे अनुवंशिकता असते की ज्यांना घरी थिनिंगचा प्रॉब्लेम आहे त्यांचे ऑलरेडी थिन होत
0: असतात.
1: बाकी आजकाल खूप असे आजार वगैरे वाढले त्याच्यामुळे आपण टॅबलेट्स घेतोय ते कन्झ्युम करतोय,
0: त्याचे साईड इफेक्ट,
1: त्याचे साईड इफेक्ट होतात, त्याच्यामुळे हेअरफॉल होतोय.
0: बरोबर.
1: आणि सगळ्यात महत्वाचं रिझन आपला आहार.
0: आहार, येस. डायट,
1: डायट इतका विस्कटित झालाय की जो प्रॉपर डायटिशियन सांगतात त्याप्रमाणे आपण डायटच घेत
0: नाही.
1: प्रोटीन रिच, आयर्न रिच आपण फूड खात नाहीये, मे बी त्यामुळे पण होतोय हेअरफॉल.
0: मग असे आपण म्हटलं की हेअर वॉश केल्यानंतर किंवा शॅम्पू केल्यानंतर केस खूप ड्राय होतात, मग यावेळी कंडिशनर वापरताना म्हणा किंवा मास्क नेमका कुठल्या पद्धतीचे आपण निवडले पाहिजेत त्याबद्दल काय सांगाल?
1: कंडिशनिंग आणि मास्क, आपण जर हे दोघं गोष्टी पाहायला गेलो तर हे दोघे खूप डिफरंट आहेत. ठीक आहे. कंडिशनर जेव्हा तुम्ही निवडताय, समजा तुम्ही एका पर्टिक्युलर ब्रँडचा शॅम्पू युज करताय, सो त्याच्यासोबत येणारा कंडिशनर पण तुम्ही युज करू शकतात. कारण तो जो शॅम्पू युज करताय, ते जे क्लिन्झर युज करताय तुम्ही, त्या सेम ब्रँडचा जर तुम्ही कंडिशनिंग युज करताय तर चांगलं आहे. आणि यामध्ये एक महत्वाची एक गोष्ट मी इथे नमूद करावीशी वाटते मला, की बरेच जण चुकीच्या पद्धतीने कंडिशनिंग करतात म्हणून हेअरफॉल होतो.
0: अच्छा, चुकीची पद्धत म्हणजे?
1: म्हणजे कंडिशनर जे आहे ते तुम्ही फक्त तुमच्या लेंथला लावू शकता,
0: लेंथला लावू शकता. बरोबर.
1: ते तुम्ही स्कॅल्पला लावू शकत नाही. बरेच जण काय करतात, घेतात शॅम्पू
0: सारखं
1: मसाज वगैरे करून मस्त सोडतात, त्यांना वाटतं स्मूथ होत आहेत ना, तर मग ते स्कॅल्प पासूनच स्मूथ होऊ देत असं. पण ते लेंथला लावण्यासाठी कंडिशनिंग असतं. आणि मास्क जो असतो तो तुम्ही पूर्ण स्कॅल्प पासून तर लेंथ पर्यंत लावू शकता.
0: ओके, हा डिफरन्स आहे, हा महत्वाचा फरक आहे. खरंच खरंच.
1: म्हणून आणि पुरुषांमध्ये काय होतं की त्यांना तेवढी लेंथच नसते ऍक्च्युली, त्याच्यामुळे त्यांना लावणं खूप कठीण होतं. त्यामुळे मी एक सजेस्ट करेल छोटीशी माझ्या तर्फेटी, की त्यांनी मास्क वापरला तर उत्तम.
0: अच्छा.
1: जर वापरायचंय कंडिशनर, कंडिशनिंगच करायचंय हेअरला, तर मग मास्क वापर.
0: मास्क इज बेटर ऑप्शन.
1: ठीक आहे. कारण कंडिशनर हे त्यांना लावता येणं खूप कठीण होऊन जातं. आणि प्रत्येकाला सकाळी इतकी गडबड असते, जॉबला जायचंय, ट्रेन हे, बस आहे, हे ते, या सगळ्या गोष्टींमुळे टाइमावर पोहोचायचंय, म्हणून ह्या गोष्टी नाही पॉसिबल होत.
0: एक कॉमन प्रश्न विचारते घराघरात, हा बोलला जातो की ही तेल लावत नाही म्हणून हिचे केस गळतात. अगं तू तेल लाव केसांना. आणि आजकालचा ट्रेंड आहे की सिल्की केस, नो ऑइलिंग. तर मग ऑइलिंगचं कितपत महत्व आहे आणि नेमकं कुठल्या प्रकारचे ऑइल केसांसाठी वापरले गेले पाहिजेत?
1: ऑइलिंगचं महत्व आहेच मॅम.
0: एक्झॅक्टली. जुन्या पुरातन काळापासून आपल्याला महत्व माहित आहे.
1: आता बरेच जण सांगतात की याच्याबद्दल खूप असे धूमत
0: खूपच आहे.
1: हा, कुणी म्हणतो ऑइलिंग करणं काय गरजेचं नाहीये,
0: अजिबात गरजेचं नाही असं म्हणतात.
1: नाही, पण ऑइलिंग करणं गरजेचं आहे.
0: एक्झॅक्टली.
1: तुमच्या स्किनला जर मॉइश्चरायझरची गरज आहे तर तुमच्या स्कॅल्पला नाहीये का?
0: एक्झॅक्टली.
1: स्कॅल्पला गरज आहे नरिशमेंटची. ती नरिशमेंट कशातून मिळणार आहे स्कॅल्पला? तर ऑइलिंग.
0: ऑइलिंग मधून.
1: तुम्ही प्रत्येक वेळेस पात नाही घेऊ शकत की तुमच्या स्किनला नरिशमेंट हवी. तुम्ही महिन्यातून किंवा 20 दिवसातून 15 दिवसातून स्पा घेऊ शकतात.
0: बरोबर.
1: बट ऍट द सेम टाइम तुमचे हेअर ड्राय होत आहेत, तुम्ही बाहेर पॉल्युशनमध्ये जातायत, तुम्हाला हेअरची काळजी घ्यायची आहे, तुम्हाला ते स्प्लिटन्स नकोय, ड्रायनेस नकोय, तिथे तुम्ही ऑइलिंग करणं गरजेचं आहे.
0: शॅम्पूच्या रूपातून केमिकल्स पण आपण युज करतोय केसांसाठी,
1: तर केमिकलचा प्रभाव कमी करण्यासाठी जर तुम्ही बिफोर शॅम्पू ऑइल केलं तर तुमच्या हेअरला केमिकलचा प्रभाव पण कमी होतो आणि तुमचे हेअर पण चांगले स्मूथ होतात.
0: वा वा, बरोबर.
1: ऍटलिस्ट तुम्हाला रात्रभर नाही जमते बिफोर ऑइलिंग. समजा तुम्ही रविवारी केस धुतायत किंवा बुधवारी केस धुतायत, तर मंगळवारी ऑइलिंग किंवा शनिवारी ऑइलिंग करा रात्री आणि सकाळी वॉश आउट करून टाका.
0: बरोबर.
1: म्हणजे जे काही त्यांना 2-3 तासात काय मिळणार आहे केसांना, म्हणजे
0: बरोबर
1: माझं असं म्हणजे प्रत्येकाच्या ह्याच्यात वेगळी मत आहेत. माझं मध्ये की ऍटलीस्ट रात्रभर राहील तर ते कंडिशनिंग होईल प्रॉपरली. एक एक जो हेअर आहे त्याला पूर्ण 360 डिग्री त्याला मिळेल, ते जे काही पोषण आहे ते
0: बरोबर,
1: आणि त्याचे जे रूट आहे ते स्ट्रॉंग व्हायला हेल्प होईल.
0: नक्कीच.
1: मग तुम्ही ऑइल मध्ये तुम्ही अलोवेरा जेल पण टाकू शकता, तुम्ही विटामिन ईची एक कॅप्सूल टाकू शकता त्यामध्ये, जेणेकरून अजून त्या ऑइलिंगचे फायदे दुप्पट होऊन तुम्हाला मिळतील.
0: बरोबर, छान छान. बऱ्याचदा असं म्हणतात की हेअर स्पा, पार्लरमध्ये जाऊन हेअर स्पा करणं कितपत आवश्यक आहे आणि किती वेळा आठवड्यातनं महिन्यातनं कसं केलं पाहिजे?
1: हेअर स्पा गरजेचं असं मॅम, आता इथे मी माझे सलोन म्हणून नाही सांगते बट याचा एक्सपिरियन्स मी स्वतः घेतलेला आहे. मी पण आधी याच मताची होती की काय नाही मी ऑइलिंग करते, काय गरजेचं नाही
0: असं
1: जनरली म्हणतो, तर मी पण मी आता जेव्हापासून हेअर स्पाकडे लक्ष देऊ लागले स्वतःच्या हेअरसाठी तेव्हापासून मी माझ्या हेअरमध्ये चेंजेस पाहिलेत. माझे हेअर आधी खूप फ्रीझी होते, मॅनेज करणं कठीण होतं, पण मी दर महिन्याला जेव्हा हेअर स्पा घ्यायला लागले तेव्हापासून माझे हेअर मॅनेजेबल झाले. फक्त हेअर मॅनेजेबल नाही तर नरिशमेंट नाही तर तुमच्या स्कॅल्पला जो मसाज दिला जातो हेअर स्पामध्ये, जे तुम्हाला पूर्ण रिलॅक्सेशन मिळतंय, त्याने तुमचं ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह होत आहे, सेकंड थिंग तुम्हाला नरिशमेंट मिळतंय, थर्ड थिंग तुमचे रूट आणि स्कॅल्प स्ट्रॉंग होत आहेत, फोर्थ थिंग तुमच्या हेअरची केअर होते.
0: बरं,
1: ठीक आहे. त्याने तुमचे आता 3-4 फायदे तर मी तुम्हाला सांगितले, आता याचे खूप सारे फायदे आहेत. आपण जर डीपमध्ये जेवढं जाऊ तेवढं त्याचे फायदे आहेत, पण हे फायदे मी टेंटेटिव्हली सांगते की हे आपल्या स्त्रियांना कळणारे फायदे आहेत वरच्या वर.
0: बरोबर बरोबर. तर डाएटचा म्हणजे केसांच्या आरोग्यासाठी डाएट कसं असणं आवश्यक आहे?
1: आता केसांच्या आरोग्यासाठी डाएट इम्पॉर्टंट, खूप महत्वाचा रोल प्ले करतोय. ठीक आहे, तुमच्या शरीरात प्रोटीन कमी आहे, तुमचे हेअर रुक्ष दिसणार, त्याची त्या हेअर फॉल होणार, त्यामध्ये डँड्रफ येण्याची पण शक्यता असते मे बी. ठीक आहे, सेकंड थिंग तुमच्याकडे आयनची तुमच्या शरीरात कमी आहे, आयनमुळे तुमचं हेअर फॉल तर होणारच पण तुमची ग्रोथ थांबणार हेअरची, जे म्हणतात की माझी ग्रोथच होत नाही, माझे हेअर अगदी पातळ पातळ होत चालले आहेत, तिथे आयनची कमी आहे. थर्ड थिंग बायोटीन विटामिन्स असतात, तर ते तुम्हाला प्रॉपर प्रोटीन विटामिन रिच आयर्न रिच फूड जर तुम्ही खाताय तर त्यातून तुम्हाला मिळणार आहे. तर आपलं जे डाएट आहे ते प्रॉपरली जर डिवाइड केलं, 50% भाज्या आणि फळाला भाग दिलाय, 25% तुम्ही आयर्न आणि कॅल्शियम रिच खाताय, आणि 25% कार्बोहायड्रेटला देताय म्हणजे चपाती भाकरी. तर हा जो प्रॉपर डाएट
0: संतुलित आहार म्हणतो आपण,
1: तो जर तुम्ही घेताय तर तुमचे हेअर शायनी राहणार, प्रॉपर ग्रोथ होणार, त्याच हे एक आहे. आणि यामागे अनुवंशिक पण आहे. एखादा व्यक्ती हे खूप काही खातोय खूप काही घेतोय पण
0: अनुवंशिक हेअर थीन असले,
1: येस, बट या केसमध्ये कसं होतंय की त्यांचे हेअर जरी थीन असले, काही काही त्यांचे वंशज जर पाहिले खूप लवकर त्यांना थिनिंगचा प्रॉब्लेम होतो, यांना थोडा उशिरा होणार.
0: बरोबर,
1: जर प्रॉपर डाएट घेत आहेत तर.
0: म्हणजे अनुवंशिकता हा मॅटर पण अफेक्ट करतो.
1: येस
0: बरोबर, छान.
1: त्याच्यामध्ये प्रिव्हेंट काय करताय तुम्ही, स्वतःची काळजी कशी घेताय ते पण मॅटर करतं. जर तुम्ही प्रॉपर विटामिन्स रिच वगैरे फूड खाल्लं तुमचे हेअर शायनी राहणार, स्ट्रॉंग राहणार.
0: अगदी बरोबर बरोबर. पार्लरमध्ये जाऊन बरेच लोक हेअर ट्रीटमेंट घेतात जसं की कलरिंग आहे, स्मूथनिंग आहे, तर याचा नेमका केसांवर कसा परिणाम होतो?
1: फॅशनचे जग आहे मॅम,
0: एक्झॅक्टली
1: 2026 मध्ये आहोत, सो फॅशन सगळ्यांना हवी आहे, मेन असू देत वुमन असू देत सगळ्यांना फॅशन हवी आहे आजकाल.
0: बरोबर.
1: आणि फॅशनसाठी एक मॅनेजेबल हेअर करणं म्हणजे केमिकल ट्रीटमेंट मी म्हणू शकते, एक इझी लँग्वेज मध्ये. ज्याचे खूप कर्ली हेअर्स आहे मॅनेज नाही होते त्याने केमिकल ट्रीटमेंट केली तर उत्त, बट केमिकल ट्रीटमेंटचा कुठे ना कुठे शेवटी मी उच्चारण करते केमिकल ट्रीटमेंट, सो केमिकल आहे, साईड इफेक्ट आहे, ठीक आहे, पण त्याला सुद्धा तुम्ही व्यवस्थित पद्धतीने हँडल करू शकता. जर मी जसं बोलले स्पा, तुम्ही केमिकल ट्रीटमेंट केली आहे, त्याच्यानंतर प्रॉपर ज्या केमिकल कंपनीचं केमिकल ट्रीटमेंट केलं, ज्या ब्रँडचं केमिकल ट्रीटमेंट केलं, त्याच ब्रँडचा शॅम्पू यूज करा, सेम ब्रँडचा तुम्ही मास्क यूज करा, सिरम यूज करा. आर्गन ऑइल आलेले आहेत आता मार्केटमध्ये जे की तुमच्या हेअरला 360 डिग्री पूर्ण प्रोटेक्शन देतात, ते यूज करू शकता तुम्ही. आणि स्पा घेतलाच पाहिजे. बरेच जण काय करतात, अरे केमिकल ट्रीटमेंट मध्ये एवढे इन्व्हेस्टमेंट केलेली ऑलरेडी, स्पा काय करायचं आता त्यात,
0: असा विचार करतात. बरोबर.
1: बट स्पा खूप छान रोल प्ले करतो, जे तुमचे हेअर आहेत त्याला बारीक नाही होऊ देते हेअरला.
0: पण मॅडम एक अतिशय महत्वाचा प्रश्न की पार्लरच्या भरपूर काही ट्रीटमेंट्स तर आहेतच, पण आपल्याला घरगुती उपाय करून जर केसांचं सौंदर्य वाढवायचं असेल तर त्यासाठी आपण काय केलं पाहिजे?
1: यामध्ये हा एकदम महत्वाचा प्रश्न आहे मॅम, कारण प्रत्येक वेळेस आणि प्रत्येक स्त्रीला नाही पॉसिबल होत की ती सलॉनमध्ये जाईल आणि ट्रीटमेंट करेल, पण आजकाल हेअरफॉलची डँड्रफची समस्या सगळ्यांनाच भेडसावते. त्यामध्ये मी एक दोन असे छोटे छोटे उपाय सांगू शकते की फर्स्ट पहिली गोष्ट म्हणजे हेअर कोमिंग करा प्रॉपरली, आणि हेअर कोमिंगमध्ये सायंटिफिक पण रिझन आहे की तुम्ही बॅक कोमिंग व्यवस्थित करा.
2: बरोबर,
1: बॅक कोमिंग इन द सेन्स की तुम्ही तुमची मान खाली घाला प्रॉपरली आणि
2: संपूर्ण केस
1: खाली पूर्ण येऊन तुम्ही केस खाली घेऊन त्याला प्रॉपरली कोमिंग करा, आणि ती कोमिंग तुमच्या केसांना स्कॅल्पला फील व्हायला पाहिजे की तुम्ही कोम चालवताय तुमच्या हेअरवर.
2: अच्छा,
1: ठीक आहे. सेकंड थिंग की तुम्ही जो कोम युज करताय तो वाईल्ड, त्याचे जे ब्रिसल्स असतात ते खूप असे मोठे लांब लांब असायला हवेत, आणि शक्यतो ब्रश युज करा.
2: ब्रश
1: त्याच्याने हेअर फॉल, हेअर डॅमेजेस, हेअर ब्रेकेजेस कमी होतात.
2: बर,
1: ठीक आहे. सेकंड थिंग शॅम्पू चांगला युज करा, ठीक आहे. मग मी याचे मला ब्रँडचं नाव नाही घ्यायचंय, बट तुम्ही एखादा आयुर्वेदिक शॅम्पू युज करताय किंवा काय, पण ज्या शॅम्पू नंतर खूप ड्रायनेस येत असेल तो शॅम्पू युज करू नका.
2: येस,
1: ज्या शॅम्पूने तुमच्या स्कॅल्पला एक चांगलं नरिशमेंट मिळत असेल, ज्या शॅम्पूने तुमची हेअर वॉश केल्यानंतर तुम्हाला वाटत असेल की हेअर स्मूथ झालेत, तो शॅम्पू छान.
2: बर, अच्छा,
1: ठीक आहे. तो आणि कंडिशनिंग युज करा, शक्य झालं तर मास्क युज करा, मंथली हेअर स्पा घ्या पॉसिबल असेल तर, नाहीच पॉसिबल तर तुम्ही घरी सुद्धा तुमचं स्पा सारखं एक करू शकता. ॲलोवेरा जेल घ्या, त्याच्यामध्ये दोन तीन विटामिनच्या कॅप्सूल टाका, त्याच्यानंतर त्याच्यात बदाम ऑइल किंवा

0: यंत्राने वॉश आउट करून टाका, तरी सुद्धा तुमचे हेअर हेल्दी राहू शकतात.
1: वा, साध्या सोप्या उपायांनी आपण आपले केसांचं सौंदर्य जे ते नक्कीच वाढवू शकतो. खूप छान माहिती मॅडम कडनं आपल्याला मिळत आहे. पण जाता जाता आमच्या ज्या महिला सखी आपल्याला ऐकतात त्यांना एक खास टिप म्हणून तुम्ही काय सांगाल?
0: पहिली गोष्ट हेल्दी डाएट,
1: बरोबर.
0: सेकंड थिंग, केसांना चांगलं कोमिंग करा. थर्ड थिंग, क्लीन ठेवा हेअर. आणि छान आहार मेंटेन करा, जेणेकरून त्या आहाराने तुमचे हेअर हेल्दी राहणार आहे. स्त्रीचं सौंदर्य असू दे किंवा पुरुषांचं, हे टिकून आहे केसांवर. ठीक आहे, जेवढं स्किन केअर वगैरे सगळ्या गोष्टी मॅटर करतात तितकंच तुमचे हेअर पण मॅटर करतात. तुमचे हेअर जितके मॅनेजेबल दिसणार, जितके सुंदर दिसणार, तितकं तुमचं सौंदर्य अजून खुलून दिसणार. आणि शक्य होईल तेवढा डाय जेव्हा गरज आहे, कलरची जेव्हा गरज आहे तेव्हाच यूज करा.
1: बरं,
0: ठीक आहे. रेग्युलरली 10-15 दिवसाच्या अंतराने कधीही हेअर कलर यूज करू नका, शेवटी केमिकल आहे त्याचे हे. आणि शक्य होईल तर मेहंदी किंवा इंडिगो पावडर वगैरे नॅचरल गोष्टींवर पण तुम्ही शिफ्ट होऊ शकता.
1: वा, खरंच छान मॅडम, तुमच्याशी संवादातनं खरंच आम्हाला हेअर केअर मंत्र जे आहेत ते मिळालेले आहेत आणि खूप उपयुक्त अशा टिप्स सुद्धा मिळालेल्या आहेत. श्रोत्यांनो लक्षात ठेवा, सुंदर केसांसाठी महागडे प्रॉडक्ट्स नाही, तर सौम्य आणि योग्य काळजी घेणारे प्रॉडक्ट्स, उत्पादनं आणि महत्त्वाचं म्हणजे योग्य सवयी जर आपण लावून घेतल्या तर नक्कीच आपल्या केसांचं आरोग्य हे खूप चांगलं राहू शकतं. मॅडम धन्यवाद, आपण या ठिकाणी आलात आणि आम्हाला खूप छान माहिती दिली त्याबद्दल. रेडिओ मनभावनच्या टीमकडनं मनस्वी आभार.
0: धन्यवाद. थँक्यू मॅम, शुभांगी मॅम स्पेशली थँक्स. आणि थँक्यू मनभावनची टीम ज्यांनी मला इथे थर्ड टाइम आपण ही सिरीज जी करतोय त्यासाठी बोलवलं, त्यासाठी खूप खूप थँक्यू. आणि सगळ्यांना जर आपली सिरीज आवडत असेल तर नक्की कळवा आम्हाला तुमचे अभिप्राय, आणि यापुढे जर कुठला सब्जेक्ट घ्यायचा असेल तर तेही कळवा.
1: नक्कीच नक्की.
0: थँक्यू.
1: यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9284994433. या नंबरवर आमच्याशी नक्की संपर्क साधा. तुम्हाला कार्यक्रम कसे वाटतात याबद्दल सुद्धा कळवा आणि तुम्हाला काय अपेक्षित आहे ते सुद्धा तुमचं मत जरूर पाठवा. धन्यवाद, पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत मी आरजे शुभांगी आपली रजा घेतेय. नमस्कार.

0: सरकार आपको बार बार बता चुकी है कि कोविड-19 पीरियड में आपको क्या करना है, क्या नहीं करना है। आप जागरूक बनिए, सरकार द्वारा जारी दिशा निर्देशों का पालन कीजिए। कोरोना जितनी घातक बीमारी है, उतना ही सरल इसका बचाव भी है। सतर्क रहें, सुरक्षित रहें, सोशल डिस्टेंसिंग का पालन करें। स्वराज संस्थान संचालनालय द्वारा जनहित में प्रसारित।
1: आजादी का अमृत महोत्सव के अंतर्गत अभी आप सुन रहे थे कार्यक्रम वतन का राग। मार्गदर्शन श्री शिवशेखर शुक्ल, समन्वय श्री संजय यादव और प्रस्तुति स्वराज संस्थान संचालनालय, संस्कृति विभाग, मध्य प्रदेश की। और श्रोताओं, अब वक्त है आजादी का अमृत महोत्सव प्रश्नोत्तरी के विजेताओं के नाम जानने का। हमारा सवाल था कि गणेश दामोदर सावरकर का जन्म किस तारीख को हुआ था। इसका सही जवाब है 13 जून। यूं तो कई श्रोताओं ने हमें सही जवाब लिख भेजा है, लेकिन लकी ड्रॉ द्वारा चुने गए हमारे 4 भाग्यशाली विजेता हैं। निवाड़ी से सूर्यकांत त्रिपाठी, नासिक महाराष्ट्र से राजा लोधी, बालाघाट से दुर्गा देवी सतीजा और भोपाल से घनश्याम तिवारी। आप सभी को बहुत बहुत बधाई। हम आपको भेज रहे हैं आजादी के दुर्लभ तरानों पर केंद्रित जन गर्जे श्रृंखला से एक ऑडियो एल्बम और आजादी के रणबांकुरों का एक छाया चित्र। और श्रोताओं, अब बारी है आज के सवाल की। आजादी का अमृत महोत्सव प्रश्नोत्तरी के अंतर्गत हमारा आज का सवाल है, वंदे मातरम गीत के रचयिता कौन थे। सवाल एक बार फिर सुन लें, वंदे मातरम गीत के रचयिता कौन थे। आपके जवाब 10 दिनों के भीतर हमारे पास पहुंच जाने चाहिए। जवाब भेजने के लिए हमारा ईमेल एड्रेस है watankaraag@gmail.com और radioazadhind@gmail.com। आप हमें SMS के जरिए भी जवाब भेज सकते हैं। हमारा नंबर है 777-908-908। नंबर एक बार फिर सुन लें, 777-908-908। सही जवाब के साथ आप अपना नाम, अपने शहर का नाम और अपना ईमेल एड्रेस अवश्य लिखें।
2: ये वतन का
3: ट्यून इन एनीवेयर रेडियो मन भवन 90.8 FM ऑलवेज एट टचिंग।
4: मैत्रिणीनो, मागील शनिवारी आपण ऐकलं की लेखिकेला मॅट्रिकच्या परीक्षेत प्रथम श्रेणी मिळाल्यामुळे त्यांचं खूप कौतुक झालं। औरंगाबादच्या सरस्वती भुवन विज्ञान शाखेत त्यांना अगदी सहजासहजी प्रवेश मिळाला, पण विज्ञान शाखेतलं सगळं शिकवणं त्यांच्या डोक्यावरूनच जायला लागलं। लेखिकेनं, आपण या शाखेत आता जास्त काळ टिकू शकणार नाही हे आपल्या मनाशी पक्क ठरवून टाकलं आणि त्यांनी कला शाखेत प्रवेश घेतला। आणि आता पुढे ऐकूयात याच आत्मकथनाचा 16 भाग।
5: अनाथांच्या संघर्षाचं सहज सोपं चित्रण बिनपटाची चौकट, मानवतेचा गहिवरून टाकणारा स्पर्श बिनपटाची चौकट। लेखन इंदुमती जोंधळे। वाचन स्वर सीमा मोघे। निर्मिती आणि सादरकर्त्या शालिनी केचे। बिनपटाची चौकट।
6: लग्नाच्या 2 दिवस आधी कुलकर्णीबाईंच्या घरी मला पहाटेच आणलं होतं। त्यांनीच आम्हा तिघा भावंडांवर स्वतःच्या पोटच्या पोराप्रमाणे प्रेम केलं होतं। त्याच कन्यादान करणार होत्या। सकाळी सकाळीच घरात लगीन काही सुरू झाली होती। ताईमाईंनी मला तेल पीठ लावून नाहूमाखू घातलं, गोडधोड स्वयंपाक केला, जेवू घातलं। माझ्या बऱ्याच मैत्रिणी आल्या। कुणी हेअरस्टाईल केली, कुणी हातावर मेहंदी काढली, कुणी ओटी भरली, तर कुणी केसात फुलं माळली। कुलकर्णीबाईंनी सुंदर जरी काठाची आमसुली रंगाची साडी आणली, मणी मंगळसूत्र सगळं सगळं काही आणलं। संध्याकाळी मराठवाडा साहित्य परिषदेच्या प्रांगणात रिसेप्शन सोहळा साजरा होणार होता. दुपारचं थोडं जेवले, तेवढ्यानेही मला बऱ्याच थकवा आला होता. एका आराम खुर्चीत डोळे मिटून मी पडले, थोडा आराम वाटेल म्हणून. पण छे, शरीर स्वस्थ होत, पण मन मात्र पार चार पाच वर्षापूर्वीच्या भूतकाळात गेलं. एक एक प्रसंग डोळ्यासमोरून सरकायला लागला. नुकतीच कुठे 11वीची परीक्षा संपली होती. कोल्हापूरहून कुलकर्णीबाईंनी मला सुट्टीसाठी त्यांच्याकडे बोलावलं होतं. त्यांचं घर सतत माणसांनी भरलेलं, जाणारे येणारे तर वेगळेच होते. घरात वृद्ध सासू सासरे, तीन मुलं, नवरा. रजनी ही स्टेट होम मधली निराधार स्त्री. त्यांना एका बाईची आवश्यकता होती आणि तिला एका घराची. ती त्यांचीच झाली, त्यांच्या मुलांची. त्यांच्यापेक्षाही जास्त काळजी वाहणारी. पोरांना तिचा फार लळा लागलेला. मुलांची आई 2 तास घरात नसली तरी त्यांना चालायचं, पण रजनी हवी. अम्मा कुलकर्णीबाईंची सासू, बरंच वय झालेलं, पण त्याही म्हातार वयात सुद्धा चांगलं ल्यावं, खावं प्यावं, हिंडावं असं वाटणाऱ्या. त्या विरुद्ध आजोबा, शांत, गरीब, साधे सुधे. त्यांचा मोठा मुलगा म्हणजे कुलकर्णीबाईंचे यजमान पर्यटन खात्यात नोकरीला होते. आमच्या बाईंपेक्षा बरेच देखणे, गोरेपान, सर्वजणच गोरेपान. त्या मानाने बाई साध्या, चार चौघींसारख्या दिसणाऱ्या, सतत कामात व्यग्र. कुणाशी बोलायची उसंत नाही की जेवायला सवड नाही. सतत दुसऱ्यांसाठी धडपड. घरातल्यांसाठी तर सर्वच जण करतात, पण बाहेरच्यांसाठी त्या सतत धडपड करायच्या. कुणाला नोकरी लाव, कुणाच्या सांसारिक अडचणी सोडव, कुणा गरीब विद्यार्थ्याची फी भर, कुणाला गणवेशासाठी कपडे घेऊन दे, असं त्यांचं नेहमी चाललेलं असायचं. मला तर त्यांनी घरातच ठेवून घेतलं होतं. माझ्या निमित्ताने माझे दोन्ही भाऊ अधूनमधून मला भेटायला घरी येत. त्यांनाही त्या 2-4 दिवस मुक्काम करायला लावत. हे त्यांच्या घरच्यांना कितपत आवडत होतं माहीत नाही, पण त्याचा त्यांनी कधी विचारच केला नाही. त्यांच्या मुलांप्रमाणे आम्हाला त्यांनी त्या काळात आधार दिला. त्यांच्या घरातली मंडळी आपलेपणाने वागायची. कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायला जायचं तर स्वतः माईचे बाबा कॉलेजमध्ये घेऊन गेले. सायन्स कॉलेजला प्रवेश घेतला, स्वतः टाइम टेबल लिहून देण्यापासून सगळी मदत केली. पहिले 4-6 दिवस स्वतः रिक्षातून कॉलेजला सोडलं. येताना एकटी येशील, पायी येऊ नको, बसनेही येऊ नको असं म्हणायचे. खिशात हात घालून हातात जेवढे पैसे येतील तेवढे माझ्या हातात द्यायचे न मोजता. माईच्या आईने 2 साड्या काढून दिल्या होत्या त्यांच्या स्वतःच्या, माझ्याजवळ एक होती. अशा 2-3 साड्या आता कॉलेजला घालून जाण्यासाठी झाल्या. माईचे बाबा म्हणायचे, चल मस्तपैकी पंजाबी ड्रेस घेऊया. पण मी पूर्वी कधी असे ड्रेस वापरलेच नव्हते. ते इतके प्रेमाने वागत होते की मला गुदमरल्यासारखं व्हायचं. रिक्षात बसल्यावर म्हणायचे, या साडी तू आज फारच छान दिसत. अगदी जवळ ओढून घ्यायचे. मला अगदी कसंच व्हायचं. ते वयही मोठं विचित्र होत. 15-16 वर्षांची मी. यांच्या घरात येऊन चांगलं चुंगलं खायला मिळाल्याने शरीर अजूनच फुल्ल्यागत झालं होतं. रंग उजळला होता. त्या वयात कोणतीही मुलगी छानच दिसते, त्यात मी बऱ्यापैकी दिसायला होते. ते चालेलं. त्या शरीरावर सुंदर कपडे चढल्याने अजूनच सजल्यासारखं होऊन पटकन कुणाच्याही नजरेत फिरण्यासारखी झाले होते. कोल्हापूर सोडताना काका म्हणाले होते, पोरी आता या आमच्या बंधनातून मुक्त होऊन अफाट अशा मुक्त जगात तू वावरणार आहे, जरा जपून राहा, सजू धजू नकोस, तुला त्याची गरजही नाही. जातीच्या सुंदरांना आभूषणांची गरजही लागत नाही. खरं आभूषण आपलं चारित्र्य, वागणूकच आहे. अगं स्त्री म्हणजे काचेचं भांड, ते एकदा तडकलं की पुन्हा सांधू म्हटलं तरी सांधता येत नाही. तेव्हा आता वागताना पूर्णपणे विचार करून आणि जपूनच तुला वागलं पाहिजे. इतकी तू समजूतदार झाली आहेस, तरीही राहवत नाही म्हणून सांगतोय की आपलं पाऊल कधीही वाकडं पडू देऊ नकोस. जोपर्यंत ते सरळ पडतं तोपर्यंत कुणालाही घाबरण्याचं कारण नाही. ताठमानेने निर्भयपणे जगण्याचं सामर्थ्य आपल्याला येतं हे लक्षात असू दे. असे एक एक शब्द आणि वाक्य मनाच्या कोंदणात जपून कोरून ठेवून मी कोल्हापूर सोडला आणि पाऊल अजून उचलायच्या आतच माझ्यावर येऊ नये तो प्रसंगाला. तो एक भयंकर दिवस उजाडला ज्याची स्वप्नातही कधी कल्पना केली नव्हती. मला बाईंनी बैठकीच्या खोलीत गादी टाकून दिली. त्या स्वतः तिन्ही मुलांना घेऊन बेडरूम मध्ये झोपल्या. मंदातही न्हाणीघराजवळच्या खोलीत, माईचे बाबा मधल्या व्हरांड्यातल्या कॉटवर. रात्री 12:00 सुमार असावा. खोलीत पावलांचा आवाज झाला. मी दिवाणाच्या शेजारी खालीच झोपले होते. ते दिवाणावर येऊन झोपले. वाटलं बाहेर डास चावत असतील. दिवसभर काम करतात, थकतात, रात्री झोप नको का व्यवस्थित, असा विचार करत करत दुसऱ्या कुशीवर वळून तोंडावर पांघरून घेऊन झोपी गेले. सागे झाले. ते पुरुषी हाताच्या स्पर्शाने तोंडावरून हात फिरला, डोक्यावरून खांद्यावरून थोपटलं. क्षणातच त्याचे ओठ माझ्या ओठांवर टेकले. मी झटकन विजेसारखी उठून बसले. बोलणार तोच त्यांनी माझं तोंड दाबलं. मला खरंच सुचे ना काय करावं ते. खूप घाबरले आणि उभी राहिले. हातपाय थरथरत होते. घाम आला होता. घशाला कोरट पडली होती. घाबरू नको बाळ, तू माझ्या माईसारखी. झोप झोप. झोप कसली आली? रात्रभर नुसती थरथरत होते. डोक्यात हातापायात मुंग्या. काही सुचत नव्हतं. कोणाजवळ बोलावं, कोणाला सांगावं? हे असं वागणं बाप म्हणावं तर मस रात्री लपून छपून प्रेम का? मी तर त्यांच्या घरात आश्रित होते. मुंग्यांनी वारुळात वळवळावं तस विचारांच्या मुंग्या डोक्यात आडव्या तिडव्या वाटेल तशा नाचत होत्या. यावर उपाय एकच, वसतिगृहात परत जाण. रात्रभर झोप नव्हती. आतल्या आत रडून रडून डोळे लाल लाल झाले होते. सकाळ होताच मंदांनी विचारलं, डोळे का गं लाल झाले, झोप नाही का झाली? मी गप्प. लवकर लवकर आवरून कॉलेजला जाते म्हणून न जेवता न खाता घराबाहेर पडले. वसतिगृहाच्या वॉर्डनना भेटले, सांगितलं. मी आपल्या सांगण्याप्रमाणे सगळी पूर्तता केलेली आहे. एक दोन जरी मुली तुमच्या वसतिगृहात असतील तरी मी त्यांच्यात येऊन राहीन. वसतिगृहावर राहायला गेले. दोघंही वसतिगृहावर मला सोडवायला आले. वसतिगृहात जाण्याची घाई कशाला करतेस वगैरे वगैरे बोलले. पण मी गेलेच. बरेच महिने लोटले. अम्मा आजोबा क्वार्टर सोडून स्वतंत्रपणे बन्सीलाल नगरला दोन खोल्या घेऊन राहायला लागले. तिकडे अम्मा आजोबांना भेटायला जायला लागले. अम्मा जेवल्याशिवाय सोडतच नसत. म्हातारा म्हातारीला मी गेल्यावर बरं वाटायचं. दर दोन चार दिवसाला कॉलेज संपलं की थेट बन्सीलाल नगरला जायची. बहुतेक दिवाळीच्या सुट्ट्या लागलेल्याच होत्या. वसतिगृहाच्या सगळ्या मुली आपापल्या घरी गेल्या. मला क्वार्टर्सवर बोलावलं असताना सुद्धा बन्सीलाल नगरला गेले. बाईंनाही वाटलं बरं झालं, म्हातारा म्हातारीला सोबत थोडासा आधार. इकडे अम्मा आजोबाच असल्याने मला बिनधास्त वाटत होतं. आणि एक दिवस दुपारीच माईचे बाबा आले. मी एकटीच स्वयंपाकखोलीत काहीतरी करत होते. माकून येऊन त्यांनी घट्ट मिठी मारली. ती इतकी घट्ट होती की मी गुदमरून गेले. त्यांचा तो स्पर्श खिळसवाळा. मी एवढा जोर लावून त्यांना ढकलून दिलं की ते मागेच असलेल्या डब्यांवर कोसळले. अम्मा पळतच आल्या. काय झालं ग? काही नाही अम्मा, मीच मलाच. काही नाही असं काहीतरी माईचे बाबा बोलले. तिथून बाहेरच्या खोलीत सटकले. मला अम्मांनी चहा करायला लावला. त्या तिघांना चहा करून दिला. कसा केला, किती साखर घातली काहीच कळलं नाही. चहा नेऊन दिला खरा, पण त्यांनी माझ्या डोळ्याला डोळा फिडवला नाही. मी गप्पच उभी. दुसऱ्या दिवशी श्रीराम आला. माझं नशीब किती सुदैवी. मी त्याला म्हणाले, मला इथं राहायचं नाही. तो म्हणाला, मग कुठं जायचं? हॉस्टेल तर बंद आहे. मेडिकल क्वार्टर्सवर चल. छेछे, तिकडे तर मुळीच नको. त्याला मी काय आणि कसं सांगणार होते? कुणाजवळ काहीच मी बोलू शकत नव्हते. तोंड असूनही मुखी होते, असहाय्य होते. आणि झटकन प्रकाश पडला. त्याला म्हणाले, तू स्टेट होमला जाऊन पाहतोस का? मी आज उद्या अण्णासाहेबांना पत्र टाकते. वर्ध्याला येऊ का म्हणून? तोपर्यंत स्टेट होममध्ये राहते. अगं पण का? नाही, मला इथं राहायचं नाही बस. आणि हे तू कुलकर्णी बाईंना काही सांगू नकोस. त्यावेळच्या स्टेट होमच्या सुप्रिटेंडेंट श्रीयुत दिघेबाई होत्या. श्रीराम त्यांना जाऊन भेटला. चार सहा दिवसांसाठी तिला आपल्याजवळ राहू द्या म्हणाला. त्यांनी होकार दिला. अम्मा आजोबा बाहेर गेले होते. मी माझी बॅग घेतली, घराला कुलूप लावलं. शेजाऱ्यांजवळ म्हणजे शहाबाबींजवळ चावी दिली. सांगितलं, अम्मांना सांगा. इंदू बॅग घेऊन गेली. एवढंच सांगून तिथून चटकले. खरं सांगू, या जगात परमेश्वर आहे की नाही माहीत नाही, पण माझ्या संकट समयी माणसांच्या रूपानेच चांगली माणसं धावून आली. त्याच दिवशी अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे औरंगाबादला आले होते. गायकवाड काकांनी कुलकर्णी यांचा दळवींचा पत्ता दिलेला होता. अण्णा श्री गोविंदभाई श्रॉफ यांच्याजवळ कामानिमित्त बसले होते. त्यांनी भाईंना सांगितलं, माझी एक मुलगी या कॉलेजमध्ये शिकतीये, आपल्याच, तिचा हा पत्ता. तिला कुणाकरवी तरी निरोप द्या. प्राध्यापक दिनकर बोरीकर सर मला ओळखत होते. त्यांनी पत्ता शोधून काढून बन्सीलाल नगरला अम्मांकडे निरोप दिला की गोविंदभाईंनी बोलावले, तिला कोणी न्यायला आलंय. अम्मांनी तर आकाश पाताळच एक केलं. ही पोरगी 2 तासांपूर्वीच आमचं घर सोडून पळून गेली. त्या शिपायाला घेऊन रिक्षातून क्वार्टर्सवर आल्या.
2: ती इंदू कुठे आहे? 2-3 तासांपूर्वीच बॅग घेऊन पळून गेली.
6: त्याही घाबरल्या. बीसी हॉस्टेलवर चौकशी केली, तिथेही नाही. अखेर अंदाज काढून रात्री 11-11:30 सुमारास दोघं नवरा बायको स्टेट होमला आले. इकडे शिपाई शोधून परेशान. अण्णांना सांगितलं, पोरगी मिळत नाही. ज्यांच्याकडे होती त्या बाई शोधायलाच गेल्यात. इकडे तिघे बाईंनी मला बोलवून घेतलं. मला अंदाज आलाच होता त्याच आल्या असतील म्हणून. त्यांच्या समोर मला उभं केलं. दोघांचाही रागाचा पारा चढलेला. खूप खूप बोलल्या, वाटेल तसं नको ते. साहेब नुसते रागाने माझ्याकडे पाहत होते. मी मात्र मान खाली घालून गप्प उभी होते, एक चकार शब्दही न काढता. त्यांनी उपकाराची भाषा केली, खूप निर्भत्सना केली. शेवटी दिघेबाईंना विचारलं, तुम्ही हिला कोणत्या आधारावर ठेवून घेतलायत? तेव्हा दिघेबाई म्हणाल्या, तिने आमच्याकडे आश्रय मागितला. आमच्या स्टेट होमचं ते कर्तव्यच आहे. रात्री अपरात्री कोणीही मुलगी येऊ, स्त्री येऊ, तिला आश्रय देणं हे आमचं कर्तव्य आहे. बाकी आम्ही तिला अद्याप काहीही विचारलेलं नाही, तिनं सांगितलेलं नाही. फक्त म्हणाली, 4-6 दिवसांसाठी राहते. यात आमचं काय चुकलं? त्या खूप चडपडल्या. शेवटी एवढंच म्हणाल्या, यापुढे आमच्या घराची दारं तुम्हा भावंडांसाठी कायमची बंद. दोघही निघून गेले. तिथं काम करणाऱ्या एक ओळखीच्या मावशी शेजारीच उभ्या होत्या. ती दोघं जातच मी त्यांच्या गळ्यात पडून हमसून हमसून रडले. मी बोलल्या म्हणून त्यांना मी शब्दांनी तरी सांगायचं होतं का? पण काय सांगणार? कसं सांगणार होते मी त्यांना की मी जाते म्हणून? त्यांनी सोडलं असतं का? एक ना अनेक प्रश्न निर्माण झाले असते. आणि म्हणूनच तेव्हा गुपचूप न सांगताच मी घराबाहेर पडले होते. ते माझ्या शील रक्षणासाठी. माझं अंतर्मन मला वारंवार सांगत होत, इंदू तू चुकली नाहीस, जे केलंस ते बरोबरच केलंस.
4: इंदुमती जोंधळे लिखित बिनपटाची चौकट या आत्मकथनाचा 16 भाग आपण ऐकलात. वाचनस्वर सीमा मोघे यांचा, निर्मिती आणि सादरकर्त्या शालिनी केजी.
7: हाय, मी आरजे स्वरा. आपण ट्यून केलंय रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
8: अजदरन छियो.
9: अरे भाई, नंगा नहाएगा क्या और निचोड़ेगा क्या? अरे आप हास्य तरंग सुनिए.
10: आता तू मला एकच सांगतो, स्वर अनंत केंद्रावर ऐकत जा हास्य तरंग.
11: मी काय म्हणतो, हास्य तरंग स्वर अनंत केंद्रावर हास्य तरंग.

श्रोते हो, कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी सर्व श्रोत्यांना एक निवेदन, एक आवाहन। श्रोते हो, आजचा कार्यक्रम ऐकल्यानंतर तुम्हाला पुढच्या कार्यक्रमासाठी आम्हाला छान गमतीदार, मजेदार, लज्जतदार, विनोदी चुटकुले, विनोदी किस्से तुम्ही आम्हाला पाठवा, जेणेकरून पुढच्या कार्यक्रमात तुमच्या पत्रांवर आधारित हा विनोदी कार्यक्रम आम्ही तयार करू। फक्त आपल्याला एवढंच करायचं आहे, एका पोस्ट कार्डवर तुमचा विनोद आपल्या नावासहित पत्त्यासहित आम्हाला जरूर जरूर पाठवा। पत्र पाठवण्यासाठी आमचा पत्ता, कार्यक्रम हास्य तरंग, स्वर अनंत एफ एम रेडिओ केंद्र, कृषी विज्ञान केंद्र, करडा, तालुका रिसोड, जिल्हा वाशिम। मित्रांनो, पाठवाल ना पत्र? काय म्हणता, पत्ता पुन्हा एकदा सांगायचा? तर ठीक आहे, पत्ता परत सांगू पण कार्यक्रमाच्या शेवटी। आता मग तुम्ही ज्या कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहत आहात ते कार्यक्रम लगेच सुरू करूया, पण हा कार्यक्रम तुमच्यासाठी कोण घेऊन येत आहेत माहित आहे का तुम्हाला? तर आमचे हास्य सम्राट अमोल देशमुख। हसी के किंग कॉन्ग समीर शिरवळकर। आणि खह खह की राणी सविता भरत।

0: मावशी मावशी बबल्या कुठे गेला?
1: झोपील आहे बाप्पा.
0: बिमार आहे का काय?
1: बिमार कायचा बाप्पा, एवढ्यात तो बावरल्यासारखा करून राहिला ना. झोपीत सारखा कॅट कॅट वसनावते, तिले माझ्याजवळ आणा म्हणते, मी तिच्या संग याच लगीन करून देते.
0: कॅट म्हणजे कॅटरीना होय काय?
1: होय बाप्पा तेच. त्यानं जत्रीतून सारे तिचेच फोटो आणलेत ना, आणि साऱ्या घरात लावून दिले. रात दिस तिचंच नाव घेतो, आणि तिच्या फोटो भोवती काय उदबत्त्या फिरवतो. या पोरासाठी मी नीरा पिसी झाली बाबू, तू काहीही कर संजया, पण एक खेप तिले माझ्याजवळ घेऊन ये बाबा.
0: आय मावशी ती हिरोईन हाय, बंबईले राहायते. त्या रोजी पेपरात आलं ती अजून 2 वर्ष लगीन करणार नाही.
1: काहून बाप्पा?
0: तिले म्हणत 8वा गुरु हे.
1: मग आपण तिचा गुरु काढून टाकू ना. तू एक गोष्ट कर बाबू, दोघ तिघ जा ना बंबईले, म्हणसान तर मी भाडं देते तुम्हाला. एवढं करा बाबू, पोरगा नीरा वाया चालला, खात नाही पेत नाही, दिवस भर टक लावून पायती, घरात आदय आपट करते, घंटा घंटा तिच्या नावाचा जप करत बसते. माया जीवाले तर घोर लावला पोरानं.
0: ती एवढं सोपं नाही मावशी, कैटरीना तू या कुयाच्या घरात काय येईन?
1: लग्न झाल्यावर आपण घर बांधू की बाबू संजय?
0: तुझ्या घरी गॅस आहे का? चुलीवर स्वयंपाक करीन का ती?
1: गॅस तिले लग्नातच आंदन म्हणून भेटेल ना.
0: तिले फिराले 10 लाखाची गाडी पाहिजे.
1: आपल्याजवळ काय गाडी बाडी नाही बाबा, आपल्याजवळ आहे बंडी. तिले म्हणा बंडीत बसून जत्रेले जाय, आपण तिले बैरमच्या जत्रेला नेऊ की, आणि भंडाऱ्यातले रोडगे बी खाऊ घालू.
0: अव मावशी ते काय

0: सासरवास करणार नाही आणि तिले वावराचा धुरा पण दाखवणार नाही.
1: पण तिचा खर्च झेपीन काय तुम्हाले? तिचा एक रोजचा मेकअपचा खर्च 2000 रुपये आहे.
0: एक खेप लग्न झाल्यावर तेच तिचा खर्च करते बाबू. या पोरासाठी महाजीव तुटते राजा. असं वाटते की एक खेप त्याच्या मनासारखी पोरगी भेटली ना की मले फिकर नाही.
1: अव मावशे, ती हिरोईन हा हिरोईन, तू या पोरगा डवरी हानते, ते कशी पसंत करीन याले?
0: तू गोष्ट काढून पाय, पोराजवळ 16 एकर जमीन आहे म्हणा आणि एकटाच आहे आणि घरी म्हशी बी आहे म्हणा, दुधा ताकाची वान नाही म्हणा घरी.
1: तू ह्या घरी काय ताकाची रई लावायला येणार आहे का? ती हिरोईन आहे ना हिरोईन.
0: म्हणूनच महाजीव तुटते बाबू. असं वाटते साजरी निपक पोरगी घरात आली पाहिजे आपल्या. म्या त्या रोजी टीव्ही तिला पाहिलं ना, म्हणूनच म्या जीव वळून टाकला बघ तिच्यावरून.
1: बर मावशी, समजा दोघांचं लगी नाही झालं तरी पुढे वांदे होतील ना? ते इंग्रजीत बोलते.
0: मग बबन्याला जरा जरा इंग्रजी येते की बाबू? मॅट्रिक फेल आहे तो.
1: मावशी, ते टोंगळ्या लोक बांडा फराक घालतील. तू ही अशी सून तुले चालते का? व
0: त्या पोरीनं काही घातलं तरी पोरासाठी आपल्याला सहन कराच लागेन बाबू.
1: मावशी, हा बबन्या वावरात फवारे काढीन आणि तू ही सून घरात बसून काय वाकी अशी होईन काय?
0: तसं नाही बाबू, घराचा कामधंदा करीन, निसणं टिसणं करीन आणि मातीर धुईन.
1: अव मावशी, ते काय मातीर धुणारी पोरगी आहे का काय? ते दिवसातून 7-7 खेप आपलं तोंड धुती आणि तू हे पोरग 2-2 दिवस आंघोळच करत नाही, वाशी ते निरा अंगाचा.
0: लग्न झाल्यावर माणसात फरक पडते. मले या पोराची लय काळजी आहे बाबू, त्याच्या पायी मी पिशी झाली रे.
1: अव तू लय साधी आहेस मावशी, एवढी मोठी हिरोईन तू ह्या पोराशी लग्न करणार नाही, तू सपन पाहू नको.
0: मग मी काय करू बाप्पा, कशी समजावू रे त्याले?
1: काही समजावू मी जाऊ नकोस, त्याचा काय फायदा होणार नाही. त्याच्या पुठ्यावर असे 2 रट्टे दिये आपल मती सारखं होते ते.
0: तरी त्याच्या डोसक्यातून त्या कॅटच भूत जाईन का बाप्पा?
1: सगळं जाते, त्याच लवकरात लवकर लग्न करा लागते. पण
0: त्याले तिच्या सारखीच देखणी पोरगी भेटीन काय रे बाबू?
1: वान पाहून काय करत मावशे, गुण पाहिजेत, नाहीतर 8 दिवसात ते तिसरा पाय काढते. मग जन्मभर हरी हरी हरी हरी करत

0: गुरुजी गुरुजी, साहेब आले शाळेत.
1: ए पोर हो, बाजार बंद करा, एकदम चुप. आपल्या शाळेत साहेब आले, त्यांनी विचारलं ते बरोबर सांग जा, माई फोत्री करू नका. या या साहेब. नमस्कार.
2: नमस्कार. हा कोणता वर्ग आहे?
1: पाचवा.
2: ह्यातला सर्वात हुशार विद्यार्थी कोणता आहे?
1: ये ठाकरेचा मोऱ्या साऱ्यात हुशार आहे. याला कोणतं बी काम सांगा, झाडाले लावा, हातपाय दाबाले लावा.
2: स्टँड अप, सांग. 13 अधिक 13 किती?
3: 45.
2: का हो गुरुजी, तुम्ही तर म्हणता की पोरगा हुशार आहे म्हणून.
1: हुशारच आहे तो.
2: अहो, पण 13 आणि 13 45 सांगून राहिला.
1: हुशार आहे म्हणून तेवढे तरी सांगून राहिला, बाकीचे पोटे तर 100-150 सांगतात.
2: वा रे वा शाळा. शेवटचा मुलगा उभा राहा, सांग, नागपूर कशासाठी प्रसिद्ध आहे?
1: साहेब, माझी मावशी असते तटी.
2: ए मुली, सांग, भारत कधी स्वतंत्र झाला?
3: गुरुजी, झेंडा वंदन असते ना त्या रोजी.
2: शडप, काय शाळा आहे तुमची, एक पोरगा धड उत्तर देत नाही. शिकवता की गंजीपा खेळता? काय नाव तुमचं?
1: फिरके गुरुजी.
2: काय करत होते मगापासून?
1: गणित शिकवत होतो ना बाप्पा.
2: मग हे थुटक कसे इथं वर्गात बिळे ओढता का?
1: मी काय ले ओढू साहेब.
2: मग काय पोरं ओढतात?
1: गावातले रिकामे शाळेत येऊन बसतात आणि ते ओढतात.
2: शाळा म्हणजे काय, टाइमपास चालला का काय? गावातले रिकामे कशासाठी बसू देता?
1: गावात काही काम धंदा नाही ना, आणि म्हणून येऊन बसतात.
2: आज किती वाजता आले शाळेत तुम्ही?
1: शाळा उघडल्यावर.
2: पण किती वाजता?
1: माझ्याजवळ घड्याळ नाही, मोबाईल आहे.
2: हेडमास्टर कोण आहे?
1: मी जाऊ ना.
2: स्टॉक बुक दाखवा.
1: घे ना.
2: यातलं सगळं सामान हजार आहे काय?
1: अरे तुम्हीच पहा ना, जे असेल ते आपलं.
2: गंज
1: भंडारात नेला.
2: ग्लास
1: लग्नात नेले.
2: ताडपत्री
1: देवळावरच्या भागवतात नेली.
2: ड्रम
1: आपल्याच घरी आहे.
2: शाळेतले भांडे घरी कशासाठी नेता?
1: लोक त्रास देतात ना, लग्न मरण असलं की शाळेचेच भांडे मागतात. अधिक काय साहेब, भांडं वापरायचं असलं की चांगलं राहते.
2: मला असं कळलं की तुम्ही शाळेच्या वेळेत पिठाची गिरणी चालवता.
1: पोटासाठी करा लागते.
2: पण शाळेच्या वेळात गिरणी चालवायला नोकर ठेवता येत नाही का?
1: नोकर माणसं काम सुकारपणा करतात, मग माझा भरोसा बसत नाही. आजकाल कोणत्याही खात्यात हेच झालं साहेब.
2: वायफळ चर्चा नको. शेराबुक कुठे आहे?
1: हरपलं.
2: शाळा आहे की काय, पोराला धड उत्तर देता येत नाहीत. सामान हजर नाही, 2 शिक्षक हजर नाहीत.
1: ते मागून येतात. खिचडी शिजवायला गेले ना.
2: का शाळेत खिचडी शिजवता येत नाही काय?
1: शिजवता येते, पण काल खिचडी शिजवायचा गंज चोरीले गेला म्हणून ते ठाण्यात रिपोर्ट द्यायला गेले. गावात बुलटे चोर लय झाले साहेब. 8 दिवसाच्या अगोदर शाळेत तांदळाचे 2 कट्टे लांबवले, ते बी कुलूप फोडून.
2: ह्या सर्व गोष्टी तुम्ही मला आधी सांगायला पाहिजे होत्या.
1: मी म्हंटल काय सांगा लागते, आज ना सकाळ माहीतच पडते.
2: खिचडी वाटपाची वही कुठे?
1: तेही चोरीला गेली.
2: आता हद्द झाली. शाळेत लक्ष आहे की नाही तुमचं? मी तुमची वर कंप्लेंट करतो.
1: जाऊ दे ना साहेब, उलशा गोष्टीसाठी काय जीवाचा कातोळा करता.
2: नाही नाही, तुमची तर बदली करायलाच पाहिजे.
1: साहेब, तुम्ही नवीन हा म्हणून असे बोलून राहिले.
2: म्हणजे
1: तुम्ही मुले ओळखलंच नाही. आमदार आपला भास जावई आणि शिक्षण सभापती आपला भाऊ सासरा, म्हणून मुले बदलीचा अजिबात भेव नाही. तुम्ही किती काही कंप्लेंट करसान तरी आपलं काहीच तेड होत नाही. चला घरी चहा पाणी घेऊ.
2: मी चहा घेत नसतो.
1: मग थंडारी चार्ज मारू. चला.

तर श्रोते हो, कसा वाटला आजचा आपला हा कार्यक्रम? आजच्या या कार्यक्रमामध्ये सहभागी कलावंत अमोल देशमुख, समीर शिरवळकर आणि सविता भरत जाधव. मित्रांनो, आपल्याला आम्ही सुरुवातीला सांगितलं होतं की कार्यक्रमाच्या शेवटी आम्ही तुम्हाला पत्र पाठवण्यासाठी पत्ता सांगणार आहोत. तर पत्ता याप्रमाणे, पेन आणि वही सोबत ठेवा पत्ता लिहून घ्यायला. पत्ता असा आहे, कार्यक्रम हास्य तरंग, स्वरानंद FM रेडिओ केंद्र, कृषी विज्ञान केंद्र, करडा, तालुका रिसोड, जिल्हा वाशिम. तर मित्रांनो, आता जाता जाता आणखीन एक सुंदर असं गीत आपण ऐकूयात.

0: तर मित्रांनो, आजचा कार्यक्रम तुम्हाला आवडला असेल आणि आमच्या आजच्या कार्यक्रमामधले छोटे छोटे गाणे सुद्धा, याबद्दल आपले अभिप्राय आम्हाला अवश्य पाठवा. पत्ता तुम्हाला सांगितलेला आहे, आज याच ठिकाणी थांबूयात, परत भेटूयात पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत सर्व श्रोत्यांना AR परवेजचा प्यार भरा नमस्कार.
1: अरे भाई, नंगा नहाएगा क्या और निचोड़ेगा क्या? अरे आप हंसी तरंग सुनिए.
2: आता तुम्हाला एकच सांगतो, स्वर अनंत केंद्रावर ऐकत जा हास्य तरंग.
3: मी काय म्हणतो, हास्य तरंग, हास्य तरंग, स्वर अनंत केंद्रावर हास्य तरंग.

श्रोते हो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284499433 ह्या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 ह्या क्रमांकावर.

0: शिक्षण, माहिती, ज्ञान, मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका. रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: रामकृष्ण हरी, ज्या गोष्टींचा उदय आहे त्याचा अंतही निश्चित आहे. मग निराशा असो, दुःख असो वा पराभव, फक्त आपण कर्माचे मार्गक्रमण सोडू नये. तुमची प्रतिष्ठा तुम्हाला महत्वाची वाटत असेल तर चारित्र्यवान माणसाच्या सहवासात राहा. वाईट माणसांच्या संगतीत राहण्यापेक्षा एकटं राहणं नेहमी श्रेयस्कर होय. मनुष्य फक्त भ्रमात जीवन जगतो. हा माझा, तो माझा, हे माझ्या जवळची तर पाहिलं तर फक्त वेळच तुमची आहे. ती जर चांगली असेल तर सर्व तुमचे, नाहीतर सर्व जवळचे असून सुद्धा दूरचेच समजावे, हेच जीवनाचं सत्य आहे. राम.
0: आपण ट्यून केलं आहे रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपलं खानदेश, आपली माणसं.
2: शुभ दिन आयो. श्रोते हो नमस्कार. आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. शुभ दिन आयो रे आर्ज शुभांगी सोबत. आज 21 जुलै 2026, एक सुंदर मंगळवार, आणि नेहमीप्रमाणे तुमच्या या पॉझिटिव्ह दिवसामध्ये आनंदाचा रंग भरायला मी आली आहे आर्ज शुभांगी, शुभ दिन आयो रे हा विशेष शो घेऊन. आजचा दिवस आपल्या सगळ्यांसाठी, खानदेशसाठी अभिमानाचा आहे. कारण काय? आजचा दिवस भारताच्या लोकशाहीच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला गेला आहे. 21 जुलै 2007 रोजी प्रतिभाताई पाटील यांची भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून ऐतिहासिक निवड झाली होती. आपल्या जळगाव जिल्ह्याशी आणि खानदेशच्या मातीशी त्यांचा असलेला जवळचा संबंध आपल्या सर्वांनाच माहीत आहे. देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पदावर पोहोचून त्यांनी संपूर्ण स्त्री शक्तीचा आणि आपल्या मातीचा मान जगात वाढवला. जळगावच्या या लेकीने आणि सुनेने रचलेला हा इतिहास आपल्याला नेहमीच प्रेरणा देत राहील. गाडी बुला रही है, सिटी बजा रही है, चलना ही जिंदगी है, चलती ही जा रही है. श्रोते हो, आज चित्रपट सृष्टीच्या सुवर्ण काळातील एक अत्यंत लोकप्रिय आणि दिग्गज गीतकार आनंद बक्षी साहेबांची जयंती आहे. त्यांनी 40 वर्षांहून अधिक काळ आपल्या साध्या पण थेट मनाला भिडणाऱ्या शब्दांनी बॉलिवूड गाजवलं. आराधना, शोले, अमर प्रेम पासून ते थेट दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे पर्यंत तब्बल 4000 पेक्षा जास्त गाणी त्यांच्या लेखणीतून उतरवली. त्यांच्या गाण्यांची खासियत हीच होती की ते अतिशय सोप्या शब्दात जगण्याचं खूप मोठं तत्वज्ञान सांगून जायचे. आज आनंद बक्षी साहेबांच्या गाण्यातून घेतलेला आपल्या मनाला नवी उमेद देणारा एक विचार. कुछ तो लोग कहेंगे, लोगो का काम है कहना, छोडो बेकार की बातों में कहीं बीत न जाए रहना. श्रोते हो, लोक काय म्हणतील या विचारात स्वतःचा मौल्यवान वेळ आणि आजचा सुंदर दिवस वाया घालवू नका. स्वतःवर विश्वास ठेवा आणि आत्मविश्वासाने पुढे चला. आजची बोधकथा. आनंद बक्षी साहेबांचं जीवन आपल्या सर्वांसाठी खूप मोठी प्रेरणा आहे. गीतकार बनण्यापूर्वी ते भारतीय सैन्यात होते. त्यांनी लष्कराची नोकरी केली पण त्यांच्या अंतरात्म्यात शब्दांचे आणि कवितांचे एक वेगळेच वादळ शांत बसू देत नव्हते. शेवटी आपल्या स्वप्नांचा पाठलाग करण्यासाठी त्यांनी लष्कराची सुरक्षित नोकरी सोडली आणि ते मुंबईत मायानगरीत आले. मुंबईत आल्यावर सुरुवातीचा काळ अत्यंत कठीण होता. त्यांच्याकडे राहायला घर नव्हतं, खाण्यासाठी पैसे नसायचे. ते अनेकदा रेल्वे स्टेशनवर झोपायचे आणि गाण्याच्या वह्या घेऊन दिग्दर्शकांकडे चक्रा मारायचे. अनेकांनी त्यांना सांगितलं की तुझी भाषा खूप साधी आहे, अशी गाणी चित्रपटात चालत नाहीत. पण बक्षी साहेबांचा स्वतःच्या लेखणीवर इतका अढळ विश्वास होता की शेवटी 1958 त्यांना पहिली संधी मिळाली आणि त्यांचं ते साधे शब्द त्यांची सर्वात मोठी ताकद बनले. कारण ते थेट सर्वसामान्य लोकांच्या मनाला भिडायचे. पुढे जाऊन ते बॉलिवूडचे सर्वात यशस्वी गीतकार बनले. तात्पर्य हेच, तुमची परिस्थिती कितीही कठीण असली किंवा सुरुवातीला कितीही नकार मिळाले तरी जर तुमच्यात स्वतःच्या कौशल्याविषयी प्रामाणिकपणा आणि कठोर परिश्रम करण्याची तयारी असेल तर तुम्ही शून्यातून सुद्धा स्वतःचं साम्राज्य उभं करू शकता. श्रोते हो, अनेकदा आपण विचार करतो की आजचा वार कसा असेल, आजचा दिवस माझ्यासाठी अनुकूल आहे का. पण लक्षात ठेवा, निसर्गाच्या नियमानुसार ईश्वरानं दिलेली प्रत्येक नवीन सकाळ ही आपल्यासाठी आशेचा किरण घेऊन येत असते. तेव्हा आजच्या शुभदिन आयुर्मध्ये आज इथंच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत मी आरजे शुभांगी आपली रजा घेते. हसत रहा, गाणी गात रहा आणि ऐकत रहा तुमचं आणि आमचं लाडकं रेडिओ स्टेशन रेडिओ मनभावन 90.8 FM. ऑलवेज हार्ट टचिंग.

0: 21 जुलै श्रीराम समर्थ। वेदाप्रमाणे नामही अनादि अनंत अपौरुषेय आहे। शास्त्रामध्ये असे सांगून ठेवले आहे की कृतयुगामध्ये ध्यानाने, त्रेतायुगामध्ये हवनाने आणि द्वापार युगामध्ये देवतार्चनाने भगवंताची प्राप्ती होते, परंतु कलियुगामध्ये त्यापैकी काहीच साध्य होणे शक्य नसल्याने भगवंताचे केवळ नाम घेतले असता मनुष्याला त्याचे दर्शन घडते। शास्त्राच्या या सिद्धांताचा संतांनी स्वतः अनुभव घेतला आणि लोकांना सांगितले की 3.5 कोटी जप केला असता चित्तशुद्धी होते आणि 13 कोटी जप केला असता भगवंताचे दर्शन होते। मला आपण महत्त्व देऊ नका, पण ज्या थोर संतांच्या नावावर मी नामाविषयी सांगतो ते ज्ञानेश्वर महाराज, एकनाथ महाराज, तुकाराम महाराज आणि समर्थ रामदासस्वामी यांच्यासारखे संत कधी वेदबाह्य बोलतील हे शक्यच नाही। वेदांना जे परमात्मा स्वरूप अगोचर आहे ते स्वरूप संत तद्रुपत्वाने जाणतात। सध्याच्या परिस्थितीमध्ये संयमाची बंधने सुटत चालली आहेत, म्हणून संतांनी कळवळून नाम घ्या असे सांगितले। वेद भगवंताचे वर्णन करतात, नाम देखील भगवंताचेच अस्तित्व प्रकट करते। प्रत्येक वेदमंत्राच्या आरंभी हरी ही ओम असते, ते नामच आहे। जसा वेद हा अनादि तसे नाम हे अनादि, जसा वेद हा अपौरुषेय तसे नाम हे अपौरुषेय, जसा वेद हा अनंत तसे नाम हे अनंत आहे। प्रत्यक्ष शिवाने नाम घेतले म्हणून ते अनादि साधन आहे। इतर साधनांना आणि वैदिक कर्मांना आहाराविहाराची बंधने आहेत, भगवंताच्या नामाला ती नाही। नाम हे आगंतुक नाही। आदिनारायणाने वेद सांगण्याच्या वेळी जो ओमचा ध्वनी केला तेच नाम होय। म्हणून सर्वांना माझी विनंती आहे की आपण नाम घेत जावे, किंबहुना आपण नाम घेतले तरच वेदांचा खरा अर्थ आपल्याला कळेल अशी माझी खात्री आहे। वेद म्हणजे भगवंताची स्तुती होय। ती करीत असताना, म्हणजे वेद म्हणत असताना, आपले लक्ष शब्दांकडे असावे, त्यांच्या अर्थाकडे असावे। अर्थ न समजला तरी लक्ष भगवंताकडे असावे। आपण नेमके तेवढेच विसरतो। नाम घेणाऱ्या लोकांनी शास्त्राच्या विरुद्ध वर्तन करू नये। आपल्याला शक्य आहे तितके वैदिक कर्म करावे, परंतु चित्तशुद्धी होण्यासाठी त्यावर पूर्णपणे विसंबंध न राहता त्या कर्माच्या जोडीला भगवंताचे नाम घ्यावे। भगवंताला लबाडी खपत नाही। आपले मन स्वच्छ नसेल तर भगवंत हात आखडता घेतो, पण खरी अनन्यता असेल तर पोटभर पुरवतो। इतक्या तन्मयतेने नाम घ्या की मी नाम घेतो आहे हे सुद्धा विसरून जा। इतर साधनांनी लवकर साधल्यासारखे वाटेल, पण ते तात्पुरते असते। नामाने थोडा उशीर लागेल, पण जे साधेल ते कायमचे साधेल, कारण नामाने मुळापासून सुधारणा होते। जानकी जीवन स्मरण, जय जय राम।
1: श्रोतेहो, शेवटी श्री महाराजांच्या निरूपणाचे सार असे, वाटेल ते झाले तरी भगवंताचे नाम सोडू नका। नाम घेणाऱ्याचे राम कल्याण करतो हे माझे सांगणे शेवटपर्यंत विसरू।
2: हाय, मी आहे आरजे विभूती आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टच।
3: कृषी संदेश।

नमस्कार शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, म्हशीचं शास्त्रोक्त संगोपन याबाबत आज आपण उहापोह करणार आहोत. आपल्या एकूण दूध उत्पादनात म्हशीच्या दुधाचा मोठा वाटा आहे. निकृष्ट प्रतीच्या चाऱ्याचं उत्तम प्रतीच्या दुधात रूपांतर करण्याची क्षमता म्हशीमध्ये असते. म्हणून म्हशीचं संगोपन चांगल्या रीतीनं करण्याची गरज आहे. दूध उत्पादनाशिवाय मांस उत्पादन आणि ओढ कामासाठी सुद्धा म्हशीचे जे रेडे आहेत त्यांचा वापर केला जातो. पण दुग्ध व्यवसायाकरता आपल्याला म्हशीच्या कोणत्या जाती वापरता येतील त्याविषयी सर्वप्रथम जाणून घेऊया. मुरा ही उत्तर भारतातील उगमस्थान असलेली जात महाराष्ट्रातही आढळते. शरीरबांडा मोठा असतो. भारदस्त व कणखर अशी ही जात आहे. एका वेतातील दुधाचं प्रमाण 1800 ते 2000 लिटर असतं. दुसरी महत्त्वाची जात म्हणजे मेहसाणा. ही जात सुरती व मुरा जातीच्या संकरापासून निर्माण झालेली असून शरीर वैशिष्ट्य मुरा जातीशी मिळतीजुळती आहेत. या म्हशी एका वेतात सरासरी 2000 लिटर दूध देतात.

0: पाळ्या वयाच्या 25 ते 30 महिन्यात गाभण राहणाऱ्या ह्या म्हशी आहेत. 35 ते 40 महिन्यात पहिल्यांदा ह्या वितात येतात आणि उत्तम प्रजोत्पादन व दुग्ध उत्पादन क्षमता यांच्यामध्ये असते आणि सर्व गुण एकत्रितपणे केले तर इतर जाती या जातीचे जे गुण आहेत ते आढळत नाही. या म्हशी एका वेतात 1500 ते 1800 लिटर दूध देऊ शकतात. सुरती ही आणखी एक जात. तर ही जात जी आहे शरीरबांधा मध्यम असणारी, कान लांबट रुंद व शिंगाणी झाकलेली असलेली, भुयाचे केस पांढरे असलेली, डोळे मोठे असलेली व शिंगे मध्यम विळ्याच्या आकाराची असलेली जात आहे. एका वेतातील दुधाचं उत्पादन हिचं 1800 लिटर असतं. म्हशीचे प्रजोत्पादन करण्यासाठी शुद्ध जातीचा व उत्तम प्रतीचा रेडा निवडावा लागतो. लवकर गाभण राहणाऱ्या व जास्त दूध देणाऱ्या म्हशीपासून पैदा झालेला वळू निवडावा व त्याची चांगली जोपासना करावी. त्याचा उपयोग करून त्याच जातीची शुद्धता वैशिष्ट्ये जतन करावी. निवड पद्धतीने म्हशीमध्ये सुधारणा करणं शक्य आहे. त्यापासून मिळणाऱ्या पिढ्याची वाढ करणंही फायदेशीर ठरतं. जनावर व्याल्यावर 2.5 ते 3 महिन्यानं वळू दाखवावा व विण्यापूर्वी 1.5 ते 2 महिना जनावर भाकड करावं. माजाची लक्षणं जी असतात ती सुद्धा आपण समजून घेणं गरजेचं असतं. बहुतांश म्हशी या सूर्योदयापूर्वी किंवा सूर्यास्तानंतर माजावर येतात. म्हैस वारंवार लघवी करते. माजावरील म्हशीचे निरण सुजण्यासारखे दिसते. निरणाचा रंग जास्त काळसर व तेलकट दिसतो. माजावरील म्हशीच्या पाठीवर थाप मारल्यास ती आपली शेपटी उंचावते. आहार व निगेच्या बाबतीत जर विचार केला तर क्षमतेएवढे दूध मिळण्यासाठी सर्वसाधारणपणे 400 किलो वजन असलेल्या म्हशीस दररोज 25 किलो हिरवा चारा व 7 ते 8 किलो कोरडा चारा तिची भूक भागवण्यासाठी व शरीर पोषणासाठी द्यावा लागतो. दुग्ध निर्मितीसाठी दररोजच्या एकूण दूध उत्पादनाच्या 50% खुराक द्यावा म्हणजे दूध उत्पादनाचे सातत्य टिकून राहील. प्रत्येक म्हशीला पिण्यासाठी 60 ते 75 लिटर पाणी रोज द्यावं. ही झाली म्हशीच्या शास्त्रोक्त संगोपनाविषयी पायाभूत माहिती. आपल्याला विस्तृत तांत्रिक मार्गदर्शन जर पाहिजे असेल तर कृषी विज्ञान केंद्र कडा येथील पशुविज्ञान शाखेच्या कार्यक्रम सहायकाशी संपर्क करा आणि माहिती घ्या आणि त्या आधारावर म्हशींचं व्यवस्थापन करा. नमस्कार.
1: कृषी संदेश.

0: सर्वानुभूती भगवत दर्शन।
1: मानव मात्राचा जीवितादर्श आहे, मानव मात्राचा जीवन उद्देश आहे सर्वानुभूती भगवत दर्शन। पण तुम्ही जर त्याला सर्व वस्तूंमध्ये पाहू शकणार नाही, तर निदान जी व्यक्ती तुम्हाला अत्यंत आवडते तिच्यात प्रथम त्याला बघा, त्यानंतर मग आणखी एका व्यक्तीत त्याला बघण्याचा प्रयत्न करा। अशा पद्धतीने पुढे चला। आत्म्यासमोर अनंत जीवन पडलेलं आहे, वाटेल तितका काळ लागू द्या, अपरंपार चिकाटी धरून प्रयत्न करा, तुमचं उद्दिष्ट सिद्ध होईलच। ईश उपनिषदात म्हटल्याप्रमाणे तो स्वरूपापासून कदापिही च्युत न होणारा एक आणि मनापेक्षाही अधिक वेगवान आहे। विषयांना प्रकाशित करणारी इंद्रिय त्याच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत, त्याला प्रकाशित करू शकत नाहीत, कारण तो त्यांच्या आधीच विद्यमान आहे, आधीचाच प्रकाशमान आहे। त्याच्या सत्तेनंच हिरण्यगर्भ सर्व जीवांना त्यांची त्यांची कर्मफळ देत असतो। तो गतिमान आहे, तो स्थिरही आहे, तो दूर आहे, तो जवळही आहे, तो सर्वांच्या आत आहे आणि तो सर्वांच्या बाहेरही आहे। तो सर्वात सर्वत्र ओतप्रोत भरून आहे, सर्व काही त्यातच अधिष्ठित आहे। जो समस्त भूतांना आत्म्यामध्ये बघतो आणि आत्म्याला समस्त भूतांमध्ये बघतो, तो त्या सर्वात्म दर्शनाकारणे कुणाचीही घृणा करत नाही, कुणापासूनही स्वतःला वेगळं करू इच्छित नाही। त्याचं आत्मदर्शन कधीही खंड पावत नाही। जेव्हा समस्त जीवन आणि समस्त विश्व ह्या आत्म्या

मध्येच दिसू लागतं, तेव्हाच जीवनाचं आणि विश्वाचं रहस्य कळलं असं म्हणता येईल. ज्याच्या दिव्य चक्षूंना सर्वच भूत आत्माच दिसतात, त्याला कसला मोह पडणं शक्य आहे? सर्व विश्वभर एकच एक आनंदमय आत्मा ज्याच्या प्रत्ययाला येतो, त्याला शोक कसला? हे सर्व जीवांचं, सर्व पदार्थांचं एकत्व हा वेदांताचा आणखी एक महत्वाचा विषय आहे. आपण पुढे बघूच की आपल्या समस्त दुःखांचं एकमेव कारण अज्ञानच होय असं वेदांत सप्रमाण सिद्ध करून दाखवतो. आणि अज्ञान म्हणजेच ही बहुत्वाची जाणीव, ही नानात्वाची जाणीव. माणसा माणसात भेद आहे, जाती जातीत भेद आहे, चंद्रात आणि पृथ्वीत भेद आहे, अणु अणुत भेद आहे अशी जाणीव. ह्या असल्या जाणीवेतून, या भेदबोधातूनच सगळी दुःख जन्मतात. वेदांत म्हणतो की हा भेद वस्तुत अस्तित्वातच नाही, तो खरा नाही, तो केवळ आपल्याला भासतो इतकंच. तो वरवरचा आहे, वस्तूंच्या अंतस्थली, वस्तूंच्या गाभ्यात अभेदच विद्यमान आहे. हे वरवर भासणारं नानात्व भेदून तुम्ही जर आत शिराल, तर तुम्हाला आढळून येईल की माणसा माणसात, जाती जातीत, उच्च आणि नीच यांच्यात, गरीब आणि श्रीमंत यांच्यात, देवात आणि मानवात, मानवात आणि पशुत एकत्व विद्यमान आहे, सर्वात अभेद आहे. तुम्ही जर पुरेसे आत शिरू शकाल, तर सर्व काही त्या एकाचीच भिन्न भिन्न रूप असल्याचं तुम्हाला दिसून येईल. आणि जो हे एकत्व बघू शकतो, त्याला कशानंही भुरळ पडायची नाही. मोह मग त्याला कधीच झपाटू शकत नाही. आणि खरोखर त्याला मग काय बरं मोहू शकेल? त्यांनी सर्व वस्तूंचं खरं स्वरूप जाणलं असतं, सर्व वस्तूंचं रहस्य जाणलेलं असतं, त्याला मग आणखी दुःख कसलं? त्याला कशाविषयी वासना असणं शक्य आहे? वस्तुमात्रातील सत्याचा मागोवा घेत घेत तो भगवंतांपर्यंत पोचलेला असतो. आणि तो भगवंत कसा? तो ह्या सर्व वस्तूंचं केंद्र आहे, सर्व वस्तूंमागील एकत्व आहे, नित्य सत, नित्य चित आणि नित्य आनंद आहे. तिथे जन्म मृत्यू, आधी व्याधी, दुःख दैन्य, शोक अशांती या कशाचाच रिघाव नाही. तिथे आहे पूर्ण अद्वैत, पूर्ण आनंद. कारण त्यानं मग कोणासाठी शोक करावा? त्या सत्याचा, त्या अखंड सच्चिदानंदाचा लाभ झाल्यानंतर मग मृत्यू नाही, कष्ट नाहीत, कुणासाठी शोक करणं नाही, कुणाबद्दल दुःख होणं नाही. तो प्रभू सर्वत्र ओतप्रोत भरून आहे. तो शुद्ध आहे, तो निराकार आहे, विदेही आहे, निष्कलंक आहे. तो पवित्र आहे, निष्पाप आहे, तोच ज्ञाता आहे. तो मनाचा नियंता आहे, सर्वात श्रेष्ठ आहे. तो महान कवी आहे, तो स्वयंभू आहे, तोच सर्वांच्या मनःकामना पुरवणारा आहे. अज्ञानातून निर्माण झालेल्या या अविद्यामय जगाला परमार्थ सत्य समजून, ब्रह्मासारखं सत्य समजून जे त्याची आराधना करतात, तेच अंधारात चास पडतात. आणि जे उभा जन्म ह्या जगालाच खिळून बसतात, या जगापेक्षा उच्च किंवा श्रेष्ठ ज्यांना कधीच काही दिसत नाही, ते तर आणखीच घन अंधकारात पिचतात. पण ज्याला या प्रकृतीचं रहस्य, तिचं खरं दैवी स्वरूप अवगत झालं आहे, या प्रकृतीच्या सहाय्यानं जो या प्रकृती पलीकडील त्या दैवी प्रकृतीचं चिंतन करतो, तो मृत्यूच्याही पलीकडे जातो आणि त्या दैवी प्रकृतीच्या सहाय्यानं तो अमृत उपभोगतो. हिरण्मयेन पात्रेण सत्यस्यापिहितं मुखं तत्त्वं पूषन्न पावृणु सत्यधर्माय दृष्टये तेजो यत्ते रूपं कल्याणतमं तत्ते पश्यामि योऽसावसौ पुरुषः सोऽहं अस्मि. हे सूर्यदेवा, तू आपल्या सोनेरी बिंबानं सत्य झाकून टाकलं आहेस, ते आवरण तू दूर कर की जेणेकरून सत्याकांक्षी अशा मला ते सत्य दिसू शकेल. तुझ्या मागे दडलेलं सत्य मी जाणलंय, तुझ्या किरणांचा खरा अर्थ, त्यांचं खरं स्वरूप मी जाणलंय, तुझा महिमा मी जाणलाय, तुझा मंगलमय परमरमणीय रूप मी पाहिलंय. तुझ्यामध्ये जो पुरुष आहे तोच माझ्यामध्ये आहे, मीच तो आहे.

0: धुराने झांकिला अग्नी धूळीने आरसा जसा वारेने वेष्टिला गर्भ कामाने ज्ञान हे तसे कामरूप महा अग्नी नव्हे तृप्त करीची जो जाण त्याचा सदा वैरी त्याने हे ज्ञान झांकिले घेऊनी आसऱ्यासाठी इंद्रिये मन बुद्धितो मोह पाडी मनुष्याते त्याच्या ज्ञानास गंडुनी म्हणूनी पहिला थारा इंद्रिये तीची जिंकुनी टाळी पाप्यास जो नाशी ज्ञान विज्ञान सर्वही इंद्रिये बोलिली थोर मन त्याहुनी थोर ते बुद्धि थोर मनाहुनी थोरती हुनी तो प्रभु असा जो असा तो प्रभु जानोनी आवरी आप आपना संहारी काम हा वैरी तू गाठोनी परोपरी। अध्याय तिसरा समाप्त।
1: आपण ट्यून केलंय रेडिओ मन भावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग आपलं खानदेश आपली माणसं।
2: ग्रामगीता चिंतन भाग 48। या भागाचे चिंतन करताना सहज लक्षात येते की माणूस तिन्ही जगाचा स्वामी असेल तरी आई विना तो भिकारी आहे। कारण स्त्री ही मुलगी सून पत्नी व आईच्या भूमिकेतून आपलं कर्तव्य निभावते। मुलगी असताना आई वडिलाचं नाव सांभाळते, सून असताना घर सावरते व आई असताना मुलाबाळांना संस्कार देते, म्हणून तिला दक्ष कारुणी म्हटलंय। तिचं लेकरू जेव्हा शाळेत जाते तेव्हा आपल्या ताटातला घास काढून ठेवते, त्याला स्वतः भरवते। कवी यशवंतांनी सुंदर वर्णन केलेलं आहे, आई म्हणून कोणी आई सहा कमारी ती हाक येई कानी मज हो ये शोक कारी नोहेच हाक माते मारी कुणी कुठारी स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी शाळेतून घराला येता धरील पोटी काढून ठेविलेला घालील घास ओठी उष्ट्या तशा मुखाच्या धावेल चुंब नाती काह्या तुझ्या विनागे करील कोण गुण चारा मुखी पिलांच्या चिमणी हळूच देई गोठ्यात वासरांना ह्या चाटतात गाई वात्सल्य हे पशुचे मी रोज रोज पाही पाहून अंतरात्मा व्याकुळ मात्र होई। या कवितेत लहान वयात आईच्या ममतेला दुरावलेल्या मुलाची वेदना त्यांनी चितारली आहे, ही वास्तवतावादी आहे। म्हणून स्वामी विवेकानंद म्हणतात, एक ईश्वर जर सोडला तर आईसारखं प्रेम देणारी गोष्ट जगात दुसरी कोणतीही नाही। सून असते तेव्हा घरातील सासू सासऱ्यांना स्वतःचे आई वडिलाप्रमाणे ती सावरते, पत्नी असते तेव्हा पतीला सावरते। म्हणून म्हणतात, नारी निंदा मत करो नारी रतन की खान जिस नारी से पैदा हुए राम कृष्ण हनुमान यत्र नार्यस्तु पूजन्ते रमन्ते तत्र दैवतः। याप्रमाणे ज्या घरात स्त्रियांचा सन्मान केला जातो आणि त्या घरात सर्व देवी देवता वास करतात। समर्थ रामदास स्वामी लिहितात, ज्याची लक्ष्मी उदासली त्याची धूळधानी झाली। लेकराला विसावा मिळतो तो आईच्या कुशीत। म्हणून वंदने राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी त्यांची जन्मदात्री जगज्जननी पूज्यश्री माय मंजुळेच्या रूपाने भारतीय स्त्री संस्कृतीला ग्रामगीता ग्रंथाचे मध्यभागी स्थान दिलाय। हा अध्याय आहे विसावा आणि नाव आहे महिलोन्नती। वंदने महाराजांचं जन्मस्थान लहानस यावली नावाचं गाव, मागासलेला ब्रह्मभाट समाज, घरात दारिद्र्याचे वरदान, रोजी रोटीही मिळायची ती उपवासाचीच। वंदने महाराजांनी एका भजनात आपल्या घराचं वर्णन केलेलं आहे, त्याला महाल त्यांनी म्हटलेलं आहे। ते म्हणतात, महाल चंद्रमौळी सर्प विंचू वरी विसावती घारी झाडी तेथे सूर्याचे दर्शन होय घरातून रात्री तारांगण स्पष्ट दिसे पडल्याशी भिंती थंड हवेसाठी कमचियाची ताटी घरा लागे पाणी येता स्नान होय घरा माझी उन्न येता राजी अंग तरटाचे आसन मडके रांजन ताटे दोन तीन फुटकी सारी वारुडाचा वास घरा पाठी मागे खंडारे खुशरंगे कैचनाचे तुकड्या दास म्हणे ऐसा मी गरीब अन घरातील खाम मुजरे देत। अशाही परिस्थितीत सहनशील कष्टाळू धर्मप्रिय व पतीपरायण अशी आदर्श गृहिणी होती वंदने राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांची भक्तिमती माता। वंदने महाराजांचे जन्मनाव माणिक, त्यांचे वडिलांचे नाव बंडोजी पंत। त्यांचे लहानपणी अर्थात वंदने महाराजांचे लहानपणी मदालसे प्रमाणे भजने गाऊन पाळण्यात झुलविले राष्ट्रमाता जिजाबाईची तेजस्वी शिकवण शिवाजी रूपाने फळास आली व जनाबाई श्रम करीत राहूनच देवप्रिय संत झाली. याप्रमाणे माय मंजुळेचं सतत चिंतन असायचं. नावाप्रमाणे स्वतःची सुखदुःखाची पर्वा न करता भावभक्तीने मन जुळवणाऱ्या आईबद्दल वंदने राष्ट्रसंत भजनात लिहितात, भाव तिथं देव ही संताची वाणी, आचारा वाचूनी पाहिला का कोणी, कसा होता माय मंजुळीचा देव भक्तीचा भाव. शेतातून सायंकाळच्या वेळी कष्ट करून येत असताना यावली गावात एक नदी होती, ती वाहत असे. नदी ओलांडत असताना तिला जर दगड दिसला तर ती मोठ्या श्रद्धेने ती दगड उचलायची, स्वच्छ पुसायची आणि त्याला देव समजून आपल्या देवपाटात ठेवायची. वंदने महाराजांचं वय त्यावेळेस शाळेत जाण्याचं होत, पण त्याही वयात संत जनाबाई, सखुबाई, मीराबाई, तुकोबाराय यांची अभंग भजने ते म्हणायचे. आवाज सुंदर, लोकांना ते आवडायचं आणि म्हणून माणिक बाबाला भजन गाण्यासाठी लोक मोठ्या श्रद्धेने निमंत्रण द्यायचे, महाराज जायचे. एक दिवस सकाळचा वेळ आहे आणि ते जाण्यासाठी निघाले. मंजुळा मायचं लक्ष गेलं आणि ती विचारते की बाबा माणिक तू कुठे चाललाय. तेव्हा सांगितलं की माय अमुक गावाला भजन म्हणायला बोलावलं, मी तिथं जातो आहे. मंजुळा माय म्हणते की बाबा माझ्या समोर तू दोन घास घेतली की मला बरं वाटतं. शेतात काम करत असताना मी निश्चिंत काम करते रे, थोडस काहीतरी खाऊन जा माझ्या समोर, जा स्वयंपाक खोलीत पहा काही असेल. वंदने राष्ट्रसंत त्या लहानपणात स्वयंपाक खोलीत गेलेत, पाहतात काहीही नाही, कारण परिस्थितीच ती होती. परत आले आणि बोलायला लागले, माय काही नाही आपल्या इथं, मग तू व्यवस्था लावून शेतात घेऊन जाजो, शिदोरी मी येईल तिथं. मंजुळा माय म्हणते की नाही रे बाबा, मी कुठून तरी तुझी व्यवस्था लावते. माणिक माझं एक काम करशील. म्हणे कोणतं माय? माझे देवन्हान. या बाबांनी आईचे देवच पाहिले नव्हते. विचारलं, माय देव कुठं आहे तुझे? ती एवढी भोळी होती की तिने सांगितलं की बाबा देवपाटात देव असतात, माणिक तुला माहित नाही. म्हणे नाही, तुझे देव मला माहीतच नाही. हाताने नेलं आणि दाखवलं. माणिक बाबांनी सांगितलं की चला आज देव पाहायला मिळतात. आई कामात गुंतली आणि लहान वय आहे, हुडपणा असतो लहान वयात, शरीरधारी कोणी असतो त्याला ते सुटत नसते हुडपणाची अवस्था. एवढंच की संत असतात ते लीला म्हणून करतात, देव असतात ते लीला म्हणून समाजासमोर आणतात आणि सामान्य जीवाचा जीव असेल तर तो खेळ खंडोबा म्हणून करत असतो. पण आयुष्यामध्ये हुडपणाचं एक वय असते. आई कामात गुंतली आणि महाराजांनी कमरेवर हात दिले आणि त्या देवपाटाला देवाकडे पाहून म्हणायला लागले की देव हो, माझ्या गरीबाच्या घरी एवढ्या संख्येनं कशाले आले? शेतातून काम करून आल्यानंतरच तर अंग स्वच्छ झालं पाहिजे म्हणून साबू पाहिजे. आम्ही तर गरीब आहोत, खायची व्यवस्था लागत नाही, तर तुम्हाला साबू कुठली मिळणार? आणि त्यात माझ्या आईच्या मागं घरचे दारचे कामं आहेत. ती लहानशा गंजात पाणी घेत असेल आणि तुम्हाला थोड्याशा पाण्यात धुईधाय करून ठेवून देत असेल, म्हणूनच तुमच्या अंगावर हा सगळा आणि धुरडा झालेला आहे. आज असं करा देवांनो, मोकळ्या पाण्यात आंघोळ करायला चला. लहानशा पाण्यात सर्वसामान्य जीवाची आंघोळ होत नाही, गंगाळभर पाणी लागते आणि तुम्ही देव साऱ्या जगाचं काम करता आणि एवढ्याशा पाण्यात तुमचं स्नान होते. माझी आई तर साधी बुढी आहे, पण तुम्हाला हे कळू नये. म्हणून दारीच विहीर होती, बकेटमध्ये देव घातले, विहिरीवर गेले, विहिरीत सोडले, त्यांना बुडवत होते, वर उचलत होते आणि बोलतही होते. देवांनो सामुदायिक आंघोळ आहे, आता साबू वगैरे नाही, पाठाले पाठा घासा म्हणजे धुरडा सगळा निघून जाईल वगैरे वगैरे. आणि असं होता होता एका झटक्याने देव वर आले पाहिजे म्हणून एका झटक्यातच वर काढले आणि आईला न दाखवता न दिसता देवपाटात नेऊन ठेवले, त्या पद्धतीने पूजा केली आणि परत आले. आई तुझ्या देवानी स्नान केला, सामुदायिक स्नान केलं. वंदने राष्ट्रसंत वर्णन करतात, भोडी भाडी माता माझी समजे ना काही. तिला अध्यात्म भजन कीर्तन हे तर कळतच नव्हतं, पण एक रुपयाचा चिल्लर पैसे जर टाकले तिला ते मोजताही येत नव्हते, एवढा तिचा भोळा भाव होता. तेव्हा तिला सामुदायिकता काय करणार सामुदायिक. तेव्हा ती म्हणायला लागली की बाबा सामुदायिक म्हणजे काय होते रे? ते सर्व मिळून त्यांनी स्नान केलं. तिने श्रद्धेने जेवायला दिलं आणि देवपाटाजवळ गेली आणि आपले देव मोजले, ते 100 पैकी 99 भरले, एक देव कमी होता. परत आली आणि लहानसं तोंड केलं, तिच्या डोळ्यातून गर्क नसरू आले. बोलायला लागली, माणिक देव खूपच असतात बाबा, माझा एक देव नाही रे. पुन्हा वंदने राष्ट्रसंत त्या लहान वयात विनोदानं बोलायला लागले, माय तो एकच देव तुझा पाजी होता, त्यानं विहिरीतून वळ येताना अर्ध्यातून उडी टाकली. तिच्या लक्षात येऊन गेलं. माणिक बाबा निघून गेले. निघून जात असताना पुन्हा बोलले, माय चिंता नको करू, अशीच परिस्थिती आपली राहणार नाही, दुरुस्त होईल पुढे आणि मग चांदीचा सोन्याचा तुला आवडेल त्याचा देव करू. तेव्हा गंभीरतेने माय मंजुळा देवी बोलायला लागली की बाबा माणिक देव तो देव, सोन्याचा नाही चांदीचा नाही, माझा भाव जिथं आहे तोच माझ्या करता देव आहे. भाव तिथं देव ही संताची वाणी, आचारा वाचूनी पाहिला का कोणी, शब्दाच्या बोलानं शांती नाही म्हणी, देव बाजारचा भाजीपाला नाही हो, अशा पद्धतीने वंदनीय राष्ट्रसंतान भाव आईचा या पद्धतीने सिद्ध करून दिला. म्हणून हा भाग याच ठिकाणी आपण समाप्त करू.
3: नमस्कार, मी शर्मिला राजाराम शिंदे आणि आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

0: श्रोते हो नमस्कार. आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभांगी सोबत. श्रोते हो, आपल्या प्रत्येकासाठी केस म्हणजे फक्त सौंदर्य नाही तर आत्मविश्वासाचं सुद्धा प्रतीक आहे. पण बदलत्या लाईफस्टाईलमध्ये प्रदूषणामुळे, चुकीच्या सवयींमुळे केसांच्या अनेक समस्या आपल्याला भेडसावत असतात. मग या सगळ्यांवर उपाय काय, तर योग्य केअर कशी करायची, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आज आपल्या सोबत आहे विविड ब्युटी सॅलॉनच्या सुनीता धामणे मॅम. आज त्यांच्याशी आपण गप्पा करणार आहोत आणि हेअर केअर रुटीन बद्दल जाणून घेणार आहोत. मॅडम नमस्कार.
1: थँक्यू. नमस्कार.
0: स्वागत आहे तुमचं रेडिओ मनभवांच्या स्टुडिओमध्ये.
1: थँक्यू शुभांगी मॅम अँड थँक्यू रेडिओ FM मला इथे बोलवल्याबद्दल. थँक्यू.
0: वेलकम. आपण एका बेसिक प्रश्नानं सुरुवात करूया. खरं तर केसांच्या निगेसाठी रोजच्या जीवनात कुठल्या सवयी आपण लावून घेतल्या पाहिजेत?
1: केसांच्या निगेसाठी याच्यात सगळ्यात महत्वाचा रोल येतो की कोमिंग, म्हणजे केस विंचरणं. हल्ली इतकं धावपळीचं झालेलं आहे सगळ्यांचं की वेळच मिळत नाही. आधी पूर्वीच्या काळी जर तुम्ही बघत असाल, आपली आजी आई इतक्या व्यवस्थित सकाळ संध्याकाळ ते एकदम वेळ घेऊन केस विंचरायचे. त्याच्या मागे ही सायंटिफिक रिझन आहे की केस विंचरल्यामुळे काय होतं, आपल्या स्कॅल्पचं जे ब्लड सर्क्युलेशन आहे ते इम्प्रूव्ह होतं, ते फास्ट होतं. त्याच्यामुळे आपले हेअर फॉलिकल्स आहेत आणि आपली जी स्कॅल्प आहे ती स्ट्रॉंग होते. फर्स्ट ऑफ ऑल फर्स्ट जर केअर आहे तर ते कोमिंग जर प्रॉपर केलं तुम्ही तर तुमचे केसांचं आरोग्य चांगलं राहू शकतं.
0: अच्छा.
1: आणि अजूनही आपल्या आजी किंवा आई जे केस इतके लांब सडक आहेत आणि कुठे हेअर फॉल नाही, थिनिंग नाही, अजूनही ते छान आहे त्या एजमध्ये सुद्धा. सो ते एक रिझन आहे. सेकंड रिझन की आपण शॅम्पू जो करतोय तो शॅम्पू आपल्या प्रॉपर आपल्या कन्सर्न म्हणजे हेअर कन्सर्न अकॉर्डिंगली आहे का, हे महत्वाचं आहे त्यामध्ये.
0: म्हणजे आपल्या केसांना तो सूट होतोय का?
1: यस. ठीक आहे. जर तुम्हाला डँडरचा प्रॉब्लेम आहे तर तुम्ही त्या अकॉर्डिंगली शॅम्पू युज करताय का?
0: बर.
1: जर तुम्हाला हेअरफॉलचा प्रॉब्लेम आहे तुम्ही त्या अकॉर्डिंगली युज करताय का?
0: एक्झॅक्टली.
1: हे जे रिझन आहेत त्या रिझनला ओळखून जर तुम्ही शॅम्पू युज करताय तर तुम्हाला त्याचे रिझल्ट प्रॉपरली मिळतील. आणि सेकंड रिझन शॅम्पू बद्दलचं की शॅम्पू एकदा करतात काही काही जण आणि आठवडाभर नाही
0: करत.
1: सो ते नकोय. शॅम्पू ऍटलीस्ट दोनदा झाला पाहिजे, कमीत कमी.
0: बरोबर.
1: जास्तीत जास्त तीनदा करू शकता. ठीक आहे. आपण 2 days आफ्टर ऑल्टरनेटिव्ह डेज जर केलं तर स्कॅल्प चांगली राहते, फंगल इन्फेक्शनचे चान्सेस कमी होतात, डँड्रफ नाही होत. या 2-3 गोष्टी आपण त्याच्याने प्रिव्हेंट करू शकतो. आणि थर्ड रिझन जे आहे की ज्याला कुणाला आता ड्रायनेस येतो शॅम्पू युज केल्यानंतर, ऍक्च्युली शॅम्पू म्हणजेच आपण म्हणू शकतो एक डिटर्जंट आहे एक प्रकारचं, कारण फेस होतो त्यामध्ये
0: स्वच्छ करण्याचं काम.
1: यस. ते क्लिन्झर आहे. क्लिन्झिंग केल्यानंतर ड्रायनेस येणार.
0: हो,
1: ऑब्व्हियस आहे. ड्रायनेस आलेला ड्रायनेस तुम्ही एक तर कंडिशनरने तो हे प्रिव्हेंट करू शकता किंवा मग मास्क युज करू शकता.
0: अच्छा.
1: या 2 गोष्टी म्हणजेच काय, जर तुम्ही केस वॉश केलेले आहेत ते केस ड्राय झाले त्याला कंडिशनिंग म्हणजे ते पुन्हा पूर्वरत येण्यासाठी किंवा पुन्हा मऊसूत होण्यासाठी कंडिशनिंग किंवा हेअर मास्क त्याला हेल्प करतात.
0: वा. सध्या केसांची गळती म्हणजेच हेअर फॉल ही सगळ्यात मोठी समस्या झाली, तर नेमकं मुख्य कारण काय असू शकतात या सगळ्या मागे?
1: याच्या मागे 3-4 रिझन आपण म्हणू शकतो. आणि फर्स्ट रिझन जे आहे, हल्ली मी माझ्या सलॉनमध्ये पण पाहते की माझ्याकडे बरेचसे क्लायंट असे येत आहेत की त्यांचा हेअरफॉलचं मागचं रिझन जे आहे ते फर्स्ट जे आहे ते आहे की डँड्रफ.
0: बर.
1: त्यांना म्हणजे मागच्या 2-3 वर्षात इतकी डँड्रफची समस्या भेडसावली आहे की त्याच्यामुळे डँड्रफ फक्त आपण एक छोटासा कॉज नाही म्हणू शकत त्याला. डँड्रफमुळे खूप सारे असे रिझन यायला लागलेत की हेअर फॉल होतोय, त्यानंतर थिनिंग होते, त्याच्यानंतर स्कॅल्पचं जे फंगल इन्फेक्शन ते वाढत जात आहे, त्यामुळे टक्कल पडण्याची समस्या वाढते. डँड्रफकडे खूप असं निग्लेक्ट केलं जातं की नाही डँड्रफ तर आहे, चालला जाईल काही दिवसांनी, तसे नाही होते हल्ली. म्हणजे आम्ही जरी डँड्रफ ट्रीटमेंट करतोय तरी ते 3 सिटिंगमध्ये आधी डँड्रफ ट्रीटमेंट होऊन जायची, म्हणजे क्लिअर व्हायची, 100% स्कॅल्प पूर्ण निरोगी व्हायची. बट आता तीच आम्हाला ट्रीटमेंट 6 सेटिंग ते 7 सेटिंग त्याचे द्यावे लागतात.
0: अरे बापरे. अच्छा अच्छा,
1: तेव्हा ते कुठे जाऊन नीट होतंय.
0: बऱ्याचदा आपण बघतो की डॅन्ड्रफ मुळे चेहऱ्यावर पुरळ पिंपल्स सुद्धा येण्याची दाट शक्यता असते, ते एक रिझन असतं.
1: हो,
0: म्हणजे साईड इफेक्ट डॅन्ड्रफचे खूप आहेत,
1: खूप साईड इफेक्ट आहेत,
0: त्याची वेळेवर काळजी घेणं खूप गरजेचं आहे.
1: वेळेवर त्याला जर रिमूव्ह नाही केला तर तुम्हाला पिंपल्स येणार. आणि पिंपल्स कधी येतात, जेव्हा तुमची स्कॅल्प खूप ड्राय होते, तो डॅन्ड्रफ असं भुरभुरलेल्या याच्यात तुमच्या फेसवर येतोय आणि त्याचे पिंपल्स बांधले जातात. मग त्याच वेळेस तुम्ही जर दर 2 दिवसांनी हेअर वॉश करताय तर कुठेतरी तो प्रिव्हेंट होतोय, तो कमी व्हायला हेल्प होते. क्लीन होते स्कॅल्प शॅम्पू थ्रू, तर तो क्लीन झाल्यामुळे फेसवर पण जास्त येणार नाही.
0: बरोबर बरोबर.
1: याला मग तुम्ही एक दोन वे आहेत की तुम्ही डॉक्टर वगैरे कडे किंवा मग सलॉन मध्ये येऊन तुम्ही याला ट्रीट करू शकतात. अदरवाइज होम केअर पण आहेत.
0: बरोबर.
1: या दोन रिझन.
0: बरोबर.
1: आणि एक म्हणजे अनुवंशिकता असते की ज्यांना घरी थिनिंगचा प्रॉब्लेम आहे त्यांचे ऑलरेडी थिन होत
0: जातात.
1: बाकी आजकाल खूप असे आजार वगैरे वाढले त्याच्यामुळे आपण टॅबलेट्स घेतोय ते कन्झ्युम करतोय,
0: त्याचे साईड इफेक्ट,
1: त्याचे साईड इफेक्ट होतात, त्याच्यामुळे हेअरफॉल होतोय.
0: बरोबर.
1: आणि सगळ्यात महत्वाचं रिझन आपला आहार.
0: आहार, येस. डायट,
1: डायट इतका विस्कटित झालाय की जो प्रॉपर डायटिशियन सांगतात त्याप्रमाणे आपण डायटच घेत
0: नाही.
1: प्रोटीन रिच, आयर्न रिच आपण फूड खात नाहीये, मे बी त्यामुळे पण होतोय हेअरफॉल.
0: मग अशी आपण म्हटलं की हेअर वॉश केल्यानंतर किंवा शॅम्पू केल्यानंतर केस खूप ड्राय होतात, मग यावेळी कंडिशनर वापरताना म्हणा किंवा मास्क नेमका कुठल्या पद्धतीचे आपण निवडले पाहिजेत त्याबद्दल काय सांगाल?
1: कंडिशनिंग आणि मास्क, आपण जर हे दोघं गोष्टी पाहायला गेलो तर या दोघी खूप डिफरंट आहेत. ठीक आहे. कंडिशनर जेव्हा तुम्ही निवडताय, समजा तुम्ही एका पर्टिक्युलर ब्रँडचा शॅम्पू युज करताय, सो त्याच्यासोबत येणारा कंडिशनर पण तुम्ही युज करू शकतात. कारण तो जो शॅम्पू युज करताय ते जे क्लिन्झर युज करताय तुम्ही, त्या सेम ब्रँडचा जर तुम्ही कंडिशनिंग युज करताय तर चांगलं आहे. आणि यामध्ये एक महत्वाची एक गोष्ट मी इथे नमूद करावीशी वाटते मला, की बरेच जण चुकीच्या पद्धतीने कंडिशनिंग करतात म्हणून हेअरफॉल होतो.
0: अच्छा, चुकीची पद्धत म्हणजे?
1: म्हणजे कंडिशनर जे आहे ते तुम्ही फक्त तुमच्या लेंथला लावू
0: शकता, लावू शकता. बरोबर.
1: ते तुम्ही स्कॅल्पला लावू शकत नाही. बरेच जण काय करतात, घेतात शॅम्पू सारखं मसाज वगैरे करून मस्त सोडतात, त्यांना वाटतं स्मूथ होत आहेत ना, तर मग ते स्कॅल्प पासूनच स्मूथ होत असं. पण ते लेंथला लावण्यासाठी कंडिशनिंग असतं. आणि मास्क जो असतो तो तुम्ही पूर्ण स्कॅल्प पासून तर लेंथ पर्यंत लावू शकता.
0: ओके, हा डिफरन्स आहे, हा महत्वाचा फरक आहे. खरंच खरंच.
1: म्हणून आणि पुरुषांमध्ये काय होतं की त्यांना तेवढी लेंथच नसते ऍक्च्युली, ज्याच्यामुळे त्यांना लावणं खूप कठीण होतं. त्यामुळे मी एक सजेस्ट करेल छोटीशी माझ्या तर्फेटी, की त्यांनी मास्क वापरला तर उत्तम.
0: अच्छा,
1: जर वापरायचंय कंडिशनर, कंडिशनिंगच करायचंय हेअरला, तर मग मास्क वापर.
0: मास्क इज बेटर ऑप्शन.
1: ठीक आहे. कारण कंडिशनर हे त्यांना लावता येणं खूप कठीण होऊन जातं. आणि प्रत्येकाला सकाळी इतकी गडबड असते, जॉबला जायचंय, ट्रेन हे, बस हे ते, या सगळ्या गोष्टींमुळे टाईमावर पोहोचायचंय, म्हणून ह्या गोष्टी नाही पॉसिबल होत.
0: एक कॉमन प्रश्न विचारते घराघरात, हा बोलला जातो की ही तेल लावत नाही म्हणून हिचे केस गळतात. अगं तू तेल लाव केसांना. आणि आजकालचा ट्रेंड आहे की सिल्की केस, नो ऑइलिंग. तर मग ऑइलिंगचं कितपत महत्व आहे आणि नेमकं कुठल्या प्रकारचे ऑइल केसांसाठी वापरले गेले पाहिजे?
1: ऑइलिंगचं महत्व आहेच मॅम.
0: एक्झॅक्टली. जुन्या पुरातन काळापासून आपल्याला महत्व माहित आहे.
1: आता बरेच जण सांगतात की याच्याबद्दल खूप असे धूमत
0: खूपच आहे.
1: हा, कुणी म्हणतो ऑइलिंग करणं काय गरजेचं नाहीये,
0: अजिबात गरजेचं नाही असं म्हणतात.
1: नाही, पण ऑइलिंग करणं गरजेचं आहे. हेल्थ एक्झॅक्टली. तुमच्या स्किनला जर मॉइश्चरायझरची गरज आहे तर तुमच्या स्कॅल्पला नाहीये का?
0: एक्झॅक्टली.
1: स्कॅल्पला गरज आहे नरिशमेंटची. ती नरिशमेंट कशातून मिळणार आहे स्कॅल्पला? तर ऑइलिंग
0: मधून.
1: तुम्ही प्रत्येक वेळेस पात नाही घेऊ शकत की तुमच्या स्किनला नरिशमेंट हवी. तुम्ही महिन्यातून किंवा 20 दिवसातून 15 दिवसातून स्पा घेऊ शकतात.
0: बरोबर.
1: बट ऍट द सेम टाइम तुमचे हेअर ड्राय होत आहेत, तुम्ही बाहेर पॉल्युशन मध्ये जातायत, तुम्हाला हेअरची काळजी घ्यायची आहे, तुम्हाला ते स्प्लिटन्स नकोय, ड्रायनेस नकोय, तिथे तुम्ही ऑइलिंग करणं गरजेचं आहे.
0: शॅम्पूच्या रूपात केमिकल्स पण आपण युज करतोय केसांसाठी,
1: तर केमिकलचा प्रभाव कमी करण्यासाठी जर तुम्ही बिफोर शॅम्पू ऑइल केलं तर तुमच्या हेअरला केमिकलचा प्रभाव पण कमी होतो आणि तुमचे हेअर पण चांगले स्मूथ होतात.
0: बरोबर.
1: ऍटलिस्ट तुम्हाला रात्रभर नाही जमते बिफोर ऑइलिंग. समजा तुम्ही रविवारी केस धुतायत किंवा बुधवारी केस धुतायत, तर मंगळवारी ऑइलिंग किंवा शनिवारी ऑइलिंग करा रात्री आणि सकाळी वॉश आउट करून टाका.
0: बरोबर.
1: म्हणजे जे काही त्यांना 2-3 तासात काय मिळणार आहे केसांना, म्हणजे
0: बरोबर
1: माझं असं म्हणजे प्रत्येकाच्या ह्याच्यात वेगळी मत आहेत. माझ्या मते की ऍटलीस्ट रात्रभर राहील तर ते कंडिशनिंग होईल प्रॉपरली. एक एक जो हेअर आहे त्याला पूर्ण 360 degree त्याला मिळेल, ते जे काही पोषण आहे ते
0: बरोबर,
1: आणि त्याचे जे रूट आहे ते स्ट्रॉंग व्हायला हेल्प होईल.
0: नक्कीच.
1: मग तुम्ही ऑइलमध्ये तुम्ही अलोवेरा जेल पण टाकू शकता, तुम्ही व्हिटॅमिन ईची एक कॅप्सूल टाकू शकता त्यामध्ये, जेणेकरून अजून त्या ऑइलिंगचे फायदे दुप्पट होऊन तुम्हाला मिळतील.
0: बरोबर, छान छान. बऱ्याचदा असं म्हणतात की हेअर स्पा, पार्लरमध्ये जाऊन हेअर स्पा करणं कितपत आवश्यक आहे आणि किती वेळा आठवड्यातनं महिन्यातनं कसं केलं पाहिजे?
1: हेअर स्पा गरजेचं असं मॅम. आता इथे मी माझे सलून म्हणून नाही सांगत आहे, बट याचा एक्सपिरियन्स मी स्वतः घेतलेला आहे. मी पण आधी याच मताची होती की काय नाही मी ऑइलिंग करते, काय गरजेचं नाही
0: असं
1: जनरली म्हणतो तर मी. पण मी आता जेव्हापासून हेअर स्पाकडे लक्ष देऊ लागले स्वतःच्या हेअरसाठी, तेव्हापासून मी माझ्या हेअरमध्ये चेंजेस पाहिले. माझे हेअर आधी खूप फ्रीझी होते, मॅनेज करणं कठीण होतं, पण मी दर महिन्याला जेव्हा हेअर स्पा घ्यायला लागले तेव्हापासून माझे हेअर मॅनेजेबल झाले. फक्त हेअर मॅनेजेबल नाही तर नरिशमेंट नाही तर तुमच्या स्कॅल्पला जो मसाज दिला जातो हेअर स्पामध्ये, जे तुम्हाला पूर्ण रिलॅक्सेशन मिळतंय, त्याने तुमचं ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह होतंय, सेकंड थिंग तुम्हाला नरिशमेंट मिळतंय, थर्ड थिंग तुमचे रूट आणि स्कॅल्प स्ट्रॉंग होत आहेत, फोर्थ थिंग तुमच्या हेअरची केअर होते.
0: बर,
1: ठीक आहे. त्याने तुमच्या आता 3-4 फायदे तर मी तुम्हाला सांगितले, आता याचे खूप सारे फायदे आहेत. आपण जर डीपमध्ये जेवढं जाऊ तेवढं त्याचे फायदे आहेत, पण हे फायदे मी टेंटेटिव्हली सांगते की हे आपल्या स्त्रियांना कळणारे फायदे आहेत वरच्या वर.
0: बरोबर बरोबर. तर डाएटचा म्हणजे केसांच्या आरोग्यासाठी डाएट कसं असणं आवश्यक आहे?
1: आता केसांच्या आरोग्यासाठी डाएट इम्पॉर्टंट, खूप महत्वाचा रोल प्ले करतोय. ठीक आहे, तुमच्या शरीरात प्रोटीन कमी आहे, तुमचे हेअर रुक्ष दिसणार, त्याची त्या हेअर फॉल होणार, त्यामध्ये डँड्रफ येण्याची पण शक्यता असते मे बी. ठीक आहे, सेकंड थिंग तुमच्याकडे आयनची तुमच्या शरीरात कमी आहे, आयनमुळे तुमचं हेअर फॉल तर होणारच पण तुमची ग्रोथ थांबणार हेअरची. जे म्हणतात की माझी ग्रोथच होत नाही, माझे हेअर अगदी पातळ पातळ होत चालले, तिथे आयनची कमी आहे. थर्ड थिंग बायोटीन विटामिन्स असतात, तर ते तुम्हाला प्रॉपर प्रोटीन विटामिन रिच आयन रिच फूड जर तुम्ही खाताय तर त्यातून तुम्हाला मिळणार आहे. तर आपलं जे डाएट आहे ते प्रॉपरली जर डिवाइड केलं, 50% भाज्या आणि फळाला भाग दिलाय, 25% तुम्ही आयन आणि कॅल्शियम रिच खाताय आणि 25% कार्बोहायड्रेटला देताय, म्हणजे चपाती भाकरी, तर हा जो प्रॉपर डाएट
0: संतुलित आहार म्हणतो आपण,
1: तो जर तुम्ही घेताय तर तुमचे हेअर शायनी राहणार, प्रॉपर ग्रोथ होणार, त्याचं हे एक आहे. आणि यामागे अनुवंशिक पण आहे. एखादा व्यक्ती हे खूप काही खातोय खूप काही घेतोय पण अनुवंशिक
0: त्याचे हेअर थीन असले,
1: येस, बट या केसमध्ये कसं होतंय की त्यांचे हेअर जरी थीन असले, काही काही त्यांचे वंशज जर पाहिले खूप लवकर त्यांना थिनिंगचा प्रॉब्लेम होतो, यांना थोडा उशिरा होणार.
0: बरोबर,
1: जर प्रॉपर डाएट घेत आहेत तर.
0: म्हणजे अनुवंशिकता हा मॅटर पण अफेक्ट करतो.
1: येस,
0: बरोबर.
1: त्याच्यामध्ये प्रिव्हेंट काय करताय तुम्ही, स्वतःची काळजी कशी घेताय ते पण मॅटर करतं. जर तुम्ही प्रॉपर विटामिन रिच वगैरे फूड खाल्लं तुमचे हेअर शायनी राहणार, स्ट्रॉंग राहणार.
0: अगदी बरोबर बरोबर. पार्लरमध्ये जाऊन बरेच लोक हेअर ट्रीटमेंट घेतात, जसं की कलरिंग आहे, स्मूथनिंग आहे, तर याचा नेमका केसांवर कसा परिणाम होतो?
1: फॅशनचे जग आहे मॅम,
0: एक्झॅक्टली
1: 2026 मध्ये आहोत, सो फॅशन सगळ्यांना हवी आहे. मेन असू देत वुमन असू देत सगळ्यांना फॅशन हवी आहे आजकाल.
0: बरोबर.
1: आणि फॅशनसाठी एक मॅनेजेबल हेअर करणं म्हणजे केमिकल ट्रीटमेंट मी म्हणू शकते, एक इझी लँग्वेज मध्ये. ज्याचे खूप कर्ली हेअर्स आहे मॅनेज नाही होते, त्याने केमिकल ट्रीटमेंट केली तर उत्तम. बट केमिकल ट्रीटमेंटचा कुठे ना कुठे शेवटी मी उच्चारण करते केमिकल ट्रीटमेंट, केमिकल आहे, साईड इफेक्ट आहे, ठीक आहे, पण त्याला सुद्धा तुम्ही व्यवस्थित पद्धतीने हँडल करू शकता. जर मी जसं बोलले स्पा, तुम्ही केमिकल ट्रीटमेंट केली आहे, त्याच्यानंतर प्रॉपर ज्या केमिकल कंपनीचं केमिकल ट्रीटमेंट केलं, ज्या ब्रँडचं केमिकल ट्रीटमेंट केलं, त्याच ब्रँडचा शॅम्पू यूज करा, सेम ब्रँडचा तुम्ही मास्क यूज करा, सिरम यूज करा. आर्गन ऑइल आलेले आहेत आता मार्केटमध्ये, जे की तुमच्या हेअरला 360 degree पूर्ण प्रोटेक्शन देतात, ते यूज करू शकता तुम्ही. आणि स्पा घेतलाच पाहिजे. बरेच जण काय करतात, अरे केमिकल ट्रीटमेंटमध्ये एवढे इन्व्हेस्टमेंट केलेली ऑलरेडी, स्पा काय करायचं आता त्यात,
0: असा विचार करतात. बरोबर.
1: बट स्पा खूप छान रोल प्ले करतो, जे तुमचे हेअर आहेत त्याला बारीक नाही होऊ देते हेअरला.
0: पण मॅडम एक अतिशय महत्वाचा प्रश्न की पार्लरच्या भरपूर काही ट्रीटमेंट्स तर आहेतच, पण आपल्याला घरगुती उपाय करून जर केसांचं सौंदर्य वाढवायचं असेल तर त्यासाठी आपण काय केलं पाहिजे?
1: यामध्ये हा एकदम महत्वाचा प्रश्न आहे मॅम. कारण प्रत्येक वेळेस आणि प्रत्येक स्त्रीला नाही पॉसिबल होत की ती सलॉनमध्ये जाईल आणि ट्रीटमेंट करेल. पण आजकाल हेअरफॉलची डॅन्ड्रफची समस्या सगळ्यांनाच भेडसावते. त्यामध्ये मी एक दोन असे छोटे छोटे उपाय सांगू शकते की फर्स्ट पहिली गोष्ट म्हणजे हेअर कोमिंग करा प्रॉपरली. आणि हेअर कोमिंगमध्ये सायंटिफिक पण रिझन आहे की तुम्ही बॅक कोमिंग व्यवस्थित करा.
2: बरोबर.
1: बॅक कोमिंग इन द सेन्स की तुम्ही तुमची मान खाली घाला प्रॉपरली आणि
2: संपूर्ण केस
1: खाली पूर्ण येऊन तुम्ही केस खाली घेऊन त्याला प्रॉपरली कोमिंग करा. आणि ती कोमिंग तुमच्या केसांना स्कॅल्पला फील व्हायला पाहिजे की तुम्ही कोम चालवताय तुमच्या हेअरवर.
2: अच्छा.
1: ठीक आहे. सेकंड थिंग की तुम्ही जो कोम युज करताय तो वाईल्ड त्याचे जे ब्रिसल्स असतात ते खूप असे मोठे लांब लांब असायला हवेत. आणि शक्यतोवर ब्रश युज करा.
2: ब्रश
1: त्याच्याने हेअर फॉल हेअर डॅमेजेस हेअर ब्रेकेजेस कमी होतात.
2: बर.
1: ठीक आहे. सेकंड थिंग शॅम्पू चांगला युज करा. ठीक आहे. मग मी याचे मला ब्रँडचं नाव नाही घ्यायचं बट तुम्ही एखादा आयुर्वेदिक शॅम्पू युज करताय किंवा काय पण ज्या शॅम्पू नंतर खूप ड्रायनेस येत असेल तो शॅम्पू युज करू नका.
2: येस.
1: ज्या शॅम्पूने तुमच्या स्कॅल्पला एक चांगले नरिशमेंट मिळत असेल ज्या शॅम्पूने तुमची हेअर वॉश केल्यानंतर तुम्हाला वाटत असेल की हेअर स्मूथ झालेत तो शॅम्पू छान.
2: बर. अच्छा.
1: ठीक आहे. तो आणि कंडिशनिंग युज करा. शक्य झालं तर मास्क युज करा. मंथली हेअर स्पा घ्या पॉसिबल असेल तर. नाहीच पॉसिबल तर तुम्ही घरी सुद्धा तुमचं स्पा सारखं एक करू शकता. ॲलोवेरा जेल घ्या त्याच्यामध्ये दोन तीन व्हिटॅमिनच्या कॅप्सूल टाका. त्याच्यानंतर त्याच्यात बदाम ऑइल किंवा ऑलिव्ह ऑइल असं थोडं मिक्स करा. त्याचं चांगलं फेटलं ना तुम्ही की एक छान अशी पेस्ट क्रीमी पेस्ट तयार होते.
2: बरोबर.
1: ती तुम्ही हेअरला ॲज अ स्पा कसा अप्लाय करता तसं करू शकता.
2: ओके.
1: आणि थोडा वेळ तसंच राहू दे. नंतर गरम पाण्याच्या टॉवेलने त्याला हीट द्या थोडा वेळ.
2: बर.
1: आणि नंतर 10-15 मिनिटाच्या अंतराने वॉश आउट करून टाका. तरी सुद्धा तुमचे हेअर हेल्दी राहू शकतात.
2: वा. साध्या सोप्या उपायांनी आपण आपले केसांचं सौंदर्य जे ते नक्कीच वाढवू शकतो. खूप छान माहिती मॅडमकडनं आपल्याला मिळत आहे. पण जाता जाता आमच्या ज्या महिला सखी आपल्याला ऐकतात त्यांना एक खास टिप म्हणून तुम्ही काय सांगाल?
1: पहिली गोष्ट हेल्दी डाएट.
2: बरोबर.
1: सेकंड थिंग केसांना चांगलं कोमिंग करा. थर्ड थिंग क्लीन ठेवा हेअर. आणि छान आहार मेंटेन करा जेणेकरून त्या आहाराने तुमचे हेअर हेल्दी राहणार आहे. स्त्रीचं सौंदर्य असू दे किंवा पुरुषांचं हे टिकून आहे केसांवर. ठीक आहे. जेवढं स्किन केअर वगैरे सगळ्या गोष्टी मॅटर करतात तितकंच तुमचे हेअर पण मॅटर करतात. तुमचे हेअर जितके मॅनेजेबल दिसणार जितके सुंदर दिसणार तितकं तुमचं सौंदर्य अजून खुलून दिसणार. आणि शक्य होईल तेवढा डाय जेव्हा गरज आहे कलरची जेव्हा गरज आहे तेव्हाच यूज करा.
2: बर.
1: ठीक आहे. रेग्युलरली 10-15 दिवसाच्या अंतराने कधी हेअर कलर यूज करू नका. शेवटी केमिकल आहे त्याचे हे. आणि शक्य होईल तर मेहंदी किंवा इंडिगो पावडर वगैरे नॅचरल गोष्टींवर पण तुम्ही शिफ्ट होऊ शकता.
2: वा. खरंच छान मॅडम तुमच्याशी संवादातनं खरंच आम्हाला हेअर केअर मंत्र जे आहेत ते मिळालेले आहेत आणि खूप उपयुक्त अशा टिप्स सुद्धा मिळालेल्या आहेत. श्रोत्यांनो लक्षात ठेवा सुंदर केसांसाठी महागडे प्रॉडक्ट्स नाही तर सौम्य आणि योग्य काळजी घेणारे प्रॉडक्ट्स उत्पादनं आणि महत्वाचं म्हणजे योग्य सवयी जर आपण लावून घेतल्या तर नक्कीच आपल्या केसांचं आरोग्य हे खूप चांगलं राहू शकतं. मॅडम धन्यवाद आपण या ठिकाणी आलात आणि आम्हाला खूप छान माहिती दिली त्याबद्दल. रेडिओ मनभावनच्या टीमकडनं मनस्वी आभार. धन्यवाद.
1: थँक्यू मॅम. शुभांगी मॅम स्पेशली थँक्स. आणि थँक्यू मन भावनची टीम ज्यांनी मला इथे थर्ड टाइम आपण ही सिरीज जी करतोय त्यासाठी बोलवलं त्यासाठी खूप खूप थँक्यू. आणि सगळ्यांना जर आपली सिरीज आवडत असेल तर नक्की कळवा आम्हाला तुमचे अभिप्राय. आणि यापुढे जर कुठला सब्जेक्ट घ्यायचा असेल तर तेही कळवा.
2: नक्कीच नक्की.
1: थँक्यू.
2: यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9284994433. या नंबरवर आमच्याशी नक्की संपर्क साधा. तुम्हाला कार्यक्रम कसे वाटतात याबद्दल सुद्धा कळवा आणि तुम्हाला काय अपेक्षित आहे ते सुद्धा तुमचं मत जरूर पाठवा. धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत मी आरजे शुभांगी आपली रजा घेतेय. नमस्कार.

0: सरकार आपको बार बार बता चुकी है कि कोविड 19 पीरियड में आपको क्या करना है, क्या नहीं करना है। आप जागरूक बनिए, सरकार द्वारा जारी दिशा निर्देशों का पालन कीजिए। कोरोना जितनी घातक बीमारी है, उतना ही सरल इसका बचाव भी है। सतर्क रहें, सुरक्षित रहें, सोशल डिस्टेंसिंग का पालन करें। स्वराज संस्थान संचालनालय द्वारा जनहित में प्रसारित।
1: आजादी का अमृत महोत्सव के अंतर्गत अभी आप सुन रहे थे कार्यक्रम वतन का राग। मार्गदर्शन श्री शिवशेखर शुक्ल, समन्वय श्री संजय यादव और प्रस्तुति स्वराज संस्थान संचालनालय, संस्कृति विभाग, मध्य प्रदेश की। और श्रोताओं, अब वक्त है आजादी का अमृत महोत्सव प्रश्नोत्तरी के विजेताओं के नाम जानने का। हमारा सवाल था कि गणेश दामोदर सावरकर का जन्म किस तारीख को हुआ था। इसका सही जवाब है 13 जून। यूं तो कई श्रोताओं ने हमें सही जवाब लिख भेजा है, लेकिन लकी ड्रॉ द्वारा चुने गए हमारे 4 भाग्यशाली विजेता हैं। निवाड़ी से सूर्यकांत त्रिपाठी, नासिक महाराष्ट्र से राजा लोधी, बालाघाट से दुर्गा देवी सतीजा और भोपाल से घनश्याम तिवारी। आप सभी को बहुत बहुत बधाई। हम आपको भेज रहे हैं आजादी के दुर्लभ तरानों पर केंद्रित जन गर्जे श्रृंखला से एक ऑडियो एल्बम और आजादी के रणबांकुरों का एक छाया चित्र। और श्रोताओं, अब बारी है आज के सवाल की। आजादी का अमृत महोत्सव प्रश्नोत्तरी के अंतर्गत हमारा आज का सवाल है, वंदे मातरम गीत के रचयिता कौन थे। सवाल एक बार फिर सुन लें, वंदे मातरम गीत के रचयिता कौन थे। आपके जवाब 10 दिनों के भीतर हमारे पास पहुंच जाने चाहिए। जवाब भेजने के लिए हमारा ईमेल एड्रेस है watankaraag@gmail.com और radioazadhind@gmail.com। आप हमें SMS के जरिए भी जवाब भेज सकते हैं। हमारा नंबर है 777-908-908। नंबर एक बार फिर सुन लें, 777-908-908। सही जवाब के साथ आप अपना नाम, अपने शहर का नाम और अपना ईमेल एड्रेस अवश्य लिखें। ये वतन का
2: रेडियो मन भवन 90.8 FM, ऑलवेज एट टचिंग।
3: मैत्रिणीनो, मागील शनिवारी आपण ऐकलं की लेखिकेला मॅट्रिकच्या परीक्षेत प्रथम श्रेणी मिळाल्यामुळं त्यांचं खूप कौतुक झालं। औरंगाबादच्या सरस्वती भुवन विज्ञान शाखेत त्यांना अगदी सहजासहजी प्रवेश मिळाला, पण विज्ञान शाखेतलं सगळं शिकवणं त्यांच्या डोक्यावरूनच जायला लागलं। लेखिकेनं आपण या शाखेत आता जास्त काळ टिकू शकणार नाही हे आपल्या मनाशी पक्क ठरवून टाकलं आणि त्यांनी कला शाखेत प्रवेश घेतला। आणि आता पुढे ऐकूयात याच आत्मकथनाचा 16वा भाग।
4: अनाथांच्या संघर्षाचं सहज सोपं चित्रण बिनपटाची चौकट, मानवतेचा गहिवरून टाकणारा स्पर्श बिनपटाची चौकट। लेखन इंदुमती जोंधळे। वाचन स्वर सीमा मोघे। निर्मिती आणि सादरकर्त्या शालिनी केचे। बिनपटाची चौकट।
5: लग्नाच्या 2 दिवस आधी कुलकर्णीबाईंच्या घरी मला पहाटेच आणलं होतं। त्यांनीच आम्हा तिघा भावंडांवर स्वतःच्या पोटच्या पोराप्रमाणे प्रेम केलं होतं। त्याच कन्यादान करणार होत्या। सकाळी सकाळीच घरात लगीन काही सुरू झाली होती। ताई माईनी मला तेल पीठ लावून नाहूमाखू घातलं, गोडधोड स्वयंपाक केला, जेवू घातलं। माझ्या बऱ्याच मैत्रिणी आल्या। कुणी हेअरस्टाईल केली, कुणी हातावर मेहंदी काढली, कुणी ओटी भरली, तर कुणी केसात फुलं माळली। कुलकर्णीबाईंनी सुंदर जरी काठाची आमसुली रंगाची साडी आणली, मणी मंगळसूत्र सगळं सगळं काही आणलं। संध्याकाळी मराठवाडा साहित्य परिषदेच्या प्रांगणात रिसेप्शन सोहळा साजरा होणार होता. दुपारचं थोडं जेवले, तेवढ्यानेही मला बऱ्याच थकवा आला होता. एका आराम खुर्चीत डोळे मिटून मी पडले, थोडा आराम वाटेल म्हणून. पण छे, शरीर स्वस्थ होतं, पण मन मात्र पार चार पाच वर्षापूर्वीच्या भूतकाळात गेलं. एक एक प्रसंग डोळ्यासमोरून सरकायला लागला. नुकतीच कुठे 11वीची परीक्षा संपली होती. कोल्हापूरहून कुलकर्णीबाईंनी मला सुट्टीसाठी त्यांच्याकडे बोलावलं होतं. त्यांचं घर सतत माणसांनी भरलेलं, जाणारे येणारे तर वेगळेच होते. घरात वृद्ध सासू सासरे, तीन मुलं, नवरा. रजनी ही स्टेट होम मधली निराधार स्त्री. त्यांना एका बाईची आवश्यकता होती आणि तिला एका घराची. ती त्यांचीच झाली, त्यांच्या मुलांची. त्यांच्यापेक्षाही जास्त काळजी वाहणारी. पोरांना तिचा फार लळा लागलेला. मुलांची आई 2 तास घरात नसली तरी त्यांना चालायचं, पण रजनी हवी. अम्मा कुलकर्णीबाईंची सासू, बरंच वय झालेलं, पण त्याही म्हातार वयात सुद्धा चांगलं ल्यावं, खावं प्यावं, हिंडावं असं वाटणाऱ्या. त्या विरुद्ध आजोबा, शांत, गरीब, साधे सुधे. त्यांचा मोठा मुलगा म्हणजे कुलकर्णीबाईंचे यजमान पर्यटन खात्यात नोकरीला होते. आमच्या बाईंपेक्षा बरेच देखणे, गोरेपान, सर्वजणच गोरेपान. त्या मानाने बाई साध्या, चार चौघींसारख्या दिसणाऱ्या, सतत कामात व्यग्र. कुणाशी बोलायची उसंत नाही की जेवायला सवड नाही. सतत दुसऱ्यांसाठी धडपड. घरातल्यांसाठी तर सर्वच जण करतात, पण बाहेरच्यांसाठी त्या सतत धडपड करायच्या. कुणाला नोकरी लाव, कुणाच्या सांसारिक अडचणी सोडव, कुणा गरीब विद्यार्थ्याची फी भर, कुणाला गणवेशासाठी कपडे घेऊन दे, असं त्यांचं नेहमी चाललेलं असायचं. मला तर त्यांनी घरातच ठेवून घेतलं होतं. माझ्या निमित्ताने माझे दोन्ही भाऊ अधूनमधून मला भेटायला घरी येत. त्यांनाही त्या 2-4 दिवस मुक्काम करायला लावत. हे त्यांच्या घरच्यांना कितपत आवडत होतं माहीत नाही, पण त्याचा त्यांनी कधी विचारच केला नाही. त्यांच्या मुलांप्रमाणे आम्हाला त्यांनी त्या काळात आधार दिला. त्यांच्या घरातली मंडळी आपलेपणाने वागायची. कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायला जायचं तर स्वतः माईचे बाबा कॉलेजमध्ये घेऊन गेले. सायन्स कॉलेजला प्रवेश घेतला, स्वतः टाइम टेबल लिहून देण्यापासून सगळी मदत केली. पहिले 4-6 दिवस स्वतः रिक्षातून कॉलेजला सोडलं. येताना एकटी येशील, पायी येऊ नको, बसनेही येऊ नको असं म्हणायचे. खिशात हात घालून हातात जेवढे पैसे येतील तेवढे माझ्या हातात द्यायचे न मोजता. माईच्या आईने 2 साड्या काढून दिल्या होत्या त्यांच्या स्वतःच्या, माझ्याजवळ एक होती. अशा 2-3 साड्या आता कॉलेजला घालून जाण्यासाठी झाल्या. माईचे बाबा म्हणायचे, चल मस्तपैकी पंजाबी ड्रेस घेऊया. पण मी पूर्वी कधी असे ड्रेस वापरलेच नव्हते. ते इतके प्रेमाने वागत होते की मला गुदमरल्यासारखं व्हायचं. रिक्षात बसल्यावर म्हणायचे, या साडीत तू आज फारच छान दिसते. अगदी जवळ ओढून घ्यायचे. मला अगदी कसंच व्हायचं. ते वयही मोठं विचित्र होतं. 15-16 वर्षांची मी. यांच्या घरात येऊन चांगलं चुंगलं खायला मिळाल्याने शरीर अजूनच फुल्ल्यागत झालं होतं. रंग उजळला होता. त्या वयात कोणतीही मुलगी छानच दिसते, त्यात मी बऱ्यापैकी दिसायला होते. ते चालेलं. त्या शरीरावर सुंदर कपडे चढल्याने अजूनच सजल्यासारखं होऊन पटकन कुणाच्याही नजरेत फिरण्यासारखी झाले होते. कोल्हापूर सोडताना काका म्हणाले होते, पोरी आता या आमच्या बंधनातून मुक्त होऊन अफाट अशा मुक्त जगात तू वावरणार आहे. जरा जपून राहा, सजू धजू नकोस, तुला त्याची गरजही नाही. जातीच्या सुंदरांना आभूषणांची गरजही लागत नाही. खरं आभूषण आपलं चारित्र्य, वागणूकच आहे. अगं स्त्री म्हणजे काचेचं भांड, ते एकदा तडकलं की पुन्हा सांधू म्हटलं तरी सांधता येत नाही. तेव्हा आता वागताना पूर्णपणे विचार करून आणि जपूनच तुला वागलं पाहिजे. इतकी तू समजूतदार झाली आहेस, तरीही राहवत नाही म्हणून सांगतोय की आपलं पाऊल कधीही वाकडं पडू देऊ नकोस. जोपर्यंत ते सरळ पडतं तोपर्यंत कुणालाही घाबरण्याचं कारण नाही. ताठमानेने निर्भयपणे जगण्याचं सामर्थ्य आपल्याला येतं हे लक्षात असू दे. असे एक एक शब्द आणि वाक्य मनाच्या कोंदणात जपून कोरून ठेवून मी कोल्हापूर सोडलं आणि पाऊल अजून उचलायच्या आतच माझ्यावर येऊ नये तो प्रसंगाला. तो एक भयंकर दिवस उजाडला ज्याची स्वप्नातही कधी कल्पना केली नव्हती. मला बाईंनी बैठकीच्या खोलीत गादी टाकून दिली. त्या स्वतः तिन्ही मुलांना घेऊन बेडरूम मध्ये झोपल्या. मंदातही न्हाणीघराजवळच्या खोलीत, माईचे बाबा मधल्या व्हरांड्यातल्या कॉटवर. रात्री 12:00 सुमार असावा. खोलीत पावलांचा आवाज झाला. मी दिवाणाच्या शेजारी खालीच झोपले होते. ते दिवाणावर येऊन झोपले. वाटलं बाहेर डास चावत असतील. दिवसभर काम करतात, थकतात, रात्री झोप नको का व्यवस्थित, असा विचार करत करत दुसऱ्या कुशीवर वळून तोंडावर पांघरून घेऊन झोपी गेले. जागे झाले. ते पुरुषी हाताच्या स्पर्शानी तोंडावरून हात फिरला, डोक्यावरून खांद्यावरून थोपटला. क्षणातच त्याचे ओठ माझ्या ओठांवर टेकले. मी झटकन विजेसारखी उठून बसले. बोलणार तोच त्यांनी माझं तोंड दाबलं. मला खरंच सुचेना काय करावं ते. खूप घाबरले आणि उभी राहिले. हातपाय थरथरत होते. घाम आला होता. घशाला कोरट पडली होती. घाबरू नको बाळ, तू माझ्या माईसारखी. झोप झोप. झोप कसली आली. रात्रभर नुसती थरथरत होते. डोक्यात हातापायात मुंग्या. काही सुचत नव्हतं. कोणाजवळ बोलावं, कोणाला सांगावं. हे असं वागणं बाप म्हणावं तर मस रात्री लपून छपून प्रेम का. मी तर त्यांच्या घरात आश्रित होते. मुंग्यांनी वारुळात वळवळावं तस विचारांच्या मुंग्या डोक्यात आडव्या तिडव्या वाटेल तशा नाचत होत्या. यावर उपाय एकच, वसतिगृहात परत जाणं. रात्रभर झोप नव्हती. आतल्या आत रडून रडून डोळे लाल लाल झाले होते. सकाळ होताच मंदांनी विचारलं, डोळे का ग लाल झाले, झोप नाही का झाली. मी गप्प. लवकर लवकर आवरून कॉलेजला जाते म्हणून न जेवता न खाता घराबाहेर पडले. वसतिगृहाच्या वॉर्डनना भेटले, सांगितलं. मी आपल्या सांगण्याप्रमाणे सगळी पूर्तता केलेली आहे. एक दोन जरी मुली तुमच्या वसतिगृहात असतील तरी मी त्यांच्यात येऊन राहीन. वसतिगृहावर राहायला गेले. दोघंही वसतिगृहावर मला सोडवायला आले. वसतिगृहात जाण्याची घाई कशाला करतेस वगैरे वगैरे बोलले. पण मी गेलेच. बरेच महिने लोटले. अम्मा आजोबा क्वार्टर्स सोडून स्वतंत्रपणे बन्सीलाल नगरला 2 खोल्या घेऊन राहायला लागले. तिकडे अम्मा आजोबांना भेटायला जायला लागले. अम्मा जेवल्याशिवाय सोडतच नसत. म्हातारा म्हातारीला मी गेल्यावर बरं वाटायचं. दर 2-4 दिवसाला कॉलेज संपलं की थेट बन्सीलाल नगरला जायची. बहुतेक दिवाळीच्या सुट्ट्या लागलेल्याच होत्या. वसतिगृहाच्या सगळ्या मुली आपापल्या घरी गेल्या. मला क्वार्टर्सवर बोलावलं असताना सुद्धा बन्सीलाल नगरला गेले. बाईंनाही वाटलं बरं झालं, म्हातारा म्हातारीला सोबत, थोडासा आधार. इकडे अम्मा आजोबाच असल्याने मला बिनधास्त वाटत होत. आणि एक दिवस दुपारीच माईचे बाबा आले. मी एकटी स्वयंपाकखोलीत काहीतरी करत होते. मागून येऊन त्यांनी घट्ट मिठी मारली. ती इतकी घट्ट होती की मी गुदमरून गेले. त्यांचा तो स्पर्श खिळसवाळा. मी एवढा जोर लावून त्यांना ढकलून दिलं की ते मागेच असलेल्या डब्यांवर कोसळले. अम्मा पळतच आल्या. काय झालं ग? काही नाही अम्मा, मीच, मलाच, काही नाही, असं काहीतरी माईचे बाबा बोलले. तिथून बाहेरच्या खोलीत सटकले. मला अम्मांनी चहा करायला लावला. त्या तिघांना चहा करून दिला. कसा केला, किती साखर घातली काहीच कळलं नाही. चहा नेऊन दिला खरा, पण त्यांनी माझ्या डोळ्याला डोळा फिडवला नाही. मी गप्पच उभी. दुसऱ्या दिवशी श्रीराम आला. माझं नशीब किती सुदैवी. मी त्याला म्हणाले, मला इथं राहायचं नाही. तो म्हणाला, मग कुठं जायचं? हॉस्टेल तर बंद आहे. मेडिकल क्वार्टर्सवर चल. छेछे, तिकडे तर मुळीच नको. त्याला मी काय आणि कसं सांगणार होते? कुणाजवळ काहीच मी बोलू शकत नव्हते. तोंड असूनही मुखी होते, असहाय्य होते. आणि झटकन प्रकाश पडला. त्याला म्हणाले, तू स्टेट होमला जाऊन पाहतोस का? मी आज उद्या अण्णासाहेबांना पत्र टाकते, वर्ध्याला येऊ का म्हणून. तोपर्यंत स्टेट होम मध्ये राहते. अगं पण का? नाही, मला इथं राहायचं नाही बस. आणि हे तू कुलकर्णी बाईंना काही सांगू नकोस. त्यावेळच्या स्टेट होमच्या सुप्रिटेंडेंट श्रीयुत दिघेबाई होत्या. श्रीराम त्यांना जाऊन भेटला. 4-6 दिवसांसाठी तिला आपल्याजवळ राहू द्या म्हणाला. त्यांनी होकार दिला. अम्मा आजोबा बाहेर गेले होते. मी माझी बॅग घेतली, घराला कुलूप लावलं. शेजाऱ्यांजवळ म्हणजे शहाबाबींजवळ चावी दिली. सांगितलं, अम्मांना सांगा, इंदू बॅग घेऊन गेली. एवढंच सांगून तिथून चटकले. खरं सांगू, या जगात परमेश्वर आहे की नाही माहीत नाही, पण माझ्या संकट समयी माणसांच्या रूपानेच चांगली माणसं धावून आली. त्याच दिवशी अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे औरंगाबादला आले होते. गायकवाड काकांनी कुलकर्णी यांचा दळवींचा पत्ता दिलेला होता. अण्णा श्री गोविंदभाई श्रॉफ यांच्याजवळ कामानिमित्त बसले होते. त्यांनी भाईंना सांगितलं, माझी एक मुलगी या कॉलेजमध्ये शिकतीये, आपल्याच, तिचा हा पत्ता, तिला कुणाकरवी तरी निरोप द्या. प्राध्यापक दिनकर बोरीकर सर मला ओळखत होते. त्यांनी पत्ता शोधून काढून बन्सीलाल नगरला अम्मांकडे निरोप दिला की गोविंदभाईंनी बोलावले, तिला कोणी न्यायला आलंय. अम्मांनी तर आकाश पाताळच एक केलं. ही पोरगी 2 तासांपूर्वीच आमचं घर सोडून पळून गेली. त्या शिपायाला घेऊन रिक्षातून क्वार्टर्सवर आल्या.
6: ती हिंदू कुठे आहे? 2-3 तासांपूर्वीच बॅग घेऊन पळून गेली.
5: त्याही घाबरल्या. बीसी हॉस्टेलवर चौकशी केली, तिथेही नाही. अखेर अंदाज काढून रात्री 11-11:30 सुमारास दोघं नवरा बायको स्टेट होमला आले. इकडे शिपाई शोधून परेशान. अण्णांना सांगितलं पोरगी मिळत नाही, ज्यांच्याकडे होती त्या बाई शोधायलाच गेल्यात. इकडे तिघे बाईंनी मला बोलवून घेतलं. मला अंदाज आलाच होता त्याच आल्या असतील म्हणून. त्यांच्या समोर मला उभं केलं. दोघांचाही रागाचा पारा चढलेला. खूप खूप बोलल्या, वाटेल तसं नको ते. साहेब नुसते रागाने माझ्याकडे पाहत होते, मी मात्र मान खाली घालून गप्प उभे होते, एक चकार शब्दही न काढता. त्यांनी उपकाराची भाषा केली, खूप निर्भत्सना केली. शेवटी दिघेबाईंना विचारलं, तुम्ही हिला कोणत्या आधारावर ठेवून घेतलाय? तेव्हा दिघेबाई म्हणाल्या, तिने आमच्याकडे आश्रय मागितला, आमच्या स्टेट होमचं ते कर्तव्यच आहे. रात्री अपरात्री कोणीही मुलगी येऊ स्त्री येऊ, तिला आश्रय देणं हे आमचं कर्तव्य आहे. बाकी आम्ही तिला अद्याप काहीही विचारलेलं नाही, तिनं सांगितलेलं नाही. फक्त म्हणाली, 4-6 दिवसांसाठी राहते. यात आमचं काय चुकलं? त्या खूप चडफडल्या. शेवटी एवढंच म्हणाल्या, यापुढे आमच्या घराची दारं तुम्हा भावंडांसाठी कायमची बंद. दोघही निघून गेले. तिथं काम करणाऱ्या एक ओळखीच्या मावशी शेजारीच उभ्या होत्या. ती दोघ जातच मी त्यांच्या गळ्यात पडून हमसून हमसून रडले. का रडले मी? बोलल्या म्हणून त्यांना मी शब्दाने तरी सांगायचं होतं का? पण काय सांगणार, कसं सांगणार, कसं सांगणार होते मी त्यांना की मी जाते म्हणून? त्यांनी सोडलं असतं का? एक ना अनेक प्रश्न निर्माण झाले असते. आणि म्हणूनच तेव्हा गुपचूप न सांगताच मी घराबाहेर पडले होते, ते माझ्या शील रक्षणासाठी. माझं अंतर्मन मला वारंवार सांगत होत, इंदू तू चुकली नाहीस, जे केलंस ते बरोबरच केलंस.
3: इंदुमती जोंधळे लिखित बिनपटाची चौकट या आत्मकथनाचा 16 भाग आपण ऐकलात. वाचनस्वर सीमा मोघे यांचा, निर्मिती आणि सादरकर्त्या शालिनी केजी.
7: हाय, मी आरजे स्वरा. आपण ट्यून केलंय रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
8: आज दरन चीहो
9: नंगा नहाएगा क्या और निचोड़ेगा क्या? अरे आप हास्य तरंग सुनिए.
10: अच्छा तुम्हाला एकच सांगतो, स्वर अनंत केंद्रावर ऐकत जा हास्य तरंग.
11: मी काय म्हणतो, हास्य तरंग स्वर अनंत केंद्रावर हास्य तरंग.

श्रोते हो, कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी सर्व श्रोत्यांना एक निवेदन, एक आवाहन। श्रोते हो, आजचा कार्यक्रम ऐकल्यानंतर तुम्हाला पुढच्या कार्यक्रमासाठी आम्हाला छान गमतीदार, मजेदार, लज्जतदार विनोदी चुटकुले, विनोदी किस्से तुम्ही आम्हाला पाठवा, जेणेकरून पुढच्या कार्यक्रमात तुमच्या पत्रांवर आधारित हा विनोदी कार्यक्रम आम्ही तयार करू। फक्त आपल्याला एवढंच करायचं आहे, एका पोस्ट कार्डवर तुमचा विनोद आपल्या नावासहित पत्त्यासहित आम्हाला जरूर जरूर पाठवा। पत्र पाठवण्यासाठी आमचा पत्ता, कार्यक्रम हास्य तरंग, स्वर अनंत FM रेडिओ केंद्र, कृषी विज्ञान केंद्र, करडा, तालुका रिसोड, जिल्हा वाशिम। मित्रांनो, पाठवाल ना पत्र? काय म्हणता, पत्ता पुन्हा एकदा सांगायचा? तर ठीक आहे, पत्ता परत सांगू पण कार्यक्रमाच्या शेवटी। आता मग तुम्ही ज्या कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहत आहात ते कार्यक्रम लगेच सुरू करूया। पण हा कार्यक्रम तुमच्यासाठी कोण घेऊन येत आहेत माहित आहे का तुम्हाला? तर आमचे हास्य सम्राट अमोल देशमुख। हसी के किंग कॉन्ग समीर शिरवळकर। आणि खह खह की राणी सविता भरत जाधव।

0: मावशी मावशी बबन्या कुठे गेला?
1: झोपील आहे बाप्पा.
0: बिमार आहे का काय?
1: बिमार कायचं बाप्पा, एवढ्यात तो बावरल्यासारखं करून राहिला ना. झोपीत सारखा कॅट कॅट वसनावते, तिले माझ्याजवळ आणा म्हणते. मी तिच्या संग याचं लगीन करून देते.
0: कॅट म्हणजे कॅटरीना होय काय?
1: होय बाप्पा तेच. त्यानं जत्रीतून सारे तिचेच फोटो आणलेत ना, आणि साऱ्या घरात लावून दिले. रात दिस तिचंच नाव घेतो, आणि तिच्या फोटो भोवती काय उदबत्त्या फिरवतो. या पोरासाठी मी नीरा पिसी झाली बाबू. तू काहीही कर संजया, पण एक खेप तिले माझ्याजवळ घेऊन ये बाबा.
0: आहे मावशी, ती हिरोईन हाय, बंबईले राहायते. त्या रोजी पेपरात आलं ती अजून 2 वर्ष लगीन करणार नाही.
1: काहून बाप्पा?
0: तिले म्हणत 8वा गुरु हे.
1: मग आपण तिचा गुरु काढून टाकू ना. तू एक गोष्ट कर बाबू, दोग तिघ जा ना बंबईले. म्हणसान तर मी भाडं देते तुम्हाला. एवढं करा बाबू, पोरगा नीरा वाया चालला, खात नाही पेत नाही, दिवस भर टक लावून पाहते, घरात आदय आपट करते, घंटा घंटा तिच्या नावाचा जप करत बसते. माया जीवाले तर घोर लावला पोरानं.
0: ती एवढं सोप नाही मावशी. कैटरीना तू ह्या कुयाच्या घरात काय येईन?
1: लग्न झाल्यावर आपण घर बांधू की बाबू संजा?
0: तू या घरी गॅस आहे का? चुलीवर स्वयंपाक करीन का ती?
1: गॅस तिले लग्नातच आंदण म्हणून भेटेल ना.
0: तिले फिराले 10 लाखाची गाडी पाहिजे.
1: आपल्याजवळ काय गाडी बाडी नाही बाबा, आपल्याजवळ आहे बंडी. तिले म्हणा बंडीत बसून जत्रीले जाय, आपण तिले बैरमच्या जत्रीला नेऊ की, आणि भंडाऱ्यातले रोडगे बी खाऊ घालू.
0: अव मावशी, ते काय रोडगे खाणारी दिसली काय व तुले? तिले रोज काजू बदामीचा शिरा पाहिजे शिरा.
1: तिले म्हणा आपल्या वावरातली आंबाडीची भाजी खाऊन पाय, आंबाडीची भाकर, आणि वावरातली ते वायक खाय म्हणा.
0: ते नीरा वायक खाण्यासाठी तुझ्या पोरासंग लगीन करील काय व?
1: मी काय म्हणते, मी तिले फुलात ठेवीन, सासरवास करणार नाही, आणि तिले वावराचा धुरा पण दाखवणार नाही.
0: पण तिचा खर्च झेपीन काय तुम्हाले? तिचा एक रोजचा मेकअपचा खर्च 2000 रुपये आहे.
1: एक खेप लग्न झाल्यावर तेच तिचा खर्च करते बाबू. या पोरासाठी महाजीव तुटते राजा. असं वाटते की एक खेप त्याच्या मनासारखी पोरगी भेटली ना की मले फिकर नाही.
0: अव मावशी, ती हिरोईन हा हिरोईन, तू या पोरगा डवरी आणते ते कशी पसंत करीन याले?
1: तू गोष्ट काढून पाय, पोराजवळ 16 एकर जमीन आहे म्हणा, आणि एकटाच आहे, आणि घरी म्हशी बी आहे म्हणा, दुधा ताकाची वाण नाही म्हणा घरी.
0: तू ह्या घरी काय ताकाची रई लावायला येणार आहे का? ती हिरोईन आहे ना हिरोईन.
1: म्हणूनच महाजीव तुटते बाबू. असं वाटते साजरी निपक पोरगी घरात आली पाहिजे आपल्या. म्या त्या रोजी टीव्ही तिला पाहिलं ना, म्हणूनच म्या जीव वळून टाकला बघ तिच्यावरून.
0: बर मावशी, समजा दोघांचं लगीनही झालं तरी पुढे वांदे होतील ना? ते इंग्रजीत बोलते.
1: मग बबन्याले जरा जरा इंग्रजी येते की बाबू? मॅट्रिक फेल आहे तो.
0: मावशी, ते टोंगळ्या लोक बांडा फराक घालते. तू ही अशी सून तुले चालते का व?
1: त्या पोरीनं काही घातलं तरी पोरासाठी आपल्याला सहन कराच लागेन बाबू.
0: मावशी, हा बबन्या वावरात फवारे काढीन आणि तू ही सून घरात बसून काय वाकी अशी होईन काय?
1: तसं नाही बाबू, घराचा कामधंदा करीन, निसन टिसन करीन, आणि मातीर धुईन.
0: अव मावशी, ते काय मातीर धुणारी पोरगी आहे का काय? ते दिवसातून 7-7 केप आपलं तोंड धुती, आणि तू हे पोरग 2-2 दिवस आंघोळच करत नाही, वाशी ते निरा अंगाचा.
1: लग्न झाल्यावर माणसात फरक पडते. मले या पोराची लय काळजी आहे बाबू, त्याच्या पायी मी पिशी झाली रे.
0: अव तू लय साधी आहेस मावशी, एवढी मोठी हिरोईन तू ह्या पोराशी लग्न करणार नाही, तू सपन पाहू नको.
1: मग मी काय करू बाप्पा, कशी समजावू रे त्याले?
0: काही समजावू मी जाऊ नकोस, त्याचा काय फायदा होणार नाही. त्याच्या पुठ्यावर असे 2 रट्टे दिये आपण मती सारखं होते ते.
1: तरी त्याच्या डोसक्यातून त्या कॅटचं भूत जाईन का बाप्पा?
0: सगळं जाते, त्याच लवकरात लवकर लग्न करा लागते. पण
1: त्याले तिच्या सारखीच देखणी पोरगी भेटीन काय रे बाबू?
0: वान पाहून काय करत मावशे, गुण पाहिजेत, नाहीतर 8 दिवसात ते तिसरा पाय काढते. मग जन्मभर हरी हरी हरी हरी करत

0: गुरुजी गुरुजी, साहेब आले शाळेत.
1: ए पोर हो, बाजार बंद करा, एकदम चुप. आपल्या शाळेत साहेब आले, त्याने विचारलं ते बरोबर सांग जा, माई फोत्री करू नका. या या साहेब. नमस्कार.
2: नमस्कार. हा कोणता वर्ग आहे?
1: पाचवा.
2: ह्यातला सर्वात हुशार विद्यार्थी कोणता आहे?
1: ये ठाकरेचा मोऱ्या साऱ्यात हुशार आहे. याला कोणतं बी काम सांगा, झाडाले लावा, हातपाय दाबाले लावा.
2: स्टँड अप, सांग. 13 अधिक 13 किती?
3: 45.
2: का हो गुरुजी, तुम्ही तर म्हणता की पोरगा हुशार आहे म्हणून.
1: हुशारच आहे तो.
2: अहो पण 13 आणि 13 45 सांगून राहिला.
1: हुशार आहे म्हणून तेवढे तरी सांगून राहिला, बाकीचे पोटे तर 100-150 सांगतात.
2: वा रे वा शाळा. शेवटचा मुलगा उभा राहा, सांग नागपूर कशासाठी प्रसिद्ध आहे?
1: साहेब, माझी मावशी असते तटी.
2: ए मुली, सांग भारत कधी स्वतंत्र झाला?
3: गुरुजी, झेंडा वंदन असते ना त्या रोजी.
2: शडप, काय शाळा आहे तुमची, एक पोरगा धड उत्तर देत नाही. शिकवता की गंजीपा खेळता? काय नाव तुमचं?
1: फिरके गुरुजी.
2: काय करत होते मगापासून?
1: गणित शिकवत होतो ना बाप्पा.
2: मग हे थुटक कसे इथं वर्गात? बिळ्या ओढता का?
1: मी काय ले ओढू साहेब.
2: मग काय पोर ओढतात?
1: गावातले रिकामे शाळेत येऊन बसतात आणि ते ओढतात.
2: शाळा म्हणजे काय, टाइमपास चालला का काय? गावातले रिकामे कशासाठी बसू देता?
1: गावात काही काम धंदा नाही ना, आणि म्हणून येऊन बसतात.
2: आज किती वाजता आले शाळेत तुम्ही?
1: शाळा उघडल्यावर.
2: पण किती वाजता?
1: माझ्याजवळ घड्याळ नाही, मोबाईल आहे.
2: हेडमास्टर कोण आहे?
1: मी जाऊ ना.
2: स्टॉक बुक दाखवा.
1: घे ना.
2: यातलं सगळं सामान हजार आहे काय?
1: अरे तुम्हीच पाहा ना, जे असेल ते आपलं.
2: गंज
1: भंडारात नेला.
2: ग्लास
1: लग्नात नेले.
2: ताडपत्री
1: देवळावरच्या भागवतात नेली.
2: ड्रम
1: आपल्याच घरी आहे.
2: शाळेतले भांडे घरी कशासाठी नेता?
1: लोक त्रास देतात ना, लग्न मरण असलं की शाळेचेच भांडे मागतात. अधिक काय साहेब, भांडं वापरायचं असलं की चांगलं राहते.
2: मला असं कळलं की तुम्ही शाळेच्या वेळेत पिठाची गिरणी चालवता.
1: पोटासाठी करा लागते.
2: पण शाळेच्या वेळात गिरणी चालवायला नोकर ठेवता येत नाही काय?
1: नोकर माणसं काम सुखारपणा करतात, मग माझा भरोसा बसत नाही. आणि आजकाल कोणत्याही खात्यात हेच झालं साहेब.
2: वायफळ चर्चा नको. शेराबुक कुठे आहे?
1: हरपलं.
2: शाळा आहे की काय, पोराला धड उत्तर देता येत नाहीत, सामान हजर नाही, 2 शिक्षक हजर नाहीत.
1: ते मागून येतात. खिचडी शिजवायला गेले ना.
2: का शाळेत खिचडी शिजवता येत नाही काय?
1: शिजवता येते, पण काल खिचडी शिजवायचा गंज चोरीले गेला म्हणून ते ठाण्यात रिपोर्ट द्यायला गेले. गावात बुरटे चोर लय झाले साहेब. 8 दिवसाच्या अगोदर शाळेत तांदुळाचे 2 कट्टे लांबवले, ते बी कुलूप फोडून.
2: ह्या सर्व गोष्टी तुम्ही मला आधी सांगायला पाहिजे होत्या.
1: मी म्हंटल काय सांगा लागते, आज ना सकाळ माहितच पडते.
2: खिचडी वाटपाची वही कुठे आहे?
1: तेही चोरीला गेली.
2: आता हद्द झाली. शाळेत लक्ष आहे की नाही तुमचं? मी तुमची वर कंप्लेंट करतो.

0: जाऊ दे ना साहेब, उलच्या गोष्टीसाठी कायले जीवाचा कातोळा करता?
1: नाही नाही, तुमची तर बदली करायलाच पाहिजे.
0: साहेब तुम्ही नवीन हा म्हणून असे बोलून राहिले
1: म्हणजे?
0: तुम्ही मुले ओळखलंच नाही. आमदार आपला भास जावई आणि शिक्षण सभापती आपला भाऊ सासरा, म्हणून मुले बदलीचा अजिबात भेव नाही. तुम्ही किती काही कंप्लेंट करसान तरी आपलं काहीच तेढ होत नाही. चला घरी चहा पाणी घेऊ.
1: मी चहा घेत नसतो.
0: मग थंडारी चार्ज मारू. चला.

तर श्रोते हो, कसा वाटला आजचा आपला हा कार्यक्रम? आजच्या या कार्यक्रमामध्ये सहभागी कलावंत अमोल देशमुख, समीर शिरवळकर आणि सविता भरत जाधव. मित्रांनो, आपल्याला आम्ही सुरुवातीला सांगितलं होतं की कार्यक्रमाच्या शेवटी आम्ही तुम्हाला पत्र पाठवण्यासाठी पत्ता सांगणार आहोत. तर पत्ता याप्रमाणे, पेन आणि वही सोबत ठेवा पत्ता लिहून घ्यायला. पत्ता असा आहे, कार्यक्रम हास्य तरंग, स्वरानंद FM रेडिओ केंद्र, कृषी विज्ञान केंद्र, करडा, तालुका रिसोड, जिल्हा वाशिम. तर मित्रांनो, आता जाता जाता आणखीन एक सुंदर असं गीत आपण ऐकूयात.

0: तर मित्रांनो, आजचा कार्यक्रम तुम्हाला आवडला असेल आणि आमच्या आजच्या कार्यक्रमामधले छोटे छोटे गाणे सुद्धा, याबद्दल आपले अभिप्राय आम्हाला अवश्य पाठवा. पत्ता तुम्हाला सांगितलेला आहे, आज याच ठिकाणी थांबूयात, परत भेटूयात पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत सर्व श्रोत्यांना ए आर परवेजचा प्यार भरा नमस्कार.
1: अरे भाई, नंगा नहाएगा क्या और निचोड़ेगा क्या? अरे आप हास्य तरंग सुनिए.
2: आता तुम्हाला एकच सांगतो, स्वर अनंत केंद्रावर ऐकत जा हास्य तरंग.
3: मी काय म्हणतो, हास्य तरंग, हास्य तरंग, स्वर अनंत केंद्रावर हास्य तरंग.

श्रोते हो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284499433 ह्या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 ह्या क्रमांकावर.